स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकारांनी गायलेला हा अभंग होता संत मुक्ताबाईंचा आणि संगीत होतं सुषमा जोशी यांचं. या अभंगाबरोबरच श्रोते हो, भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 14 श्रावण शके 1948, दिनांक 5 ऑगस्ट इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे.

ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. व्यंकटेश स्तोत्र पठण केलं आहे आत्माराम नारायण गावकर यांनी.

समर्थ रामदास स्वामींचा अभंग गायला होता गोविंद पोवळे यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

संत नरहरी सोनार यांचा अभंग आपण ऐकला. गायिका होत्या अनिता चंद्रकांत कुलकर्णी. मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार यशवंत देव आणि या समूह गीताबरोबरच श्रोते

0: हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲपवर आणि 558 किलोहर्ट्झवर. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: ही गोष्ट आहे दोन शेजाऱ्यांची. संध्याकाळी कामावरून परत येताना एक शेजारी घरात जाण्याच्या आधी त्याच्या अंगणात एक झाड होतं, त्या झाडापाशी जायचा, त्या झाडाच्या बुंध्यापाशी अशी दोन हातांची ओंजळ करायचा, काहीतरी पुटपुटायचा आणि मग घरात जायचा. त्याच्या शेजारी राहणारा गृहस्थ हे रोज बघायचा आणि त्याला उत्सुकता वाटायची की हा नेमकं काय करतो. एक दिवस त्यांनी विचारलंच की काय रे बाबा, रोज संध्याकाळी तू जेव्हा घरी येतोस, घरात जाण्याच्या आधी त्या झाडापाशी जातोस, हातांची ओंजळ करतोस, काहीतरी पुटपुटतोस आणि घरात जातोस, काय आहे? त्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. हे सगळं जो करत होता त्यांनी त्याला उत्तर दिलं, अरे काय नाही, सोपं आहे, तू पण करू शकतोस. काय आहे काय? दिवसभर घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत बाहेर ज्या काही अप्रिय घटना घडतात, काही वादविवाद होतात, ज्यांच्याबरोबर आपले विचार जमत नाहीत, जुळत नाहीत, अशी काही माणसं भेटतात, या सगळ्या घटना, हे सगळे विचार, या सगळ्या आठवणी मी घरात घेऊन जात नाही. मी त्या झाडापाशी येतो, ओंजळ करतो आणि झाडाखालच्या मातीमध्ये या सगळ्या अप्रिय घटना, नको असलेल्या आठवणी, हे सगळं तिथे सोडून देतो आणि अत्यंत छान प्रसन्न मनाने घरामध्ये जातो. माझ्या कुटुंबियांवर या अप्रिय घटनांची, या सगळ्या आठवणींची, त्या माणसांची मी सावली सुद्धा पडू देत नाही. बघ, तू पण कर, जगणं आनंदी होईल.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी कार्यक्रमानंतर आता वळूया हवामान वृत्त आणि रूपरेषेकडे। काल मुंबई शहर आणि परिसरात अगदी हलका पाऊस पडला। कालचं कमाल तापमान कुलाब आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळांमध्ये सारखंच नोंदवलं गेलं, प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस। किमान तापमानाची नोंदही दोन्ही ठिकाणी तेवढीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेची नोंद 87%, पावसाची नोंद ही पहाटे 5:30 नोंद आहे। कुलाबा 4.6 मिलीमीटर, सांताक्रूजची नोंद आहे 12.9 मिलीमीटर। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। कमाल तापमान 31, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। आगामी 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्र, त्याचप्रमाणे सोमालिया किनारपट्टी, ओमान लगतचा भाग, तसंच कर्नाटक केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आणि आता रूपरेषा। कृषीवाणी सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता। आज आपण ऐकणार आहोत ढोबळी मिरची लागवड याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज ऐकूया अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याबद्दलची माहिती। आज भाग पहिला, तज्ज्ञ आहेत डॉक्टर स्मिता सांगडे। परिसर सकाळी 6:50 सह्याद्री मधली भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी भाग पहिला, लेखक उमेश झिरपे। हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा ऐकता येईल। सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके पत्रानुबंध या मालेत कुसुम अनिल, कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध। प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखोला 7:40 बेडेकर मसालेवाले। सकाळी 9:00 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 86 लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 सहज संवाद वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12:00 यामध्ये कथा कस्तुरी स्नेहल बाकरे, कल्पना दुधाळ यांचं काव्यवाचन आणि ललितलेख स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी लेखिका डॉक्टर पूजा सामंत। छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र, आम्ही सहक्षेपित करू। युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी 5:30 स्टेट ट्यून्ड या सदरात पशु वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर यांच्याशी साधलेला संवाद। 6:30 बलसागर भारत होवो समुद्री शेवाळावरील संशोधन आणि त्याचे महत्व ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक वैभव मंत्री यांची मुलाखत। वृत्तविशेष कार्यक्रमाची वेळ 7:15। 7:30 माझा आवार माझं शिवार। रात्री

0: साडेआठ वाजता संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे आणि रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे तीनही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करू. आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याप्रमाणे असतील. सकाळी 10:30 आपण ऐकणार आहोत मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखवाज वादन. ताल आदिताल. दुपारी 2:30 पंडित राजेंद्र कंदलगावकर यांचं गायन राग मेघ. संध्याकाळी 5:02 राधिका तामनकर यांचं गायन राग पुरिया धनाश्री. ही होती रूपरेषा. 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया ढोबळी मिरची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पिकत असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात करतात, त्यामुळे फळांची काढणी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली, कसदार आणि सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला योग्य आहे. नदीकाठच्या पोयट्याच्या सुपीक जमिनी लागवडीला योग्य आहेत. जमिनीचा सामू 6-7 दरम्यान असावा. ढोबळ्या मिरचीची लागवड रोपं लावून करतात. यासाठी 1 किंवा 2 आर्क क्षेत्रावर रोपवाटिका करावी. रोपं तयार करण्यास निवडलेली रोपवाटिकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर रेघा ओढून त्यात फ्लोरेट 10G हे कीटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकून बी पेरावं आणि ते मातीने झाकून घ्यावं. आणि बियाण्याची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफ्यांना झारीने हलकेसे पाणी द्यावे. रोपे 6-8 आठवड्याने लागवडीला तयार होतात. पुनर्लागवड करण्यासाठी 60 सेंटीमीटर अंतराने सऱ्या काढाव्यात. रोपे सरीच्या दोन्ही बाजूला सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पुनर्लागवड शक्यतो दुपारी 4 नंतर करावी आणि रोपांना लगेच पाणी द्यावं. या पिकाला हेक्टरी 15-30 टन शेणखत या व्यतिरिक्त 150 किलो नत्र, 150 किलो स्पुरद आणि 200 मिली पालाशची आवश्यकता असते. यापैकी पालाश आणि स्पुरद यांचा पूर्ण हप्ता आणि नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा आणि उरलेला नत्राचा हप्ता लागवडीनंतर 1 महिन्याने द्यावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर आणि नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले आणि फळे लागताना नियमित पाणी द्यावं. सर्वसाधारणपणे 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावं. ढोबळी मिरची चुरडामुरडा या रोगाचा बळी पडत असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात जरुरीप्रमाणे 2-3 वेळा निंदणी करावी. तसेच झाडाच्या मुळावर हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर 1 महिन्याने खताचा हप्ता देताना झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा. फळं हिरवीगार आणि संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाढलेल्या स्त्री केशरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते, परंतु पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि उत्पादन कमी मिळतं. फळं झाडांवरून देठासहित काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4-5 काढणीत सर्व पीक निघतं. प्रति हेक्टरी मिरचीचं 17-20 टन पर्यंत सरासरी उत्पन्न मिळतं.
0: ढोबळी मिरची लागवड याबद्दलची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2:00 हाच कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल.
2: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलंय.
3: प्रमाणित बियाणंच घेणार ना
2: ते? काय
3: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
2: बर,
3: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
2: ते काय?
3: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
2: हे काय फार कठीण दिसत नाही.
3: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व. याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यत गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो. तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो. वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते. आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते. प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही. अशा वेळी आईने काय करावे? तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे. बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे. स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते. साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे. दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे. पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याचे ढेकर काढावी. नंतरच बाळाला झोपवावे. जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं. बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणे ही तितकेच महत्वाचे. प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध

0: नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। श्रोतेहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती। लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग। श्रोतेहो पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते। सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गडकिल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात। निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे। गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात। एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते। परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात। पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसनाशी होते। एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो। ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते। म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे। सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये। आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते। गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं। दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन। आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी। यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं। पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं। सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे। सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC। अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं। आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231। श्रोते हो आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं। हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया। श्रोते हो आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला। लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। 6:55 होत आहेत, काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।
3: इयं आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका ऋचा झा। अथ वार्ता। संसदा जन्म मृत्यु पंजीकरण विधेयकं पारितम्। राज्यसभया ह्यः एतस्मै अनुमोदनं प्रदत्तं। तत्पूर्वमेव एतत् विधेयकं लोकसभया पारितमासीत्। केन्द्रीय गृह राज्यमन्त्री नित्यानन्दरायः राज्यसभायाम् एतत् विधेयकं प्रस्तुतवान्। अनेन 69-1999 जन्म मृत्यु पंजीकरणाधिनियमे संशोधनं भवेत्, येन जन्म मृत्योः पंजीकरणे विलम्बः न भवेत् तथा समये एव पंजीकरणं भूयात्। लोकसभया ह्यः विनियोग विधेयकमपि पारितम्। ततः परं लोकसभायाः कार्यम् आदिवसपर्यन्तं स्थगितम्। सर्वोच्च न्यायालयेन केन्द्र प्रशासनाय निर्देशः प्रदत्तः यद् वैध तृतीय पक्षयानाभिरक्षणं विना इन्धन विक्रयः न भवेत् इति उद्देश्येन प्रायोगिक परियोजना निर्मीयताम्। न्यायमूर्तिः संजय करोलः तथा न्यायमूर्तिः प्रशांत कुमार मिश्रः अवदताम् यद् भारतस्य मार्गेषु संचरन्तेषु यानेषु प्रायः 50% यावत् यानानि वैध तृतीय पक्षयानाभिरक्षण विहीनानि सन्ति। एषा च स्थितिः अत्यन्त चिन्तायुता अस्ति। न्यायालयेन भारतीय वीमा विनियामक विकास प्राधिकरणाय अथ मार्ग परिवहन राजमार्ग मन्त्रालयाय च स्वचालित पञ्जिका फलकाभिज्ञान प्रणालीम् उपयुज्य बीमा इति सत्यापन प्रायोगिक परियोजनां निर्मातुं निर्देशः प्रदत्तः। एतस्याः प्रायोगिक परियोजनायाः उद्देश्यं वैध तृतीय पक्षयानाभिरक्षण विहीन यानानाम् अभिज्ञानकर्तुं तथा मोटर यानाधिनियमस्य अनुपालनं सुदृढीकर्तुं वर्तते। ऐषमः ब्रिक्स इत्येतस्य अध्यक्षतां कुर्वन् भारतम् अद्यारभ्य 6 दिनांकपर्यन्तं भोपाले तृतीयं ब्रिक्स संस्कृति कार्यसमूहोपवेशनस्य आतिथ्यं करिष्यति। संस्कृति मन्त्रालयेन उक्तं यत् अस्मिन् उपवेशने ब्रिक्स सदस्य देशानां प्रतिनिधयः भागं ग्रहीष्यन्ति। एतदुपवेशनं सांस्कृतिक सहयोगस्य संवर्धनाय तथा ब्रिक्स संस्कृति मन्त्रिणाम् उपवेशनात् पूर्वं प्रमुख विषयेषु सहमति स्थापनाय आयोज्यते। द्विदिवसात्मके अस्मिन् उपवेशने त्रिषु प्रमुख विषयेषु विचार विमर्शः भविष्यति, येषु सृजनात्मकार्थव्यवस्था, सांस्कृतिक सृजनात्मकोद्योगः, प्रतिलिप्यधिकारः, कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक रिक्थस्य संरक्षणम्, संस्कृतिः, जलवायुः, सतत विकासः चेत्येते विषयाः सम्मिलिताः सन्ति। मन्त्रालयेन उक्तं यत् एतद् उपवेशनं ब्रिक्स अध्यक्षतावधौ सांस्कृतिक सहभागितायाः सुदृढीकरणे तथा संस्कृति माध्यमेन समावेशी सतत विकासं संवर्धयितुं भारतस्य प्रतिबद्धतां प्रतिबिम्बयति। ब्रिक्स शिक्षा मन्त्रिणां त्रयोदशोपवेशनं तथा तृतीयं ब्रिक्स वरिष्ठाधिकारिणाम् उपवेशनम् अद्यारभ्य अस्य मासस्य 7 दिनांकपर्यन्तं ओडिशा राज्यस्य भुवनेश्वरे आयोजयिष्यते। शिक्षा मन्त्रालयेनोक्तं यत् एतेषु उपवेशनेषु ब्रिक्स सदस्य देशानां शिक्षा मन्त्रिणः वरिष्ठाधिकारिणः तथा प्रतिनिधिमण्डलानि अपि भागं भजिष्यन्ति। उपवेशनावधौ सहकार्य सम्बद्धेषु विविध विषयेषु विचार विमर्शः भविष्यति, तेषु प्रारम्भिक बालशिक्षायाः बालपरिचर्यायाः

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: कुसुमानिल, कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहार. आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे मराठीतील प्रसिद्ध कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांनी विवाहापूर्व एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचं हे संकलन. असं कुसुमानिल या पुस्तकाचं स्वरूप आहे. अर्थात 1922 ते 1927 या काळातील म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचा हा पत्रव्यवहार आहे. परस्पराविषयीच्या आकर्षणाचा अर्थ शोधत, त्या आकर्षणाची शब्दातून अर्थ अभिव्यक्ती करीत, आपल्या अस्फुट भावना अनुभूत अशी शारीर मानसिक अवस्था सांगण्याचा प्रयत्न करीत लिहिली गेलेली ही पत्र साहजिकच अत्यंत खाजगी वैयक्तिक आहे. 100 वर्षापूर्वीचा हा प्रेमपत्रांचा संग्रह वाचत असताना आजच्या तरुण पिढीला साहजिकच निराळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. या पत्रव्यवहारातील आरंभीचे कुसुमने AR यांना दादा म्हणून संबोधणे आणि त्यांच्याकडून ताई म्हणून घेण्याचा आग्रह धरणे हे वाचून आजच्या पिढीची चांगलीच करमणूक झाल्याशिवाय राहणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या त्या काळच्या इतिहासात अमरावतीकर 2 देशपांड्यांचे प्रणयार्धन चांगलेच गाजलं होतं. त्यातून एक पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अथवा PY आणि कुमारी विमल कोल्हटकर यांचं आणि दुसरं AR म्हणजे कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांचं दुसरं प्रेम प्रकरण वडील माणसांच्या कट्टर विरोधामुळे विशेष गाजलं. त्या काळातील विद्यार्थी वर्गात पुणे, नागपूर, अमरावती येथील प्रतिष्ठित समाजात आणि बारूममध्ये कितीतरी वर्ष चविष्टपणे बोलण्याचा ते विषयच होऊन बसलं होतं. ही पत्र म्हणजे माझे आणि कुसुमचे अगदी वैयक्तिक जीवनधन आहे असं कवी अलिलांनी त्याबाबत म्हटलं आहे. या दोघांच्या परस्पराविषयीच्या भावना हळूहळू दोघांनाही कशा स्पष्ट होत गेल्या. प्रीतीची दाहकता, एकमेकांना भेटण्याची ओढ, त्यांच्या प्रेमसाफल्यात येणाऱ्या अडचणी, विरोधातून निर्माण झालेले ताण आणि नाट्य, अनिलांच्या बाजूची प्रेमरुंजी आणि कुसुमावतींनी त्या नात्यातील शारीरिकतेचा हळूहळू केलेला स्वीकार हा या प्रीतिकथेचा प्रवास या पत्रातून साकार होतो. कुसुमावतींच्या आई वडिलांचा या प्रेमाला विरोध होता. आजच्या काळात जातीनिर्बंध तोडून विवाह करणं हे लोकांच्या अंगवळी पडलेलं आहे, पण त्या काळी कधी न झालेली, कधी न ऐकलेली अशी ती गोष्ट होती. त्यामुळे समाजात वादळ उठे. ब्राह्मणातील भिन्न शाखांमध्ये सुद्धा तेव्हा विवाह होत नसत. मग आंतरजातीय विवाह कुठून होणार? ब्राह्मण आणि प्रभू असा आंतरजातीय संबंधांचा बहुधा पहिलाच प्रणयपूर्वक झालेला प्रेमविवाह असावा. शिवाय जाती विषमते इतकीच, या विवाहात दुसऱ्याही एका विषमतेची धोंड होती, ती म्हणजे आर्थिक विषमतेची. कुसुमचे वडील रावबहादूर जयवंत त्या काळी अमरावती, नागपूर या ठिकाणी एक नामवंत प्रतिष्ठित श्रीमंत वकील होते. सरकार दरबारी त्यांना मान होता. कवी अनिल हे देशपांडे घराण्यातील असले तरी ते घराणं तितकं श्रीमंत नव्हतं. ही आर्थिक विषमता कुसुमच्या वडिलांना बेचैन करीत होती. या प्रेमातून आपल्या मुलीनं सुटावं म्हणून ते हर प्रकारे प्रयत्न करतात. तिला परदेशी पाठवतात, पण तो पर्यंत उत्कट प्रेमाची दुर्दम्य ओढ दोघांच्याही मनात लक्षात आलेली होती. पुढील सहप्रवासाची दृढ खात्री पटलेली असते. कुसुमानिल हे पुस्तक वाचकाला एखाद्या कादंबरीसारखं वाचनीय वाटतं. त्यात काव्य आहे, नाट्य आहे, आशा निराशेची ऊन सावली आहे, विरहाचं करपून टाकणारं ऊन आहे, शेवटी सायंतारा देखील उगवला आहे. प्रणयाचे सारे रंग फिकट गहिऱ्या छटांनी इथं फुलून आलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे ही एक सत्यकथा आहे. संबंधितांनी 100 वर्षापूर्वी स्वतःकरता लिहून ठेवलेली, वास्तविक अशी 100 वर्ष जपून ठेवलेली वैयक्तिक पत्र मिळणं कठीणच, पण ती मिळाली. आणि या कहाणीद्वारे रसिकांना सत्य आणि सुंदरता यांचा अपूर्व मिलाफ असलेल्या एका मनोज्ञ प्रणय चित्राचं दर्शन झालं. उत्सुकता असेल त्यांनी हे पुस्तक प्रत्यक्ष वाचलं पाहिजे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
2: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
3: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
2: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
4: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
2: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स चे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो.

0: ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर स्थगित करण्यात आलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. या योजनेमध्ये पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातल्या 2 सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या 7 सदस्यांना लागू होणार आहे. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, नांदेड जिल्ह्यातलं किनवट, बीड जिल्ह्यातलं केज तसंच नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं न्यायालय स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करायलाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. महाराष्ट्र शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र, कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं हा कायदा लागू केला आहे. तर यातल्या तरतुदी सर्वसामान्य महिलांना कळाव्यात यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे राज्यातल्या महानगरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारायला मोठी चालना मिळणार असून भविष्यातल्या नागरी विकासालाही गती मिळणार आहे. यादृष्टीनं हे प्रकल्प काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या उद्देशानं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांमध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर लोणीकाळभोर, हडपसर सासवड आणि निगडी

वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे कायदा 1989 मधल्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. या सुधारणांमुळे विनातिकीट किंवा अनियमित प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर तसंच तिकीटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुधारित तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना भाड्यासह अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असून रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल इंडियन मेडिकल असोसिएशननं राज्यात बंद पुकारला होता. या बंदला राज्यभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम 100% पूर्ण झालं आहे. या कामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या पथकाचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मुंबईत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गांचा विचार करावा, भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पशुपालकांना लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुपालनाबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि नफा मिळवून देणारा कसा होईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंढरपूरहून श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज पालखीचं बीड शहरामध्ये आगमन होणार आहे. शहरातल्या प्रमुख मार्गांवर पालखीचं स्वागत आणि दर्शनासाठी विविध संस्था तसंच भाविकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं काल कोल्हापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले डी वाय पाटील 2 वेळा पन्हाळ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांनी अनेक शाळा, अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय महाविद्यालयं आणि 2 अभिमत विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांचीही स्थापना केली होती. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून पाटील यांनी समाजसेवा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांना आदरांजली अर्पण केली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्त कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरातून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथल्या महादेवगड पॉईंट इथं काल संध्याकाळी सहलीसाठी कर्नाटकमधल्या निपाणीहून आलेले पर्यटक पाय घसरून 400 फूट खोल दरीत कोसळले. डॉ आयुब सय्यद असं या पर्यटकाचं नाव असून ते संरक्षक कठडा ओलांडून पुढे जात असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले. पोलीस आणि सह्याद्री संस्थेच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधार, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम काल स्थगित करण्यात आली होती, ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% पोहोचल्यानं काल संध्याकाळी

0: दुष्काळानंतर गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा नियमित विसर्ग सुरू केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये 91% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात काल जोरदार पाऊस झाला, त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रत्नागिरीतही काल पावसाचा जोर काही वाढला आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. पुणे शहरातली पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक साठा झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणं 100% भरली असून टेमघर धरणातला पाणीसाठा 98% पोहोचला आहे. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा आता नियमित होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. हवामान. आज रायगड जिल्हा, पुणे जिल्ह्याचा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: सात वाजून 22 मिनिटं झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: आता ऐकूया दिनविशेष। दिनांक 5 ऑगस्ट 2016। ब्राझीलमध्ये 31व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली। दिनांक 5 ऑगस्ट 1962। नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यानंतर सुमारे 27 वर्षांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली। भारताचा जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याचा आज जन्मदिवस। त्याचा जन्म 5 ऑगस्ट 1969। ज्येष्ठ लेखिका समीक्षिका 74व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया राजाध्यक्ष यांचा जन्म 5 ऑगस्ट 1933। 5 ऑगस्ट 1930 चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला

दिवशी. ज्येष्ठ क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचं निधन झालं 5 ऑगस्ट इसवी सन 2000 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष. सात वाजून 25 मिनिटं होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणारे आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही, बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणागर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला आहे, ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: याच अनुषंगाने आरोग्याविषयी काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्यापाठी तुमचा उद्देश काय?
2: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच अंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचतो.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात, म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून

0: तो आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट राहतात. त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी असतात.
1: खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत ते कामगारांच्या व्याख्येत बसत नाही. ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात, जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे, आणि जो काही ज्या कंपनीज मध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येते. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम, त्याच्या जर महिला वर्कर आहेत तर त्याच्यासाठी मॅटरनिटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय, जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देणे.
0: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
1: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीट भट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार, घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही. पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय, ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल, आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार आहे.
0: आणि मग माथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
1: नक्कीच आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे, आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला, आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहेत यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, म्हणजे बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा, की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रियलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते, तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागले. बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्स्टॉर्शन करायला लागेल, तर यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा, त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहेत, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतात.
0: तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात. आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
1: नाही, आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल, त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कम्प्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात, आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कम्प्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे, तर ती आता आम्ही कट करून 50 वर आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असा, आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय, जर 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात. तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी जे नकाशे मंजूर करणे हे आहे ते, या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या, त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
0: केंद्र शासनाचं जे EODB धोरण आहे ते नेमकं काय आहे?
1: तेच इज ऑफ डुईंग बिझनेस,
0: अच्छा असं
1: तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कम्प्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या, या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या, आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या यासाठीच आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कम्प्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतोय, आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
0: आपण महिलांच्या महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात. आता याच्यामध्ये साहेब 3 टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे, हे यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं. यासाठी काय करायचंय मग आता, म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
1: नाही आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे, आणि या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत, आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांशी चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेस साठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे, त्यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो. कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, ते उद्योगांशी संपर्कात असतात, ते कामगारांच्या संपर्कात असतात, आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतो.
2: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे, हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर, या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एकामागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका.

0: सहकार्याचा मंत्र विसरू नका.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मुरलेले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर व्यवसायांची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षापूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे।
2: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्याला आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं। आता आपण दुकानात जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या। आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्समध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं आणि आमच्याकडे जी गिराईक यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा
1: बरणीमध्ये
2: असं ते ट्रान्सफर करावं लागायचं। आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या। काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं। अशा पद्धतीने लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधनं चालत होता।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं तर आपण समजू शकतो, होलसेलचा व्यापार कसा व्हायचा किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
2: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं, म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपतनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल।
1: अच्छा,
2: अशा प्रकाराने हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या।
1: बरोबर।
2: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात, अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो।
1: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा हा व्यवसाय या लेवलवरती नेणं आणि वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आजही श्रोते हो बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो आहोत। तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात पुढच्या भागात, पुन्हा भेटूयात। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।

0: प्रकाश बोर्डवेकर यांचं गीत आपण ऐकलं. उत्तरा केळकर यांनी गायलं होतं. संगीत राजा उपाध्याय.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं, विवेक केळकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. या प्रसारणात यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत 8:40. आता 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक सामाजिक कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नुरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार.
भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं, माधुरी सत्यनारायण यांनी गायलं होतं भावधारा. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

वी स खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं, प्रशांत काळुंद्रेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला मुंबई केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन आज भाग 86.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: लॉर्ड सँडहर्स्ट 1895 ते 1900 दरम्यान मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. त्यांनी मुंबई प्रांताची सूत्र हातात घेतली तेव्हा मुंबई शहरात गिरणी उद्योग ऐन भरात आला होता. गिरण्या आणि त्यांच्यावर आधारित इतर उद्योगधंद्यांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या होत्या आणि त्यामुळे देशभरातले लोक मुंबईत येऊन स्थायिक व्हायला लागले होते. तेव्हाच्या मुंबई शहराची व्याप्ती भायखळा माझगावपर्यंतच मर्यादित होती आणि त्याच मर्यादित जागेत लोकांची वस्ती वाढायला लागली होती. त्यामुळे जागा मिळेल तिथं झोपड्या उभ्या करून लोक राहायला लागले होते. झोपड्यांची दाटी, अरुंद गल्ल्या, त्यातूनच वाहणारं सांडपाणी यामुळे रोगराईला आमंत्रण मिळालं होतं. ताप, अतिसार हे तर तेव्हाच्या मुंबईच्या पाचवीलाच पुजलेले आजार होते, पण त्यांचा स्फोट झाला तो 1896 साली आलेल्या प्लेगच्या साथीनं.
2: लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून सूत्र हाती घेतली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत प्लेगचा प्रादुर्भाव झाला. प्लेगचा पहिला रुग्ण भायखळाजवळच्या मांडवी भागात 23 सप्टेंबर 1896 रोजी सापडला. त्याच्या पुढच्या 2 महिन्यात मुंबईत प्लेगची साथ झपाट्यानं पसरत गेली आणि मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडायला लागले. दर आठवड्याला मुंबईत अंदाजे 1900 लोक प्लेगला बळी पडत होते. अलीकडेच येऊन गेलेल्या COVID-19 सारखीच परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. एकंदर गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश प्रशासनानं 2 प्रकारचे उपाय योजण्याचं ठरवलं. त्यातला पहिला म्हणजे ह्या रोगावर वैद्यकीय उपाययोजना शोधणं आणि दुसरा म्हणजे हा रोग ज्या अस्वच्छतेमुळे निर्माण झाला होता तिचं निराकरण करणं.
1: वैद्यकीय उपाययोजना शोधण्यासाठी आणि राबवण्यासाठी वैद्यकीय पथक कामाला लागलं. अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या पुढाकारानं एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 म्हणजेच 1897 साथरोग नियंत्रण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्याअंतर्गत प्लेगचा प्रभावीपणे सामना करता यावा यासाठी प्रशासनाला व्यापक अधिकार देण्यात आले. COVID-19 नियंत्रणासाठीही याच कायद्याचा वापर करण्यात आला होता.
2: मुंबई शहरातल्या अस्वच्छता निर्मूलनासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी शहर सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला. दाटीवाटीच्या गलिच्छ वस्त्या हटवून त्या जागी मोठी हवेशीर निवासस्थानं, रुंद गल्ल्या आणि रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सोयी करण्यासाठी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी 1898 बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने नंतर मुंबई शहराचा कायापालट केला.
1: 1899 साली या ट्रस्टनं बेलासिस रोडवर म्हणजेच आजच्या जहांगीर बोमन बेहराम मार्गावर बांधायला घेतलेल्या पहिल्या BIT चाळीचा पायाभरणी समारंभ लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते करण्यात आला होता. या प्रसंगी लॉर्ड सँडहर्स्ट यांनी जी सिमेंट लिंपायची चांदीची थापी वापरली होती ती भायखळ्याच्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात आजही पाहायला मिळते. नंतरच्या काळात ट्रस्टतर्फे अशा अनेक चाळी बांधण्यात आल्या. आज या चाळींना आपण BIT चाळी म्हणून ओळखतो. भायखळा लालबागच्या चाळी आणि पुढं दादर माटुंग्यापर्यंत योजनाबद्ध पद्धतीनं बांधलेल्या हिंदू कॉलनी, पारशी कॉलनी, 5 गार्डन अशा उच्चभ्रू वसाहती दिसतात. त्यांच्या उभारणीची सुरुवात लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या काळात त्यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून झालेली.

0: आहे.
1: 1900 साली लॉर्ड सँडहर्स्ट यांनी गव्हर्नर पदाची सूत्र खाली ठेवल्यानंतर 18 डिसेंबर 1902 रोजी शिल्पकार जॉर्ज एडवर्ड वेड यांनी घडवलेला लॉर्ड सँडहर्स्ट यांचा संगमरवरी पुतळा ओव्हल मैदानाच्या वायव्य कोपऱ्यावर उभारण्यात आला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे या पुतळ्यासाठीही मुंबईकर नागरिकांनी वर्गणी जमा केली होती.
0: इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या माध्यमातून बांधल्या गेलेल्या मोठ्या रस्त्याला लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सँडहर्स्ट रोड असं नाव देण्यात आलं. या पश्चिम किनाऱ्यावरच्या गिरगाव चौपाटीपासून सुरू होऊन थेट पूर्व किनाऱ्यावरच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणाऱ्या लांब रुंद रस्त्याने कोंदटलेल्या मुंबई शहरात वायुविजनाची चोख व्यवस्था केली होती. या रस्त्याचं आजचं नाव सरदार वल्लभभाई पटेल मार्ग असं आहे. सँडहर्स्ट रोड या नावाचं हार्बर मार्गावरचं रेल्वे स्टेशनही मुंबईत आहे.
1: मुंबई शहरातल्या इतर सर्व ब्रिटिश पुतळ्यांप्रमाणे हा पुतळाही ऑगस्ट 1965 मध्ये संग्रहालयात हलवण्यात आला. ह्या पुतळ्याची चर्चगेट स्ट्रीटवरची मूळ जागा सध्या रिकामी आहे.
0: भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या परिसरात एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांचाही एक पुतळा दिसतो. एडविन मॉन्टेग्यू हे इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जच्या काळात इंग्लंडमधून ब्रिटिश भारताचा कारभार पाहणारे भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. ते विचाराने उदारमतवादी आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल आस्था बाळगणारे अधिकारी होते.
1: 1924 साली झालेल्या त्यांच्या मृत्यूपश्चात 14 मे 1925 या दिवशी तत्कालीन मद्रास प्रांताचे सदस्य व्ही श्रीनिवास शास्त्री यांच्या हस्ते मॉन्टेग्यू यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याखाली असलेल्या पाटीवर मजकूर कोरला होता, लव्ड द पीपल ऑफ इंडिया, हॅड फर्म फेथ इन देम अँड स्ट्रव फॉर देअर फ्रीडम विथ रेअर करेज अँड मॅग्नॅनिमिटी.
0: केवळ एका डोळ्यावर चष्म्याचं भिंग असलेला मॉन्टेग्यू यांचा पुतळा चर्चगेट स्थानकासमोर पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यावर उभारण्यात आला होता. आता या ठिकाणी हुतात्मा चौकाच्या दिशेने उघडणाऱ्या भुयारी मार्गाचं प्रवेशद्वार आणि बस स्थानक आहे.
1: एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यू यांचा पुतळा भाऊ दाजी लाड म्युझियमच्या ईस्ट लॉनवर निवांत उभा आहे.

अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा सातवा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 86. 9:10 होत आहेत. गीतबहार.

सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं अदला बदली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं अमर हळदीपूर यांनी.

0: सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं चंगू मंगू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

सुरेश वाडकर आणि सचिन यांनी गायलेलं अशी ही बनवा बनवी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं. संगीतकार अरुण पौडवाल. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गंमत जम्मत चित्रपटातल्या या गीताला संगीत अरुण पौडवाल यांचं होतं आणि गीत गायलं होतं सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. यानंतर चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत सकाळी 10 वाजता. आता 9:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीत.

0: अरविंद भुजबळ यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र बिजूर यांनी गायलं होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं अभिजित लिमये यांनी. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाऊनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कम ब्याज पे लोन चाहिए, वो भी ऐप से. वाह,
2: अनजान ऐप से बचें.
3: RBI कहता है,
2: जानकार बनिए, सतर्क रहिए.

समूह स्वरातलं गीत आपण ऐकलं. वसंत निनावे यांच्या गीताला संगीत कानू घोष यांचं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात महिमा खंडोबाचा चित्रपटातलं विजय सरतापे शकुंतला जाधव जान्हवी अरोरा विवेक नाईक हर्षित अभिराज यांच्या स्वरातलं हर्षित अभिराज यांनी स्वरबद्ध केलेलं शंकर अवसरी यांचं गीत आपण ऐकत आहात गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत यशवंत ठाकूर यांनी स्वरबद्ध केलेलं चव्हाटा या चित्रपटातलं शकुंतला जाधव यांच्या स्वरातलं रमाकांत म्हात्रे यांचं गीत.

गीतवार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी जिंदगी विराट चित्रपटातलं विशाल दादलानी यांच्या स्वरातलं सूरज धीरज यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन, त्यांच्या पखावज वादनात ताल आदिताल आपण ऐकणार आहोत. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारुख लतीफ खान यांनी केली आहे. ऐकूया तर मृणाल मोहन उपाध्याय यांचं पखावज वादन ताल आदिताल.

Kihaidar.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मृणाल मोहन उपाध्याय यांनी पखावजवर वाजवलेला ताल आदिताल ऐकलात. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारुख लतीफ खान यांनी केली होती. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

महाराष्ट्राचं लडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे म्हणतात. केशवराव भोळे जर एकलव्य असतील तर ज्योत्स्नाबाई बालपणापासून एकलव्य आहेत. ज्योत्स्नाबाई ज्योत्स्नाबाईंसारख्याच गातात. ज्योत्स्नाबाई ही एक नटी नसलेली नटी आहे. हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्नाबाई भोळे, माणिक वर्मा या गायिका रसिक मराठी कुटुंबामध्ये एक लोभस्वाण आप्तभाव मिळवून गेल्या आहेत. त्यांच्या गायकीतले अलंकार कुलीन असून त्या गाणे फुलवतात, नटवत नाहीत. 2 तासानंतर रंगमंचावर ज्योत्स्नाबाई उभ्या राहणार असतात, पण तत्पूर्वी तन्मयतेनं त्यांनी बांगड्याचं हुमण करून ठेवलेलं असतं.

संगीत समीक्षक प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी एका लेखामध्ये म्हटलं आहे, मराठी भावगीतांना ज्योत्स्नाभाईंनी विशिष्ट आणि उंची दर्जा प्राप्त करून दिला यात शंकाच नाही. बालगंधर्वांचं गंभीर सुशांत गायन एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला गजानन वटवे, जे एल रानडी, जी एन जोशी यांची हलकी फुलकी भावगीतं यांच्या सांध्यावर ज्योत्स्नाबाई राहिल्या आणि त्या प्रतिष्ठेच्या जागीच राहिल्या. त्यांची कितीतरी भावगीतं नीटनेटकी आणि वेधक आहेत, रसपूर्ण आहेत. गीतांचा दर्जा ज्योत्स्नाबाईंनी जो उंची करून ठेवला त्याचं महत्व खूप मोठं आहे आणि यामुळेच श्रोत्यांना विशिष्ट दर्जाची भावगीतं, नाट्यगीतं ऐकण्याची चोखंदळ वृत्ती आली, त्यांची अभिरुची घडली.

6 फेब्रुवारी 1932 साली अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटाच्या बोलपटाच्या आरंभापासूनच चित्रपटसृष्टीमध्ये केशवराव भोळे, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे, वसंत देसाई हे आणि इतर यासारखे अनेक संगीतकार कार्यरत होते. त्यातल्या केशवराव भोळे यांच्या चाली या मुख्यतः भावगीताच्या आणि चित्रपट संगीताच्या अंगानं जाणाऱ्या असत. केशवराव भोळे यांच्यासारख्या कसबी कलाकाराच्या सदैव तालमीमध्ये ज्योत्स्नाबाई तयार झाल्या. त्यांची सुरुवात जरी भावगीत गायनानं केली असली तरी शास्त्रीय संगीताचा चांगला अभ्यास करून मैफिलीसाठी लागणाऱ्या गायनाची उत्तम तयारी त्यांनी केली. खादिम हुसेन खान यांच्याकडून त्यांनी पहिली तालीम घेतल्यानंतर पुढे बशीर मोहम्मद खा यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर धम्मान खा यांच्याकडेही त्यांनी तालीम घेतली आणि 1935-36 दरम्यान खा इजायत हुसेन खा जानरस घराणेवाले यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. त्यामुळं ज्योत्स्नाबाईंच्या कंठातून अव्वल दर्जाचं गायन निघू लागलं.

ज्योत्स्नाभुळे यांचं मोठं योगदान म्हणजे मराठी रंगभूमीचं भवितव्य जवळजवळ नष्टप्राय झालेलं असताना आपल्या सहज सुंदर अभिनयानं आणि सुरेल स्वाभाविक गाण्यानं त्यांनी मराठी संगीत रंगभूमीचं जतन संवर्धन केलं. त्यांची असंख्य नाट्यपदं गाऊन असंख्य नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि मराठी संगीत रंगभूमी सचेतन

केशवराव भोळे, श्रीधर पारसेकर, डी पी कोरगावकर, स्नेहल भाटकर, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यासारख्या मातब्बर संगीतकारांनी चाली लावलेली असंख्य नाट्यपदं ज्योत्स्नाबाईंनी गायली. प्रत्येक संगीतकाराचा बाच वेगवेगळा होता. गाण्यातली सौंदर्य खुलवण्याची पद्धत निराळी होती. ज्योत्स्नाबाईंचं वैशिष्ट्य हे की प्रत्येक संगीतकाराच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या पदांना, चालींना पूर्णपणे त्यांनी न्याय दिला आणि प्रत्येक पदावर, गाण्यावर आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी छाप सोडली.

श्रोतेहो, आपण ऐकताय कार्यक्रम सहज संवाद. नाट्य संगीताच्या इतिहासामध्ये मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर नावाचं 1000 पाकळी सुवर्ण कमळ उमललं. नाट्यपदाला स्वतंत्र स्वररचनेचं राजवस्त्र सन्मानानं अर्पण करणं हे मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचं विशेष कार्य होतं.

1932 साली चित्रपट बोलू लागल्यानंतर संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली आहे की काय असं वाटत होतं, पण या काळामध्ये मास्तर कृष्णराव हे संगीत रंगभूमीचे तारणहार झाले. चित्रपटसृष्टीमध्ये मास्तर कृष्णरावांची स्वरमाला होण्याचं भाग्य शांता आपटे, शांता हुबळीकर, अमीरबाई कर्नाटकी इत्यादी अनेकांना लाभलं, त्याचप्रमाणे नाट्यसृष्टीमध्ये ज्योत्स्ना भोळे यांना लाभलं.

ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातल्या या पदाबरोबरच आजचा सहज संवाद हा कार्यक्रम इथंच संपवण्याची पुष्कर मुंडलेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया नवीन

0: विषयासह नवीन संकल्पनेसह पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील गायिका अभिनेत्री ज्योत्सना भोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्वरातली पदं आपण ऐकलीत. सहज आपण ऐकत होतात कार्यक्रम सहज संवाद.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर, तसंच वेव्ह.
1: यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललितबंधानी, आणि या सगळ्यांबरोबरच अवीट गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाकरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन टू एंटर इन माय कॅबिन. येस सर. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं मी हे सगळं ऍक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ॲसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस, आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल.

हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला रिझाईन करायला प्रेशराइज केलं आहे तर? तसं अजिबात नाहीये. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोयस शंतनू? अगं, मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे, रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली आहे. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला US जावं लागेल. आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णत एकटे पडू हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी CEO पोझिशन आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवस रात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून, कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना, तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहानं तिथे पोहोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली. तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. What is in the name that which we call a rose by any other? अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नका. फीलिंग्स हवे आहेत. आपण दी ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले. ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण अगस्त्याचीही तीच अवस्था होती, पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली.

तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार अशी त्यांना शंका वाटायची. पण हां, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे, ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित, कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिना पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमान काळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होतं. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात शिरावलेला होता. पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या शांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही. पुढच्या काही भेटीत अगस्त्य आपल्या मुलाचा म्हणजे राघवचा फोटो कस्तुरीला दाखवतो आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिला तो आपल्या घरी बोलावतो. पहिल्या भेटीतच राघवनी कस्तुरीची छान गट्टी होते, मग त्याच्या आग्रहखातर ती वरचेवर त्यांच्या घरी येऊ लागते. कस्तुरी आली की अगस्त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो विनाकारण तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचा. पण हे पाहून मात्र त्याची बायको म्हणजे मेघना फार अस्वस्थ व्हायची. मेघना तशी कस्तुरीच्या मानानं कमी शिकलेली, बाहेरच्या जगाचं फार काही ज्ञान नसणारी, साधं सुधं राहणीमान असणारी एक सामान्य गृहिणी. पण कस्तुरी मात्र उच्चशिक्षित, स्मार्ट, टापटीप राहणारी आणि अगस्त्याची एकेकाळची प्रेयसी सुद्धा. त्यामुळे कस्तुरी घरी आली ना की मेघनातली असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसून यायची. नचिकेतशी लग्न झाल्यानंतर कस्तुरीनं त्याला आपल्या कंपनीत रुजू करून घेतलं होतं. कित्येकदा त्याने केलेल्या चुकांची जबाबदारीही तिने स्वतःवर घेतली होती. ती नेहमीच त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायची. पण तो मात्र तिला आपली स्पर्धक मानून स्वतःच्या मनातल्या असूयाच्या डागण्या देत राहायचा. या स्पर्धेतून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी आणि खरं तर त्याच्या सुखासाठीच तिनं स्वतःच्या यशावर, करिअरवर पाणी सोडलं होतं. ज्या आपुलकीची, सन्मानपूर्वक वागणुकीची ती नचिकेतकडून अपेक्षा करायची ना, ती आता तिला अगस्त्यकडून मिळू लागली. पण त्याचवेळी मेघनाच्या नजरेतील थिजलेली निशब्दता तिला आता टोचू लागली. नकळतपणे एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. मग तिनं हळूहळू अगस्त्याच्या घरी येणं जाणं कमी केलं. फोनवरही ती त्याच्याशी मोजकच बोलू लागली. अगस्त्यापासून पुन्हा एकदा दूर जाण्यासाठी तिने काही महिन्यांसाठी रिहानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नचिकेत बिझी असल्याने शंतनू तिला एअरपोर्टवर सी ऑफ करायला आला. कित्येक वर्षांनी आज ती शंतनूसोबत नचिकेत व अगस्त्यबद्दल भरभरून बोलली. वडील गेल्यानंतर शंतनूने तिला मोठ्या भावासारखा आधार दिला होता. त्यामुळे काही बाबतीत जरी ती शंतनूच्या मतांशी सहमत नसली ना, तरीही तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता. आणि मन मोकळं करण्यासाठी तिच्याकडे आता शंतनू ही एकमेव व्यक्ती उरली होती. शंतनूनं तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या मनातल्या वेदनांच्या निखाऱ्याची धग त्याला स्पष्ट जाणवत होती.
आणि पुढे सरणारा काळच

0: त्यावर फुंकर घालू शकतो हेही त्याला पक्क ठाऊक होतं. शेवटी तिचा निरोप घेताना तो तिला एवढंच म्हणाला, आफ्टर ऑल नेम मॅटर्स. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध भरताना स्वतःचं अस्तित्व विसरणारी कस्तुरीच ना तू.
1: स्नेहल बाकरे यांची कस्तुरी ही कथा आत्ता आपण ऐकलीत.

0: तेरी जय हो हे सौमित सेन यांनी गायलेलं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणीनो, काळजाचा ठाव घेणाऱ्या, खूप खोल आणि मनापासून विचार करायला लावणाऱ्या शब्दरचना असलेल्या कविता ज्या असतात अतिशय सहज सोप्या तरीही आपल्याला अतिशय समृद्ध करतात, अशा कविता आत्ता आपण ऐकणार आहोत एक अतिशय जाणकार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या.
1: नमस्कार. नुकतीच वारी होऊन गेली असली तरी वारी प्रत्येकाच्या मनात असतेच असते, त्या अनुषंगाने या दोन कविता. ज्ञानेश्वर तुकोबांच्या पालख्यांबरोबर टाळ मृदंगाच्या गजरात लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीच्या ओढीने चालत असतात. उन्हा पावसात मुक्काम दर मुक्काम चालणारे वारकरी भजन अभंगात दंग असतात. अशात शेतात राबणाऱ्या आयाबायांना पंढरीला जायचं तर असतं, पण संसाराचे कामाधामाचे व्याप ते कसे सुटणार. मग विठोबात शेतात येऊन आपल्या पातीत उभा राहतो, कामाला हातभार लावतो. शिवाय तो एकटा येत नाही तर रखुमाईलाही सोबत आणतो, असा भक्तीचा सुरेख मेळ असणारी ही कविता आहे. विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीन पात. हाती खुर प्याची मुठ धरी संगतीन पात, गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा. गोडी वाटते कामाला वाढे घामाची ग शोभा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. चिखल लात लागणीला लावी वाकू नगरोप. चिखल लात लागणीला लावी वाकू नगरोप, स्पर्श सावळ्या पायांचा नट त्यात सऱ्या वाफ. पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा. पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा. दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा. भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा. भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा. जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीच उभा. लाडक्या विठुरायाकडे जावं, नामदेव पायरीवर डोकं टेकवावं, मनातले सल मोकळे करावेत आणि पुन्हा रोजच्या धबडग्यात मिसळून जावं. ही गाराणी कधी स्वतःच्या सुखदुःखाची तर कधी ठसठस त्या सामाजिक जाणीवांची. वर्तमानाची धास्ती भविष्याची भीती अशी घुसमट सांगणारा हा सामान्य माणूस कवितेतून काय सांगतोय. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा, भर गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तू कमरेवरचे हात काढावेत म्हणून इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. आणि तसंही उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगड घातलेली पाहिलीयस का तू युगांपासून. बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून. बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून पळू पळू काम गाठत कालवतात पोरी मातीच्या ढिगाऱ्यात पाणी. आणि विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी. विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट

शहारते कारे जरा तरी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते कारे जरा तरी। रस्त्याकडच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला? रस्त्याकडेच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला? बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा? बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा? थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर। थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर। तेव्हा दोन्ही कोपऱ्यात मुसमुसत उपाशी निजलेल्या जीवांना कसं समजावणार आहेस तू? खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस? खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस तू? तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, दातांचं पाणी गिळताना पुण्याची आशा आणि दीर्घायुष्य दाखवलंस, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, जिथं भाग्याची रेषा उमटते तिथं बुक्का अष्टगंध होऊन उमटलास। विठोबा, काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली। विठोबा, काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली। घरदारं गुरंढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास? घरदारं गुरंढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास? भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना, भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना ढिगाऱ्याखालची माणसं दिसली नाहीत का तुला? बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लय भारी। बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लय भारी। आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळावर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास। आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळांवर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास। विठोबा, किती आणि काय काय सांगू? विठोबा, किती आणि काय काय सांगू? या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट। या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट, इतकं तरी आठवलं बाबा पटापट। सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला, कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते। पावसाच्या हुलकावण्यांनी होरपळलेल्या गावशिवारात एकमेकांना आश्वासक धीर देत, सांभाळून घेत जगण्याशी चार हात करावे लागतात हे धीराचे बोल कवितेमधून असे असतात। दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी। दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी। होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, कुणीतरी अढळ विश्वासही ठेवतं आपल्यावर। येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस। येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस। बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पाणथळ ना ओलीत, बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पाणथळ ना ओलीत, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव, तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत, तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत ओलेकर श्वासामागून श्वास। तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव, तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव, शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक, शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक, म्हणजे दुष्काळ अंगावर येणार नाही।

फिरतच राहील हवेत त्याची मुदत संपेपर्यंत. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस, तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस. आधीच शिक्के मारून काळाला बदनाम करू नकोस. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा, त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा. नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती, नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. निसर्ग जेवढा सुखदायी तेवढाच विनाशक. पावसाळ्यातली एखादी दुर्घटना हादरवून टाकते, डोंगरातलं एखादं गाव डोळ्यांदेखत गुडूप होतं आणि आपण निसर्गापुढे हात टेकतो, कारण निसर्ग माहीर असतो. माहीर निसर्ग अशी ही कविता आहे. एक माणूस भेटला ज्याने बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. एक माणूस भेटला ज्यानं बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला, तेव्हापासून झोपला नाही तो. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला, तेव्हापासून झोपला नाही तो. जागाही नाही, नाडी चालूये म्हणून मेलेलाही नाही. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला, भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. हातवारे करून एवढंच सांगतोय तो, हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कोणीच नाही. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कोणीच नाही. माणूस म्हणून आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, शोध घेतो, एकमेकांना सांगतो. हे सांगणं संवेदनशील सकारात्मक असलं की मनाचा ठाव घेतं, हा शोध असाही असतो. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. येवल्या फटीतूनही डोकावतील अलवार पोपडे, येवल्या फटींतूनही डोकावतील अलवार पोपडे. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी, तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. ओळख तुझ्या अश्रुतला गळणाऱ्या चिकातला ओला फरक. पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट, पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक. पानगवताचं बी होऊन पसरवाऱ्याबरोबर तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत, तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच, कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत, रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू तुझ्या संस्कृतीच्या भ्रमात राहू नकोस, जन्मदात्यांना लेकरं प्रियच असतात असं ठामपणे म्हणू शकत नाहीस तू. ममतेचे पदर फाटल्या

त्याच्या उदंड खुणा जन्मतात रोज. पाणवठ्यालगतच्या टिटव्या बघ, पाणवठ्यालगतच्या टिटव्या बघ, कर्कश्य ओरडून अंड्याजवळ जाणाऱ्यांची दिशाभूल करतात. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव, पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. मुंग्यांच्या तोंडातले कण हिसकावून थांबव. जखमी मेलेल्या मुंगळ्यांना उचलून पळणारे मुंगळे अडव. स्वतःच्या सुखदुःखाची सूक्ष्मलिपी उलगड. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. बाळं जपून ठेव जाणीवा नेणीवांसकट. हंड्या घागरीतलं तळपाणी जागतिक वणव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ? हंड्या घागरीतलं पाणी जागतिक वणव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ? पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध, पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध. पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस, पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस. पिकांमधून झाडापानातून जागोजागी शेतकऱ्याचं भावविश्व गुंतलेलं असतं. निसर्गाने साथ दिली तर कष्टातून फुलणारी हिरवी लिपी अशी असते. ही कविता आहे रानभर मी. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला, उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला. त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला, त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते, वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते. लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते, लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले, कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले, चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. यापुढील कविता आहे ऐक. ऐक, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे, घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे, डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. बोट धरून चालता येईल अशी पाऊलवाट बुजवू नको. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील, संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. झाडं झुडं पार बदलून टाकतील. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून, एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळ हलणार नाही कशावरून, पाळण्यावर चिमणाळ हलणार नाही कशावरून. बालगाणी ऐकवण्याचा लडिवाळ हट्ट म्हणेल तिकडे काय आहे. डोंगर कुठून येतो मुंगूस म्हणजे काय किती पाय गोमिला. याला काय म्हणतात नि त्याचं काय करायचं म्हणत आपल्यासह हरेक वस्तूचं खेळणं होईल. खरं सांगू याहून सुखद नवलही घडेल. इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल, हा इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे,
तेव्हा कळेल तुला।

0: असताना मातीची पंती लावून सव्या सांजेला मी काय लिहित असायचे.
1: कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या लेखणीतून साकारलेल्या या सुंदर कविता आत्ता आपण ऐकल्यात. कार्यक्रमात आता ऐकूया रेखा गंधेवार यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं. स्वर आहे बेला शेंडे यांचा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मैत्रिणींनो, एक हरहुन्नरी लेखिका म्हणजे डॉक्टर पूजा सामंत. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांचा हा ललितबंध, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
1: नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्व असतं. एखादं काम करताना कौतुक झालं, शाबासकी मिळाली की आपल्याला प्रेरणा मिळून आपण अधिक जोमाने काम करण्यास सज्ज होतो. चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून आयुष्य आनंदी होण्यास नक्कीच त्याचा उपयोग होतो. आपण अशा समाजात जगतो जिथे यशाचे मोजमाप अनेकदा इतरांच्या प्रतिक्रियांवर ठरते. कुणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले, सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळाले, पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रात नाव छापून आले किंवा सन्मान झाला, तर आपण काहीतरी मोठे साध्य केले असे मानले जाते. मात्र या सर्व गदारोळात एक महत्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपण स्वतः कधी स्वतःचे कौतुक करतो का हो? आपण शाबासकी, कौतुक हे इतरांकडूनच अपेक्षित करतो, पण हेच कौतुक, हीच शाबासकी आपणच आपल्याला स्वतःला दिली तर? बरोबर, स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कितीतरी वेळा आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाटायला येतं. अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील स्त्री दररोज मेहनतीने वेगवेगळे पदार्थ आपल्या कुटुंबासाठी, घरातील लोकांसाठी करत असते. पण अशा वेळी घरातील लोक त्या पदार्थांचा आनंदाने फडशा पाडतात, पण तो कसा झाला आहे याबद्दल एक चकार शब्दही काढत नाहीत. जिने हा पदार्थ बनवला आहे तिचे कौतुक केले जात नाही, तिला सांगितलं जात नाही. इथे इतरांनी त्याची पारख करण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच या कामातील अडचणी, त्यात घेतलेले कष्ट याची जाणीव असते. म्हणूनच ते काम पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. मग अशा वेळी इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला शाबासकी देऊन स्वतःचीच पाठ थोपटली तर, स्वतःलाच बक्षीस दिलं तर, हीच आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. आता स्वतःला शाबासकी देणं म्हणजे तिथे गर्व, अभिमान याचा प्रश्न येतच नाही. हा, आपण जे कष्ट घेतो त्यासाठी स्वतःला शाबासकी देणं म्हणजे आपण जसे आहोत ते स्वीकारणं. यामुळे नक्कीच जगण्याची उमेद वाढते. एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते. लहानपणी एखादं काम केलं, चित्र काढलं, कविता म्हटली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवले की आई वडील आनंदाने शाबासकी द्यायचे. त्या एका शब्दातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. जसजसे आपण मोठे होतो तसे या शाबासकीचे प्रमाण देखील कमी होत जाते. अपेक्षा वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात, हे अजून चांगले करता आले असते हं, अशी वाक्य कानावर पडू लागतात आणि ती आयुष्याचा भाग होऊन जातात. अशा परिस्थितीत स्वतःलाच स्वतःची शाबासकी देणं ही केवळ एक सवय नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट ठरते. आपली सुखाची, आनंदाची व्याख्या म्हणजे आपल्याला हवं असलेलं मिळालं पाहिजे. यासाठी आपण कोणत्या गोष्टीतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. आयुष्य जगताना स्वतःमधील लहान मूल जपलं गेलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने इतरांना केलेली मदत, दिवसभरात मनाजोग्या पूर्णत्वास नेलेल्या कामांची यादी, लेखणीतून काहीतरी उत्तम गवसलं की झालेला आनंद, तसेच केलेला एखादा सुंदर पदार्थ जो स्वतःलाच आवडून गेला की स्वतःची पाठ थोपटणं, अगदी साध्या साध्या गोष्टी असतात हो, पण या साध्या गोष्टींनीच आपलं आयुष्य बनत असतं। म्हणूनच ही स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी आयुष्यात खूपच महत्वपूर्ण ठरते। आपण ना अनेकदा स्वतःचेच कठोर परीक्षक बनतो। दिवसातील एक चूक लक्षात राहते, पण केलेली 10 चांगली कामं आपण विसरतो। एखादं अपयश मनात घर करून बसतं, पण त्याआधी अनेक वेळा केलेले प्रयत्न, मिळालेले यश आठवत नाही। स्वतःशी बोलताना आपण इतके कठोर का असतो? इतरांच्या एका छोट्याशा यशाचे कौतुक करणारे आपण स्वतःच्या मोठ्या प्रयत्नांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो। खरं तर जीवन ही 100 मीटरची शर्यत नाही, ती मॅरेथॉन आहे। येथे प्रत्येक दिवस जिंकणं महत्वाचं नसतं, तर प्रत्येक दिवशी पुढे चालत राहणं महत्वाचं असतं। काही दिवस आपण वेगाने धावतो, काही दिवस सावकाश चालतो, तर काही दिवस थांबून श्वास घेतो, पण हा प्रवास सुरू ठेवतो। या प्रवासात प्रत्येक पाऊल कौतुकास पात्र असते। जीवनात पुरस्कार मिळतीलच असे नाही, प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल असेही नाही। अनेकदा तुमच्या संघर्षाची साक्ष फक्त तुमचे अंतःकरणच देत असते। अशा वेळी स्वतःच्या मनातून उमटलेली शाबासकी हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत कायम राहणारी एकच व्यक्ती असते, बरोबर, तुम्हीही स्वतः। माणसाने स्वतःचा सर्वात जवळचा मित्र व्हायला शिकलं पाहिजे, जो स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो, तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो। प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण एक छोटासा संवाद स्वतःशी साधू शकतो। आज मी कोणती चांगली गोष्ट केली? आज मी कोणती भीती जिंकली? आज मी कोणासाठी उपयोगी पडलो? आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःच्या अनेक शाबासकीची ठिकाणं दिसू लागतील। अशा वेळी खरेदी आवडत असल्यास स्वतःसाठी मनसोक्त खरेदी करावी। उंच डोंगरावर भटकत राहावं, समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या संगतीने चालत राहावं, पावसांच्या सरींमध्ये भिजावं, एखादं छानसं गाणं गुणगुणावं। प्रत्येकाच्या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी निरनिराळ्या असतील, पण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे प्रेरणादायकच ठरते। स्वतःला वेळ द्या, कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जा, कधीतरी सोलो ट्रिप करा, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शॉपिंग करा। स्वतःला आनंदी ठेवताना अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका। त्यावेळी स्वतःला हेही समजावता आलं पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना एखादा दिवस स्वतःला देणं हे आपलं कर्तव्यच आहे। स्वतःला समजून घेताना निवांत वेळ मिळवता आला पाहिजे। जब वी मिट या चित्रपटातील करीनाचे पात्र मला याचे उत्तम उदाहरण वाटते। मैं अपनी ही फेवरेट हूं हे करीना वारंवार सांगत असते। स्वतःवर प्रेम करण्याचा विचार इथे महत्वपूर्ण ठरतो। आवडत्या गोष्टी करून प्रत्येक क्षण साजरा करणं म्हणजे स्वतःला शाबासकी देणं। मंगेश पाडगावकर म्हणतात, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं। बघा, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं। चला तर मग स्वतः स्वतःचे लाड करूया। दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले अथवा काही नाही केले तरी देखील बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी पुरेसे असतो। स्वतः स्वतःला दिलेली

0: अभ्यासकी म्हणजे सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असते. त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो, उत्साह निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो. धन्यवाद.
1: डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध आता आपण ऐकलात. स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी.

कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुबाला चावला झवेरी यांच्या स्वरातलं अवघाची संसार या चित्रपटातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत.

0: कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या युगल स्वरातलं या मालक चित्रपटातलं स अ शुक्ल यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.
1: मन मधे सजणी तुझ वधी जडे, मन मधे सजणी.

0: ಆಗ ಮನ ಮಧೆ ಸದಣೆ ಸುಧ ಬರಿ ದಳೆ
1: गीतवहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं दामकरी काम चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: काय म्हणला?
1: एक हंस पूर्व महाराज
0: आऊ पर सांगाल का नाही?
1: एक हंस पूर्व

गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं सोनारानं टोचले कान चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत संगीतकार राम कदम आणि कार्यक्रमात शेवटी

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे। यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले। त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे। ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली। त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली।

अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरु केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरु केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपरफुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना अॅलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.
पहिल्या दोन दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या दोन दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं

हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आह। ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आह। येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आह। दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आह। उपांत्यपूर्व फेरीत ईशा राणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली। श्रियांशीने चिनी तैपईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला। पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीत दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत। ठळक बातम्या पुन्हा एकदा। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 90% क्षेत्रावर पेरणी. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम.
0: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 6,14,814 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण एकूण पेरणीच्या 90% इतकं आहे. सर्वाधिक 97% पेरणी सोयगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल झालं आहे. धरणाचा पाणीसाठा 93% वर गेला असून सध्या 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पात्र 1,05,128 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. या योजनेत जिल्ह्यातल्या 49,152 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं असून 55,976 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधून थेट 10 ते 12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाईंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातली पाणीटंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यावेळी म्हणाले. आषाढी एकादशीचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूच्या पंढरपूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळीकर यांच्या स्वरातलं DS रुबेन यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर वंदना विटणकर यांची आणखी एक रचना स्वर मिलिंद जोग यांचा.

मिलिंद जोग यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद.
1: कुसुमानिल, कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहार. आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे मराठीतील प्रसिद्ध कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांनी विवाहापूर्व एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचं हे संकलन. असं कुसुमानिल या पुस्तकाचं स्वरूप आहे. अर्थात 1922 ते 1927 या काळातील म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचा हा पत्रव्यवहार आहे. परस्पराविषयीच्या आकर्षणाचा अर्थ शोधत, त्या आकर्षणाची शब्दातून अर्थ अभिव्यक्ती करीत, आपल्या अस्फुट भावना अनुभूत अशी शारीर मानसिक अवस्था सांगण्याचा प्रयत्न करीत लिहिली गेलेली ही पत्र साहजिकच अत्यंत खाजगी वैयक्तिक आहेत. 100 वर्षापूर्वीचा हा प्रेमपत्रांचा संग्रह वाचत असताना आजच्या तरुण पिढीला साहजिकच निराळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. या पत्रव्यवहारातील आरंभीचे कुसुमने AR यांना दादा म्हणून संबोधणे आणि त्यांच्याकडून ताई म्हणून घेण्याचा आग्रह धरणे हे वाचून आजच्या पिढीची चांगलीच करमणूक झाल्याशिवाय राहणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या त्या काळच्या इतिहासात अमरावतीकर दोन देशपांड्यांचे प्रणयार्धन चांगलेच गाजलं होतं. त्यातून एक पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अथवा PY आणि कुमारी विमल कोल्हटकर यांचं आणि दुसरं AR म्हणजे कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांचं दुसरं प्रेम प्रकरण वडील माणसांच्या कट्टर विरोधामुळं विशेष गाजलं. त्या काळातील विद्यार्थी वर्गात पुणे नागपूर अमरावती येथील प्रतिष्ठित समाजात आणि बाररूममध्ये कितीतरी वर्ष चविष्टपणे बोलण्याचा ते विषयच होऊन बसलं होतं. ही पत्र म्हणजे माझे आणि कुसुमचे अगदी वैयक्तिक जीवनधन आहे असं कवी अलीलांनी त्याबाबतीत म्हटलं आहे. या दोघांच्या परस्पराविषयीच्या भावना हळूहळू दोघांनाही कशा स्पष्ट होत गेल्या. प्रीतीची दाहकता, एकमेकांना भेटण्याची ओढ, त्यांच्या प्रेमसाफल्यात येणाऱ्या अडचणी, विरोधातून निर्माण झालेले ताण आणि नाट्य, अनिलांच्या बाजूची प्रेमरुंजी आणि कुसुमावतींनी त्या नात्यातील शारीरिकतेचा हळूहळू केलेला स्वीकार हा या प्रीतिकथेचा प्रवास या पत्रातून साकार होतो. कुसुमावतींच्या आई वडिलांचा या प्रेमाला विरोध होता. आजच्या काळात जातीनिर्बंध तोडून विवाह करणं हे लोकांच्या अंगवळी पडलेलं आहे, पण त्या काळी कधी न झालेली कधी न ऐकलेली अशी ती गोष्ट होती. त्यामुळे समाजात वादळ उठे. ब्राह्मणातील भिन्न शाखांमध्ये सुद्धा तेव्हा विवाह होत नसत. मग आंतरजातीय विवाह कुठून होणार? ब्राह्मण आणि प्रभू असा आंतरजातीय संबंधांचा बहुधा पहिलाच प्रणयपूर्वक

0: झालेला प्रेमविवाह असावा. शिवाय जाती विषमते इतकीच, या विवाहात दुसऱ्याही एका विषमतेची धोंड होती, ती म्हणजे आर्थिक विषमतेची. कुसुमचे वडील रावबहादूर जयवंत त्याकाळी अमरावती नागपूर या ठिकाणी एक नामवंत प्रतिष्ठित श्रीमंत वकील होते. सरकार दरबारी त्यांना मान होता. कवी अनिल हे देशपांडे घराण्यातील असले तरी ते घराणं तितकं श्रीमंत नव्हतं. ही आर्थिक विषमता कुसुमच्या वडिलांना बेचैन करीत होती. या प्रेमातून आपल्या मुलीनं सुटावं म्हणून ते हर प्रकारे प्रयत्न करतात. तिला परदेशी पाठवतात, पण तो पर्यंत उत्कट प्रेमाची दुर्दम्य ओढ दोघांच्याही मनात लक्षात आलेली होती. पुढील सहप्रवासाची दृढ खात्री पटलेली असते. कुसुम अनिल हे पुस्तक वाचकाला एखाद्या कादंबरीसारखं वाचनीय वाटतं. त्यात काव्य आहे, नाट्य आहे, आशा निराशेची ऊन सावली आहे, विरहाचं करपून टाकणारं ऊन आहे, शेवटी सायंतारा देखील उगवला आहे. प्रणयाचे सारे रंग फिकट गहिऱ्या छटांनी इथं फुलून आलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे ही एक सत्यकथा आहे. संबंधितांनी 100 वर्षापूर्वी स्वतःकरता लिहून ठेवलेली वास्तविक अशी 100 वर्ष जपून ठेवलेली वैयक्तिक पत्र मिळणं कठीणच, पण ती मिळाली आणि या कहाणीद्वारे रसिकांना सत्य आणि सुंदरता यांचा अपूर्व मिलाफ असलेल्या एका मनोज्ञ प्रणय चित्राचं दर्शन झालं. उत्सुकता असेल त्यांनी हे पुस्तक प्रत्यक्ष वाचलं पाहिजे.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला कुसुमा अनिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय ढोबळी मिरची लागवड याविषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या 3ही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या 3ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय ढोबळी मिरची लागवड याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यांमध्ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची पिकत असली तरी रंग हिरवागार असल्याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरचीची लागवड ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात करतात, त्यामुळे फळांची काढणी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत करता येते. ढोबळी मिरचीला जमीन चांगली, कसदार आणि सुपीक लागते. मध्यम ते भारी, काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला योग्य आहे. नदीकाठच्या पोयट्याच्या सुपीक जमिनी लागवडीला योग्य आहेत. जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असावा. ढोबळ्या मिरचीची लागवड रोपं लावून करतात. यासाठी 1 किंवा 2 आर्क क्षेत्रावर रोपवाटिका करावी. रोपं तयार करण्यास निवडलेली रोपवाटिकेची जागा चांगली नांगरून कुळवून तयार करावी. त्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत घालावे. वाफ्याच्या रुंदीला समांतर रेघा ओढून त्यात फ्लोरेट 10G हे कीटकनाशक 10 ग्रॅम प्रत्येक वाफ्यात टाकून बी पेरावं आणि ते मातीने झाकून घ्यावं आणि बियाण्याची चांगली उगवण व्हावी म्हणून वाफ्यांना झारीने हलकेसे पाणी द्यावे. रोपे 6 ते 8 आठवड्याने लागवडीला तयार होतात. पुनर्लागवड करण्यासाठी 60 सेंटीमीटर अंतराने सऱ्या काढाव्यात. रोपे सरीच्या दोन्ही बाजूला सरीच्या बगलेत 30 सेंटीमीटर अंतरावर एका ठिकाणी एक रोप लावून करावे. पुनर्लागवड शक्यतो दुपारी 4 नंतर करावी आणि रोपांना लगेच पाणी द्यावं. या पिकाला हेक्टरी 15 ते 30 टन शेणखत या व्यतिरिक्त 150 किलो नत्र, 150 किलो स्पुरद आणि 200 मिली पालाशची आवश्यकता असते. यापैकी पालाश आणि स्पुरद यांचा पूर्ण हप्ता आणि नत्राचा अर्धा हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा आणि उरलेला नत्राचा हप्ता लागवडीनंतर 1 महिन्याने द्यावा. ढोबळी मिरचीला लागवडीपासून सुरुवातीच्या वाढीसाठी भरपूर आणि नियमित पाण्याची आवश्यकता असते. फुले आणि फळे लागताना नियमित पाणी द्यावं. सर्वसाधारणपणे 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावं. ढोबळी मिरची चुरडामुरडा या रोगाचा बळी पडत असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा निंदणी करावी. तसेच झाडाच्या मुळावर हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर 1 महिन्याने खताचा हप्ता देताना झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा. फळं हिरवीगार आणि संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकांच्या वाळलेल्या स्त्री केशरांचा भाग गळून पडलेला असावा. फळे झाडावर जास्त काळ ठेवल्यास ती पिकतात. काही देशात लाल फळांना जास्त मागणी असते, परंतु पुढील फळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि उत्पादन कमी मिळतं. फळं झाडांवरून देठासहित काढावीत. साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा 4 ते 5 काढणीत सर्व पीक निघतं. प्रति हेक्टरी मिरचीचं 17 ते 20 टन पर्यंत सरासरी उत्पन्न मिळतं.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ढोबळी मिरची लागवड याविषयीची माहिती ऐकली. तो वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
0: दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला। सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो, तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो। वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते। त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते। इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते। आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात। आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात, त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते। प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही। अशा वेळी आईने काय करावे, तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे। बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे। स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते, तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते। साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे। दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे। पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी, नंतरच बाळाला झोपवावे। जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं। बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणेही तितकेच महत्वाचे। प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा। बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत। बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते। आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे। संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते। आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो, तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा। अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते। आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे। चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉ स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रोतेहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गडकिल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र कांदळगावकर यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ राजीव तांबे यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्तधोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे. तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्याशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र

विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात IIM चे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR DTH मराठी वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र विदर्भात पुष्कळ ठिकाणी आणि मराठवाडा इथं काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 48 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल आणि किमान तापमान 30 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: अच्छा, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पशु आहारातील खनिजाचं महत्त्व, याविषयी डॉक्टर रवींद्र अंबाडे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, पशु आहारातील खनिजांचं महत्त्व हा आजचा आपला विषय आहे. खनिज ही पशु आहारामध्ये अजैविक घटक आहेत आणि अगदी जे प्राण्यांच्या शरीरातल्या उत्तम वाढीसाठी तसंच बऱ्याचशा क्रियांसाठी हे आवश्यक असतं, परंतु काही वेळेला या खनिजांची कमतरता निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सुद्धा सामोरं जावं लागत असतं. तर हे खनिजांचं महत्त्व पशु आहारामध्ये कसं आहे किंवा त्यापासून त्यांना कोणकोणते फायदे होतात या सगळ्याच गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. ही माहिती करून देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ मुंबई येथील पशु जीवरसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र अंबाडे यांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता आपण जेव्हा पशु आहारातील खनिजांचं महत्त्व याविषयी

0: बोलणार आहोत. तर प्राण्यांच्या शरीर वाढीसाठी प्रामुख्यानं जी खनिजे आहेत तर कोणकोणती आहेत ती?
1: मी आपणासमोर पशु आहारातील खनिजांचे महत्व याबद्दल काही माहिती सांगणार आहे. जसं तुम्ही आज प्रश्न विचारले शरीर वाढीसाठी मुख्य खनिजे कोणकोणते आहेत, तर प्राण्यांच्या शरीर वाढीसाठी मुख्यत्वे कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्लोराईड्स आणि सल्फर हे मुख्य खनिजे आहेत.
0: अच्छा हा, पण आता प्राण्यांच्या शरीर वाढीसाठी सूक्ष्म खनिज सुद्धा असतील तर ती कोणकोणती?
1: हो मॅडम, प्राण्यांच्या वाढीसाठी सूक्ष्म खनिजे मुख्यत्वे करून क्रोमियम, कोबाल्ट, कॉपर, फ्लोरिन, आयोडीन, आयरन, मॅग्नीज, मॉलिब्डेनियम, सेलेनियम आणि झिंक हे आहेत.
0: अच्छा, म्हणजे ही सगळी खनिजे आहेत एकंदरीत सूक्ष्म वाढीसाठी. परंतु आता सर, प्राण्यांसाठी आहारामध्ये खनिजांचं जे महत्व आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: प्राण्यांच्या शरीरात ऑस्मोटिक प्रेशर हे महत्वाचं प्रक्रिया आहे. यासाठी ही ऑस्मोटिक प्रेशर राखण्यासाठी खनिजे महत्वाची भूमिका बजावतात.
0: अच्छा,
1: त्यासाठी शरीरातील पाणी आणि विद्रव्यांच्या देवाणघेवाणीचे नियमन करतात. खनिजे हे मऊ पेशीमध्ये संरचनात्मक घटक म्हणून कार्य करतात.
0: बरं,
1: आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी ही खनिजे अत्यावश्यक आहेत.
0: अच्छा, आता सर तुम्ही म्हणालात की ऑस्मॅटिक प्रेशर राखण्यामध्ये भूमिका बजावतात. ऑस्मॅटिक प्रेशर म्हणजे नक्की काय असतं?
1: ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे हे मॅडम शरीरामध्ये जे आयन्स असतात, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड्स, या पेशीमधून दुसऱ्या पेशीमध्ये जात असतात, त्याचं देवाणघेवाण असतं न्यूट्रियंट्स, तर ते हे ऑस्मोटिक प्रेशर त्याचं महत्व आहे ते मेंटेन करण्यासाठी. कारण शरीराच्या प्रत्येक चयापचय क्रियांसाठी ऑस्मोटिक प्रेशर महत्वाचं.
0: अच्छा सर, आता पशु आहारामध्ये कॅल्शियमचं जे महत्व आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: पशु आहारामध्ये कॅल्शियम हे अतिशय महत्वाचे मुख्य खनिज आहे. हे खनिज दूध उत्पादन व हाडांची व दातांची उत्तम वाढीसाठी महत्वाचे आहे.
0: बरोबर,
1: तसेच प्राण्यांच्या रक्त गोठण्यासाठी कॅल्शियमची गरज आहे. लहान वासरांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होऊ शकतो, त्याला इंग्लिशमध्ये रिकेट्स असे म्हणतात. तसेच मोठ्या जनावरांमध्ये या खनिजांच्या कमतरतेमुळे ऑस्टिओमलेशिया हा रोग होऊ शकतो.
0: अच्छा,
1: आणि कॅल्शियम हे खनिज पशूंच्या शरीरामधील मांसपेशी व मज्जा संस्थेवर नियंत्रण करण्याचे काम करतात. तसेच शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये विकर म्हणजे एन्झाइम तयार करण्याचे काम हे कॅल्शियम करतात.
0: म्हणजे कॅल्शियमचं महत्व जनावरांच्या आहारामध्ये मोठं आहे. बरोबर. आता सर, पशु आहारामध्ये फॉस्फरस सुद्धा आपण खनिज ते म्हटलेलं आहे, तर याचं काय महत्व आहे?
1: हे जे खनिज आहे फॉस्फरस, हे कॅल्शियम आणि फॉस्फरस या शरीरामध्ये 2:1 या रेशोमध्ये समप्रमाणामध्ये असतात. आणि हे फॉस्फरस दुग्ध उत्पादन, शरीरातील चयापचय क्रिया आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे.
0: बरं,
1: यांच्या कमतरतेमुळे जनावरांचं पुनरुत्पादन चक्र अनियमित होते.
0: अच्छा,
1: गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. आणि फॉस्फरस हे जनावरांच्या शरीरातील ऑस्मोटिक प्रेशर संतुलित करून आम्ल अल्कली संतुलन करणे हे मुख्य काम करते.
0: अच्छा सर, आता पशु आहारामध्ये हे जे विविध खनिज आहेत, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे किंवा क्लोराईड, सल्फर आहे, म्हणजे यांचं जे महत्व आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: पशु आहारामध्ये मुख्य खनिज पदार्थ म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्लोराईड्स हे मुख्य घटक आहेत.
0: बरोबर.
1: तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक थोडक्यात सोडियम, पोटॅशियम यांचे महत्व सांगतो. पशु आहारात सोडियम हे खनिज प्राण्यांच्या मज्जा संस्था, स्नायू, रक्त आणि इतर आवश्यक कार्यांसाठी आवश्यक आहे. शरीरातील अभिसरणाचा समतोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्यासाठी सोडियमची आवश्यकता असते.
0: अच्छा,
1: दुसरे म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियम हे खनिज प्राण्यांच्या शरीरातील सर्वात महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स पैकी एक आहे.
0: बरं,
1: ज्यामध्ये पोटॅशियम हे घटक शरीरातील चयापचय क्रिया, स्नायूंचा क्रियाकलाप आणि मज्जा तंतूच्या कार्यामध्ये अनेक कार्य करतात.
0: बरं,
1: मॅग्नेशियम प्राण्यांच्या शरीरामध्ये हाडे व दात मजबूत होण्यासाठी वापरले जाते. मॅग्नेशियम हे घटक प्रथिनांचे उत्पादन आणि कार्बोदकांवरील क्रियांसाठी आवश्यक आहे.
0: अच्छा,
1: मॅग्नेशियम हे खनिज पूरक आहारासाठी पचन क्षमता लक्षणीयरित्या सुधारते.
0: बरं,
1: म्हणजे एनिमल्स डायजेस्टिबिलिटी आहे ते वाढवत. गाई आणि वराह यामध्ये मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे ब्रॉयलर

0: आणि अंडी देणाऱ्या कोंबड्या यांचं उत्पादन कमी होतं.
1: अच्छा.
0: गाई आणि वराह आहे यामध्ये पुनरुत्पादन क्षमता कमी होते.
1: अच्छा.
0: तसेच क्लोराईड जो आहे, मॅग्नेशियम क्लोराईड सल्फर, याच्यामध्ये क्लोराईड जे आहे, क्लोराईड हे मीठचे कंपोनंट आहे. मीठ हे सोडियम आणि क्लोराईड या दोन महत्वाच्या पोषक घटकापासून बनवलेले आहे.
1: अच्छा.
0: शरीरातील द्रवांचे योग्य संतुलन करण्यासाठी क्लोराईडची आवश्यकता असते.
1: बरं.
0: क्लोराईड हे शरीरातील रक्ताचं निसरण आणि पचनास मदत करण्यासाठी हे क्लोराईडची आवश्यकता आहे. तसेच पशु आहारात सल्फर हे खनिज प्रथिनांचे उत्पादन म्हणजे प्रोटीनचं प्रोडक्शन शरीरामध्ये प्रोटीन फॉर्मेशन साठी उपयोगी असते. तसेच कार्बोदकांवरील क्रियांसाठी उपयोगी आहे. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिनची आवश्यकता असते. जसे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे थायमिन, बायोटीन यांचा घटक म्हणून सल्फर हे महत्वाचे काम
1: करतं. अच्छा. म्हणजे हे जी विविध ही जी खनिजे आहेत तर ही जनावरांच्या शरीर पोषणासाठी गरजेची आहेत आणि त्यांच्या अभावामुळे मग त्यांना विविध आजारांना सुद्धा सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे खनिजांचं महत्व नक्कीच आहे. सर, आता पशु आहारामध्ये कोबाल्ट हे जे आहे तर ह्याचं सुद्धा काय महत्व आहे?
0: कोबाल्ट हे खनिज पदार्थ रक्तातील हिमोग्लोबिन उत्पादन करण्यासाठी वापरले जाते. पेशी समूहाच्या रक्तछटासाठी कोबाल्ट आवश्यक आहे. कोबाल्ट हे घटक बऱ्याचशा धातुजन्य औषधीमध्ये वापरले जाते आणि प्राण्यांच्या प्रजोत्पादन क्रियेसाठी महत्वाचे कार्य करते.
1: अच्छा.
0: या कोबाल्टच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये वांजपणा हा रोग दिसून येते. पिल्ले देण्यास अकार्यक्षम असतो. हा कोबाल्ट अतिशय महत्वाचा एक खनिज पदार्थ घटक महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आहारात त्याचा
1: समावेश करणं आवश्यकच आहे. आता सर, क्रोमियम जे आहे पशु आहारामधलं तर ह्याचं काय महत्व आहे?
0: क्रोमियम हा जो खनिज पदार्थ आहे पशु आहारामध्ये फीड सप्लिमेंट च्या रूपामध्ये आपण त्याचा वापर करतो.
1: बरं.
0: आणि क्रोमियम सप्लिमेंटेशन केल्यास प्राण्यांच्या वाढीव दीर्घ आयुष्यासाठी याचं शरीरामध्ये उपयोगी होतो.
1: बरोबर.
0: शरीरातील चयापचय क्रिया करून पुनरुत्पादन वाढवण्यासाठी क्रोमियमची आवश्यकता असते.
1: बरं.
0: पशु आहारात क्रोमियम वापरल्याने प्राण्यांचे ताणतणावाचे परिणाम कमी होतात.
1: अच्छा.
0: आणि रोगांच्या जो घटना आहेत ते कमी होतात. आजच्या या काळामध्ये पशूंच्या खाद्यामध्ये कोबाल्ट, क्रोमियम आणि लोह यांची आवश्यकता असणे आवश्यक आहे.
1: बरोबर आहे. आता सर, आता तुम्ही म्हणालात लोहाची गरज असते.
0: हो.
1: तर या लोहाचं जे महत्व आहे पशु आहारातलं तर याविषयी नेमकं काय सांगाल मग?
0: पशु आहारामध्ये लोह म्हणजे आयरन योग्य प्रमाणामध्ये ठेवल्यास प्राण्यांमधील बहुतेक लोह त्यांच्या हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन साठी वापरले जाते. हिमोग्लोबिन हा रक्तामध्ये असतो आणि मायोग्लोबिन हा जो आहे मासामध्ये असतो, मसल्स मध्ये. आणि हिमोग्लोबिन मायोग्लोबिन यांचं योग्य प्रमाण शरीरात असल्यास रक्तातील अभिसरण जो आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त जो आहे रक्तवाहिन्यांमधून हार्टमध्ये जाणे, हार्टमधून त्याचं प्युरिफिकेशन होऊन लंग्समध्ये वगैरे जाणे, ह्या सगळ्यासाठी लोहाचं अतिशय महत्व आहे. आणि हिमोग्लोबिन आहे हा प्राण्यांच्या शरीरामध्ये 12-16 ग्रॅम पर्सेंट एवढं अत्यावश्यक आहे. तेवढ्या प्रमाणामध्ये जर त्याची कमतरता असल्यास शरीरामध्ये रक्त कमी होणे, अॅनिमिया यासारखे रोग उद्भवतात.
1: नक्कीच. म्हणजे ते कमजोर होतात.
0: हो.
1: लोहाच्या कमतरतेमुळे. आता सर, आयोडीन जे आहे तर हे आयोडीन किंवा तांब म्हणजे कॉपरचं जे महत्व आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आयोडीन हे जे घटक आहे म्हणजे आहारामध्ये आपण खनिज पदार्थ म्हणून वापरला जातो आयोडीन, हे आयोडीन थायरॉइड ग्रंथीमध्ये निर्मित प्रथिनांचा एक आवश्यक घटक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे थायरॉइड, थायरॉक्झिन हे दोन हार्मोन्स तयार होतात, संप्रेरके म्हणतो मराठीमध्ये. ते हार्मोन्स तयार करण्यासाठी एक आयोडीन एक अतिशय महत्वाचे घटक आहे.
1: बरं.
0: आणि थायरॉइड ग्रंथीचे कार्य योग्य राखण्यासाठी आयोडीनचे महत्व आहे. आयोडीन तरुण प्राण्यांच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासास प्रोत्साहन देते.
1: बरं.
0: आणि या आयोडीनच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये थायरॉइड ग्रंथी वाढणे म्हणजे गलगंड होणे, त्यामुळे प्राण्यांचे केस गळणे, केसांमध्ये खाज सुटणे, इसिमिया म्हणतो, डर्मॅटायटिस, अलोपेशिया हे रोग हायपोथायरॉइडिझममुळे म्हणजे गलगंडमुळे होऊ शकतो.
1: अच्छा अच्छा.
0: हा एक मोठा महत्वाचा प्राण्यांमध्ये आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे जसं आपल्याला त्रास होतो तसं त्यांना सुद्धा खनिजांच्या अभावामुळे असे त्रास होत असतात.
0: नक्कीच.
1: बरोबर. आता सर, तांब जे म्हणजे कॉपर जे आहे तर याचं काय महत्व सांगाल?
0: पशु आहारामध्ये कॉपर हे खनिज वापरल्यास प्राण्यांमध्ये निरोगी रोग प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे आपण त्याला इम्युन रिस्पॉन्स म्हणतो किंवा इम्युनिटी म्हणतो. इम्युनिटी हा कॉपर

0: वाढतं.
1: अँटीऑक्सिडंट्स एन्झाइम हे एन्झाइम्स उत्पादन करण्यासाठी आणि अँटीबॉडीज आणि रक्तातील पांढऱ्या पेशी, त्याला आपण WBC म्हणतो, या पांढऱ्या पेशी योग्य विकास करण्यासाठी कॉपरची आवश्यकता असते. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ व्हाईट ब्लड कॉर्पसल्स अँड डेव्हलपमेंट ऑफ अँटीऑक्सिडंट एन्झाइम्स. सुपर ऑक्साईड ड्युस्म्युटेज आहे, कॅटालेज आहे, ग्लुटाथियन परॉक्सिडेज आहेत. हे एन्झाइम्स तयार करण्यासाठी कॉपरची आवश्यकता असते आणि यांची जर कमतरता असल्यास पशूंमध्ये संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते, कारण या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी
2: होते. बरोबर आहे, त्यामुळे ते आजाराला पटकन बळी पडतात.
1: तसेच मॅडम, सेलेनियम, पशु आहारामध्ये सेलेनियम हे घटक त्यांच्या अँटी प्रॉलिपरेटिव्ह आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मामुळे हे सेलेनियम ओळखले जाते आणि सेलेनियम रोग प्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते, म्हणजे इम्युनिटी डेव्हलपमेंट साठी रिस्पॉन्स देते. आणि सेलेनियम ही महत्वाचे खनिज पदार्थ व्हिटॅमिन ई आणि सल्फर युक्त अमायनो ऍसिड्स म्हणजे प्रोटीनच तयार करण्यासाठी महत्वाची आहे. आता या पशुधनामध्ये आपण जसे म्हणतो की मिल्क प्रोडक्शन कमी झाला, पशूंची वाढ कमी झाली, पशूंचं पुनरुत्पादन क्षमता आहे, प्रजनन क्षमता ही कमी झाली, तर हे शेतकरी लोकांचं हे फार मोठं नुकसान झालेलं आहे या सेलेनियमच्या डिफिशियन्सीमुळे.
2: अच्छा,
1: म्हणून सेलेनियम हे पशु आहारात अतिशय महत्वाचे घटक आहे.
2: बरं,
1: आणि हे मायक्रो एलिमेंट्स म्हणून काम करतात.
2: अच्छा, आणि आता सर झिंक जे आहे तर याचं काय महत्व आहे?
1: पशु आहारात झिंक हे सुद्धा मायक्रो एलिमेंट्स म्हणून काम करतात, मायक्रो मिनरल म्हणून. आणि हे झिंक पशूंच्या शुक्र जंतूसाठी म्हणजे सिमेंट प्रोडक्शन साठी निर्मितीसाठी आवश्यक आहे.
2: बरं,
1: पशूंच्या लैंगिक अवयवांची प्राथमिक आणि पुढील वाढीसाठी झिंक हे महत्वाचे घटक आहे.
2: अच्छा,
1: झिंक हे खनिज पदार्थ प्राण्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन अ म्हणजे व्हिटॅमिन ए च्या कार्यासाठी महत्वाचे आहे. प्राण्यांमध्ये वळूंची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगल्या वीर्याची निर्मिती करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते.
2: बरं,
1: तसेच झिंक जे आहे प्राण्यांच्या शरीरामध्ये कमी प्रमाणात असल्यास प्राण्यांच्या केसांची योग्य वाढ होत नाही आणि त्वचा ही खरभरीत होते.
2: अच्छा,
1: म्हणून झिंक पण
2: महत्वाचं आहे. नक्कीच, म्हणजे आता जर तुम्ही जी विविध खनिज सांगितलेत तर यांचं महत्व पशूंच्या आहारामध्ये अतिशय अनन्यसाधारण आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता सर, या खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे जे परिणाम आहेत मग हे साधारण काय काय आहेत?
1: खनिज पदार्थांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरामध्ये अनियमित ऋतुचक्र आणि अकार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते.
2: बरं,
1: म्हणजे त्यांचं प्रजनन क्षमता कमी होते. हे जे खनिज पदार्थ आहेत विशेषतः गाई म्हशीमध्ये योग्य प्रमाणात न वापरल्यास गाई म्हशी वेळेवर मादावर येत नाही, माद सुप्त प्रमाणात राहतो.
2: अच्छा,
1: आणि गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होऊन गर्भपात होतो.
2: अच्छा, या कमतरतेमुळे,
1: या क्षारांच्या कमतरतेमुळे कालवडी म्हणजे लहान जनावर आहेत, कालवडीच्या पहिल्या वेताचे वय वाढते.
2: बरं,
1: जनावरात गर्भधारणा राहिलास तर गर्भपात होण्याची दाट शक्यता असते.
2: बरोबर,
1: म्हणून सेलेनियम, कोबाल्ट, झिंक, कॅल्शियम, फॉस्फरस हे त्या आहारामध्ये असणे आवश्यक आहे.
2: बरोबर,
1: प्रसूती सुलभ होत नाही,
2: कधी
1: अडथळे येतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्टोकिया म्हणतो, डिस्टोकिया इन पार्चुरेशन. गायीचा भाकड काळजो हा वाढतो.
2: अच्छा,
1: आणि या खनिज पदार्थाच्या कमतरतेमुळे दोन सलग वित्तातील अंतर वाढते आणि जनावरांचा उत्पादन उपयुक्त आयुष्य कमी होतो, म्हणजे त्याचा एनिमल प्रोडक्टिव्हिटी जे आहे कमी होतो. नर वासरांच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ समाधानकारक होत नाही.
2: अच्छा,
1: एवढे सारे त्यांचे महत्व आहे.
2: म्हणजे खनिजांच्या अभावामुळे एवढे सगळ्या परिणामांना जनावरांना सामोरं जावं लागतं. तर आता सर, खनिज मिळण्याची जी आवश्यकता आहे तर ही का आहे?
1: जनावरांच्या खाद्यामध्ये बरेच जे शेतकरी लोक आहेत त्यांच्या शेतामध्ये योग्य प्रमाणामध्ये वैरण जे आहे त्यांचं म्हणजे खाद्य मुबलक प्रमाणात मिळत नाही, त्याच्यामुळे जनावरांच्या खाद्यातून आणि वैरणीतून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिज पदार्थ म्हणजे झिंक, कोबाल्ट, सिलेनियम जर जनावरांच्या खनिज परिसरातून पुरविले योग्य प्रमाणात पुरवणे गरजेचे आहे, म्हणून त्या खनिज पदार्थांचे हे आवश्यकता आहे.
2: आता सर, खनिज मिश्रण देण्याचं जे प्रमाण आहे तर हे कसं असतं, म्हणजे काय?
1: सर्वसाधारणपणे आपण हे जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रण युक्त खाद्यपदार्थ त्याला आपण खुराक म्हणतो, त्यामध्ये 1% मीठ, 1-2% मिनरल मिक्सचर,

0: प्रमाणामध्ये खनिज मिश्रण देण्याची आवश्यकता आहे.
1: बरं.
0: आणि जे लहान वासरे आहेत त्यांना 20 ते 25 ग्रॅम प्रतिजनावर प्रतिदिवस हे खनिज मिश्रण देणे योग्य प्रमाणामध्ये देणे आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: तरच त्यांची योग्य प्रमाणात वाढ होईल, त्यांच्या पुनरुत्पादन संस्थेतील अवयवांची वाढ होईल आणि फार्मरचा योग्य प्रमाणात फायदा होईल.
1: बरोबर.
0: कारण यांचा प्रोडक्शन वाढला तर अल्टिमेटली
1: फार्मर शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. बरोबर आहे. पण आता हे जे प्रमाण तुम्ही सांगितलंय तर हे आपण दिवसातनं विभागून द्यायचं असतं का एकाच वेळेला त्यांना हे प्रमाण द्यायचं?
0: मॅडम, जनरली प्राण्यांना दिवसातनं 3 वेळा हे खाद्यपदार्थ देणे आवश्यक आहे.
1: बरं. अच्छा. आता सर, खनिज मिश्रणाचे जे फायदे आहेत तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: खनिज मिश्रणाचे फायदे मला सांगताना असं सांगावं वाटेल की खनिज मिश्रणातून प्राण्यांच्या शरीरामधील मज्जातंतूच्या उत्तेजनासाठी खनिज पदार्थ योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे.
1: बरं.
0: पशूंच्या शरीरातील शुक्राणूंची गतिशीलता वाढवण्यासाठी, ओव्याचे फलन, पेशींचे पुनरुत्पादन इत्यादी योग्य प्रमाणात होण्यासाठी खनिज मिश्रणाचे महत्व आहे.
1: बरं.
0: काही खनिजे जसे कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, या मुख्य खनिज पदार्थामुळे पशूंच्या हाडांची व दातांची उत्तम वाढ होते.
1: बरोबर.
0: जेव्हा हाड शरीरातील वाढतील तेव्हा शरीराचं वजन वाढेल, त्याचं बॉडी वेट गेन झाला तर अल्टिमेटली त्याचा प्रोडक्शन वाढत जाईल.
1: बरोबर.
0: तसेच रक्त गोठण्यासाठी, जसे आपण म्हणतो हिमोस्टॅटिक, म्हणजे समजा शरीराला इजा झाली तर त्या रक्त गोठण्यासाठी कॅल्शियमची अत्यावश्यक आहे. आणि कॅल्शियम अर्थातच ऑस्मोटिक प्रेशर संतुलन करणे, त्याचं पाण्याचं संतुलन करणे हे महत्वाचे काम करते.
1: अच्छा.
0: लहान वासरू आणि कालवडी योग्य प्रमाणात वाढ झाल्याने यांचं पैदाक्षम वयात त्या लवकर येतात.
1: बरं.
0: कॅल्शियम, फॉस्फरस आणि कोवाल झिंकमुळे आणि गायीची प्रजनन क्षमता वाढते. हा जो वेताचा काळ आहे, म्हणजे गायीच्या वेतातील काळ, हा त्याचा अंतर कमी होतो आणि जनावराच्या खाद्याची उपयुक्तता वाढते आणि दूध उत्पादन वाढते.
1: नक्कीच. आणि आता सर, खनिज मिश्रण देण्याची जी पद्धत आहे तर ही साधारण कशी आहे?
0: आता बाजारामध्ये खनिज मिश्रण हे घटक किंवा हे पदार्थ अशा भरपूर कंपन्या आहेत. त्या कंपन्या मिनरल मिक्सचर बनवतात.
1: बरं.
0: आणि ते आता सध्या अवेलेबल आहेत बाजारामध्ये. उपलब्ध असलेल्या मिनरल मिक्सचरमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते.
1: बरं.
0: परंतु या खनिजाचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे अत्यावश्यक आहे.
1: बरोबर.
0: जसे आपले क्षेत्र आहे, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आहे, नागपूरकडे विदर्भ आहे, क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण योग्य प्रमाणात वापरल्यास ही खनिज मिश्रणामुळे पशूंची योग्य प्रमाणात वाढ होते.
1: बरोबर आहे.
0: परिणामकारक वाढ होते आणि शेतकऱ्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या हे अतिशय महत्वाचे तसेच किफायतशीर ठरते.
1: बरोबर आहे. कारण त्यांची उत्पादन क्षमता पण त्यातनं वाढत असते आणि प्रतिकार शक्ती चांगली राहत असते. या सगळ्याच गोष्टी खनिजांमुळे घडत असतात, त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी त्यांना खनिजांचा पुरवठा करणं खूप आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी पशुपालकांनी नक्कीच विचारात घेऊन मग त्यांचं व्यवस्थापन केलं तर त्यांना चांगलाच यातून आर्थिक फायदा नक्कीच होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि या पशु आहारातील खनिजांचं जे महत्व आहे तर याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात पशु आहारातील खनिजाचं महत्व याविषयी डॉक्टर रवींद्र अंबादे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: संगीत पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम अमृत कलश.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगण

0: नमस्कार श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत हर हुन्नरी साहित्यिक डॉक्टर अ ना रसनकुटे. मंडळी, आज त्यांच्याकडून आपण त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचं आपलं परिपूर्ण जीवन कसं घालवलंय आणि कशा प्रकारे ते त्या सगळ्याचा उपयोग करतात, परिपूर्ण नवीन अध्याय त्यांनी कशा प्रकारे सुरू केला याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर रसनकुटेजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अर्जुनजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की तुमचं सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन कशा प्रकारचं होतं.
1: सेवानिवृत्तीपूर्वीचं जीवन म्हणजे मी एका अत्यंत महत्वाच्या विभागाचा प्रमुख असल्यामुळे वेळावर येणं, वेळावर जाणं, बाहेरचे जे अधिकारी येतात कामानिमित्त त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांची कामं वेळच्या वेळेत करून देणं, अशा गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागत होतं. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाचं मराठी लोकराज्य, हिंदी लोकराज्य, इंग्लिश लोकराज्य हे माझ्याच विभागामध्ये असल्यामुळे त्यामध्ये जी काही आर्टिकल असतात ती आर्टिकल पहिली सुरुवातीला माझ्याचकडे यायची.
0: हा, म्हणजे तुम्ही शासकीय मुद्रणालयात होता.
1: हा, शासकीय. तर ती आर्टिकल माझ्याकडे आल्यामुळे जे काही त्याच्यात चांगलं असेल ते मला वाचायला मिळायचं.
0: बरं.
1: आणि तिथून नंतर मग माझ्या कामाला सुरुवात व्हायची. म्हणजे कामाला सुरुवात होऊन सगळं एकाच वेळेला घेत नाही, परंतु थोडं थोडं असं घेतात. तर जे वाचायचं असेल ते मी वाचून काही महत्वाच्या लोकांकडे ते काम सुपूर्द करायचो.
0: बर.
1: आणि ते काम करून घ्यायचो. तर असं करता करता माझ्या वाचनात बराच भर पडला.
0: हा.
1: आणि चांगलं लिहिण्याची मला प्रेरणा मिळाली.
0: आणि मग तुम्ही लिखाणाला नेमकी कधी सुरुवात केली?
1: लिखाणाला मी तशी शाळेत असतेवेळी निलय कवी म्हणून आमच्याकडे शाळेमध्ये यायचे, त्यांच्या कविता ऐकून मी कविता करायला शिकलो.
0: बरं.
1: तर ते वर्षातून एखाद्या वेळी आमच्याकडे यायचे, त्यांच्या ते आम्हाला मुलांना कविता वगैरे म्हणून दाखवायचे आपल्या सोरची. आणि त्याच्या कविता त्या बालवयात मला एवढ्या आवडल्या की त्यांच्या कवितेंच्या प्रेमात मी कधी पडलो ते माझं मलाच कळलं नाही. आणि मी माझ्या मोकळ्या वेळामध्ये निसर्गावर, आईवर, फुलपांखरावर अशा छोट्या मोठ्या कविता करायला लागलो. आणि तिथून माझी सुरुवात झाली. नंतर बऱ्याच कविता केल्या आणि नंतर मग कादंबरीकडे वळलो, सामाजिक कादंबरी. मी सामाजिक कादंबऱ्या 5 लिहिलेल्या आहेत आणि ते लोकांना आवडायला लागले, त्याच्यावर मला पुरस्कार मिळाले.
0: बर. पुरस्कार पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा 1-2 मिळालेले आहेत तुम्हाला, तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही सादर कराल का?
1: हो, नक्कीच. तर तो काळ म्हणजे एक काळ असा होता की कोणी मला ओळखतही नव्हते जास्त.
0: बर.
1: तो काळ. तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. तो काळ होता तसाच मी 1-0 होतो. नव्हते समोर काही तरीही मग्न होतो. साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, साथ मजला नव्हती तेव्हा जरी कुणाची, मान सन्मान माझा जपून मीच होतो. केली कधीच नव्हती कुणाचीही नालस्ती, माझ्याच वागण्याची निंदा मीच करीत होतो. जनमानसात माझी वाह वा मुळीच नव्हती, थोरा मोठ्या नामी समजून घेत होतो. वाटे कधी मनाला, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, वाटे कधी मनाला आकाश घ्यावे कवेत, तेच ध्येय ठेवून पुढे सरसावतच होतो. माझेच अनुयायी, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, माझेच अनुयायी होते ताशेरे मारण्यात मग्न, दृष्टी पथात त्यांच्या तेव्हा मी नग्न होतो. होते माझ्या आसपास, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, होते माझ्या आसपास तेव्हा कित्येक दुरीत, त्यांच्याच तिमिरात मी नित्य चाच पडत होतो. अनंत काळ माझा, अनंत काळ माझा गेला असाची वाया, अनंत काळ माझा गेला असाची वाया, माझेच अश्रू पुसाया मीच पुढे होतो, माझेच अश्रू पुसाया मीच पुढे होतो।
0: वा, खूप छान सुंदर अशी कविता लिहिली। मग अर्जुनजी मला एक आता सांगा की साहित्य क्षेत्रात तुम्ही जे आला तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन मिळालं का?
1: तसं मला बऱ्याच सुप्रसिद्ध साहित्यिकांचं कवींचं मार्गदर्शन मिळालं।
0: बर,
1: आता मुख्य म्हणजे माझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवशी माझी दोन पुस्तकं, एक कातळवेळ काव्यसंग्रह आणि एक मायाजाळ आदिवासी समाजावर कादंबरी,
0: बर,
1: ही पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या हस्ते दादरला दुरुसाभागृहामध्ये प्रसिद्ध झाली। एकाच वेळेला दोन पुस्तकं, त्यामुळे सुर्वे सरांनी माझं कौतुक केलं। ते म्हणतात एक पुस्तक प्रकाशन करायला किती मेहनत लागते आणि तुम्ही पहिलीच दोन पुस्तक, एका वेळेला दोन पुस्तकं, आणि सगळ्या पेपरला लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम अशा चांगल्या चांगल्या पेपरना फोटोसहित बातमी आली। आमचे अधिकारी पण बघून मला सांगतात अरे बाप, आता मात्र तुम्ही खरे साहित्यिक शोभलात।
0: म्हणजे तुम्हाला छान प्रसिद्धी पण
1: हो, प्रसिद्धी भरपूर। आणि नंतर ते नंतर मधुमंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, केशव मेश्राम प्राध्यापक, ह्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांची कवींची मला मार्गदर्शन मिळालं। कारण मी अंधेरीला राहायला होतो, त्यामुळे अधून मधून पुस्तकाला प्रकाशन घेण्याच्या निमित्ताने म्हणा असं भेटण्यासाठी म्हणा फोन करून त्यांना भेटायला घरी त्यांच्या जायचो आणि त्यांच्याशी संपर्क व्हायचा। पण त्यामुळे मला बरीच मदत झाली आणि मला एक प्रकारचा जो हुरूप येतो लिहायला, कार्यक्रम सादर करायला, तो हुरूप मला चांगला आलं, माझं मनोबल वाढलं। कुठचीही गोष्ट करतेवेळी पहिला म्हणजे ध्यास पाहिजे आणि आपलं तो ध्यास वाढण्यासाठी आपलं मनोबल वाढवणाराही कोणतरी पाहिजे।
0: अगदी बरोबर।
1: ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचं मला मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे आणखीन काहीतरी करावं असं मला मनापासून वाटायला लागलं आणि मी 24 पुस्तकं लिहिली।
0: वा, क्या बात है अर्जुनजी। त्यातल्या बऱ्याच तुम्हाला विविध पुरस्कार सुद्धा मिळाले, तर आता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, मला पहिलाच पुरस्कार जो मिळाला तो मायाजाळ ह्या कादंबरीला, आणि तो पण सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या हस्ते मिळाला। त्यामुळे मला एवढा आनंद झाला की तत्पूर्वी मला पुरस्कार कधी मिळाला नव्हता आणि मी त्या पुरस्कारासाठी कधी खटपटही केली नव्हती। परंतु माझे एक खास मित्र दशरथ तळेकर हे मुंबई नागरिक समितीचे अध्यक्ष होते, तर ते मला बोलले की तुमची कादंबरी चांगली आहे तर तुम्ही ही पुरस्कारासाठी पाठवा। आणि मी पुरस्कारासाठी पाठवलंय आणि मला आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला आणि त्यापासून आतापर्यंत 65 पुरस्कार मला मिळाले, एकूण 65 पुरस्कार। हा, त्याच्या दोन आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मध्ये नेल्सन मंडेला पुरस्कार हा फार महत्वाचा।
0: तो नेमका कशासाठी दिला जातो?
1: तो म्हणजे आपलं कर्तृत्व बघून, कार्य बघून,
0: बरोबर
1: तुम्ही काय कार्य करता हे बघून, म्हणजे माझं साहित्यामध्ये चांगलं। कारण मी साहित्यामध्ये अनार काव्य साधना ही संस्था निर्माण करून त्या संस्थेद्वारे विविध शाळेमध्ये, विविध कॉलेजमध्ये, विविध संस्थांमध्ये 100 अधिक मी स्वतःचे माझे कार्यक्रम केले महाराष्ट्रात।
0: बापरे, बरं।
1: आणि त्या कार्यक्रमासाठी एवढी भटकंती केली, पूर्ण महाराष्ट्रात भटकंती केली, कोकण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नंतर इकडे

0: विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे ह्या सगळीकडे मी भटंगती केली माझे हे कार्यक्रम सादर करण्यासाठी. त्यामुळे कसं माणसं ओळखायला पण मिळाली, मार्गदर्शन घेता आलं, आपल्याला जे काही पाहिजे ते लोकांमधूनच मिळते,
1: अगदी
0: आपलं ज्ञान लोकांमधूनच वाढते. तर ते पण मला लाभलं आणि माझी प्रगती होत गेली.
1: आणि मग तुम्हाला हा नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार हो. आणि दुसरा कुठचा पुरस्कार म्हणाला तुम्ही?
0: थायलंडला मिळाला.
1: बर.
0: हा,
1: विविध नामांकित संस्थांवर सुद्धा तुम्ही पदावर कार्यरत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, मी मानवाधिकार म्हणजे वर्ल्ड ह्युमन राईट्स ह्या संस्थेचा मी जनरल सेक्रेटरी आहे.
1: बर.
0: हा, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही गेली 32 वर्ष आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये कार्यरत आहे, फक्त महाराष्ट्रात नाही तर विविध राज्यामध्ये कार्यरत आहे. आणि त्या संस्थेचा मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो जवळजवळ 7-8 वर्ष. तिथलं माझं काम आमच्या वरिष्ठांनी बघून, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये मी शाखा तयार केल्या, कारण मराठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि साहित्याचा पण प्रचार प्रसार व्हावा, लोकांचे हात लिहिते व्हावेत, कवी लेखकांनी एकत्र यावे, यासाठी मी पालघर जिल्ह्यातून एक स्मरणिका पण काढली की काही कवी काही लेखक हे लांबून एकमेकांना ओळखतात परंतु जवळ कधी येत नाहीत, तर ते जवळ यावेत, एकमेकांना एकमेकाची आपुलकी निर्माण व्हावी आणि मराठी साहित्यात त्यांचे हात लिहिते व्हावे, त्यांचं मनोबल वाढावं, ह्या दृष्टिकोनातून मी पालघर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये शाखा तयार केली, त्याच्यात पदं निर्माण केली, त्यांना पदं अध्यक्ष सरचिटणीस अशी पदं वेगवेगळी दिली आणि वर्षातून एक किंवा दोन तरी साहित्यिक उपक्रम राबवायचे. साहित्यिक उपक्रम म्हणजे कसे, कवी संमेलन ठेवायचं, साहित्य संमेलन ठेवायचं किंवा पुस्तक प्रकाशन सोहळा ठेवायचा किंवा लोकांचं वाचनाकडे ओढा वाढला पाहिजे, वाचन चळवळ पण सुधारली पाहिजे, यासाठी चांगल्या लेखकांची एखादी कादंबरी वगैरे त्याचा पॅरेग्राफ वगैरे काय असेल चांगला आवडणारा तर तो वाचावा, म्हणजे इतरांना त्याचं ज्ञान मिळते, त्याचं महत्व कळते, तर असे कार्यक्रम घेतले तरी चालेल असं आमचं त्या मागे उद्देश होता. आणि म्हणून चांगल्या तरीने पार पण पडले, लोक वर्षातून एखाद दुसरा कार्यक्रम करायचे, आम्हाला बोलवायचे, चांगले चांगले पदाधिकारी बोलवायचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता पालघर जिल्ह्यामध्ये विष्णू सावरा हे पालकमंत्री होते, तर त्यांच्या बरोबर बसण्याची आम्हाला संधी मिळाली तेव्हा. हो, नंतर राजेंद्र गावित हे आमदार होते, खासदार होते, ते पण आमच्या कार्यक्रमाला यायचे.
1: साहित्य चळवळ सुरू करण्यामागे तुमचा जो उद्देश होता तो आणि प्रत्यक्ष भेटणं व्हायचं, त्यामुळे तो उद्देश पूर्णपणे सफल झाला म्हणायला हरकत.
0: बरोबर. गोव्याला राष्ट्रीय कवी संमेलन मध्ये मला निमंत्रित कवी म्हणून सतत 2 वर्ष आमचे खास ओळखीचे प्रसिद्ध साहित्यिक कवी विष्णू सूर्या वाघ हे पणजी कला अकादमीचे अध्यक्ष होते, तर सतत 2 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कवी संमेलन भरवलं होतं आणि त्या कवी संमेलनामध्ये सतत 2 वर्ष मला निमंत्रित कवी म्हणून निमंत्रण पाठवलं होतं. तर ह्या कवी संमेलनासाठी मी माझा एकच ध्यास कथा कवितेंचा प्रवास यामध्ये 8 कवी यांचा समावेश होता, 4 कवयित्री आणि 4 कवी. माननीय विष्णू सूर्या वाघ यांची परवानगी घेऊन ह्या 8ही जणांना मी गोव्याला आपल्या राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतले, त्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्या कवी संमेलनाचं नाव होतं काव्य होत्र, अखंड 76 तास हे कवी संमेलन चालू होतं.
1: अर्जुन जी, आता या वळणावर अजून एखादी तुम्हाला आवडणारी कविता आमच्यासाठी सादर कराल का?
0: हो हो, नक्की. कवितेचं नाव आहे माणुसकी. घेऊन का हीन आलो, घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. घेऊन का हीन आलो, पण जाणार काही ठेवूनी. माणूस म्हणून जगत आलो, माणसाच्याच जन्मा येऊनी. मनात होते बरेच काही, मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. मनात होते बरेच काही, पण गेले काही राहूनी. नाती मैत्री अशी जोडली, माणसातील माणुसकी पाहूनी. कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, कर्तव्याच्या ओझ्या खाली जरी का, गाडलो

0: केलो असतो कधी, धन्य जाहलो असतो मी अन, श्रेय लाटले असते कुणी. देणाऱ्याने बरेच देऊ केले, देणाऱ्याने बरेच देऊ केले, मला पामराला घेता न आले. विवंचनेशी फारकत केली आता अन, समाधान शेवटी गवसले. फूल देता आले नाही जरी, फूल देता आले नाही जरी, का द्यावे कुणा काटे तरी. माणसाला माणूस म्हणून जगण्याची तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे खरी, तीच गरज आहे. ह्या शेवटच्या पॅरेग्राफचा एवढाच उद्देश की एखाद्याचं आपल्याला चांगलं करता आलं नाही तर निदान वाईट तरी करू नये. एखाद्याला फूल देता आलं नाही तर ठीक आहे, परंतु त्याला काटे तरी देण्याचा प्रयत्न करू नये.
1: बाप रे वा, किती सुंदर कल्पना. म्हणजे तुमची भावना जी आहे या मागची, अगदी प्रामाणिक भावना, ती खूप तुमच्या कवितेतून पूर्णपणे जाणवते.
0: बहुतेक माझ्या कविता अशाच आहेत की त्या प्रत्येक कवितेतून काहीतरी घ्यावं असं वाटते. आणि म्हणूनच माझे 100 अधिक मी महाराष्ट्रात कार्यक्रम केले.
1: बरोबर. आणि अर्जुनजी, तुम्हाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष पद भूषवण्याचा सुद्धा बहुमान तुम्हाला मला मिळाला आहे, तर तो अनुभव कसा होता?
0: हा, तर मी पहिला पालघर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. नंतर तिथलं काम बघून आमच्या वरिष्ठांनी मला कोकण प्रदेशचा अध्यक्ष केला.
1: बरं.
0: हा, तर कोकण प्रदेशचा अध्यक्ष केल्याबरोबर, आता काही लोकांना हेही माहिती नसते की कोकण प्रदेशमध्ये कुठचा एरिया कोकण प्रदेशमध्ये आला. तर कोकण प्रदेशमध्ये मुंबई, नवीन मुंबई, ठाणा जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा,
1: बरं,
0: हे एवढे सगळे जिल्हे मुंबईसह येतात
1: कोकण प्रदेश.
0: हा,
1: बरं बरं.
0: तर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी तालुका वाईज आणि जिल्हा वाईज शाखा तयार केल्या. त्या पण सगळ्या साहित्यिकांशी कॉन्टॅक्ट करून, आणि बरेच साहित्यिक नवोदित असू देत किंवा जुने असू देत मला ओळखतात, तर त्यांना कॉन्टॅक्ट करून मी प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा वाईज तालुक्या वाईज अशा शाखा तयार केल्या. आणि ते शाखेतर्फे आम्ही वर्षातून एखादा किंवा दुसरा असे कार्यक्रम राबवतो, साहित्यिक कार्यक्रम. तर मी स्वतः पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गदी माडगुळकर, पद्मश्री नारायण सुर्वे, नंतर ग्रामीण साहित्य संमेलन, अशी मोठी मोठी राज्यस्तरीय संमेलनं मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सगळी आयोजित केली आणि ती यशस्वी करून दाखवली. तर त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी ग्रामीण साहित्य संमेलन 4 विरारमध्ये झालं राज्यस्तरीय, तर त्याचा अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. तसंच थायलंड, इंडोनेशिया, नंतर दुबई इकडे काही कवी संमेलन झाली त्याचा पण मी अध्यक्ष पदाधिकडे बसवली. गोव्यामध्ये अध्यक्षपद भूषवली, दिल्लीला 2 अध्यक्षपद भूषवली. तिथे माझ्या बाजूलाच उद्घाटक म्हणून आपले आठवले साहेब केंद्रीय मंत्री माझ्या बाजूलाच होते.
1: बरं.
0: हो, म्हणजे त्यामुळे काय, मंत्र्यांबरोबर त्यांच्या पंगतीत बसायला एक संधी मिळाली. आणि हे सगळ्यांनाच मिळत नाही, आपण काहीतरी करतो त्याचं चीज पुढे होते आणि स्वस्त बसलो तर काही होणार नाही.
1: बरोबर. म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही अगदी नवीन अध्यायाला सुरुवात केली आणि तो अध्यायातच तुम्ही अर्जुनजी वयाची 75 पार केलेली आहे, तर अतिशय परिपूर्ण असा नवीन अध्याय तुम्ही निवृत्तीनंतर सुरू केला आणि इतकं सुंदर आयुष्य निवृत्तीनंतर तुम्ही जगताय. तर आता शेवटाकडे आपल्या मुलाखतीचं आपण शेवटाकडे येतोय, तर जाता जाता कवितेतून आमच्या रसिक श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्रत्येक माणसाचं जीवन हे कवितेने बनलेलं असतं. कविता हे फक्त संवाद साधण्याचं माध्यम नसून कविता म्हणजे साक्षात आनंद, एक आवेग असतो. कलात्मकरित्या गुंफलेल्या शब्दातून सौंदर्याचं घडविलेलं दर्शन म्हणजेच कविता. आणि अशा कविता नेहमीच ऐकणाऱ्याला समृद्ध करतात. आपल्या आसपास घडणाऱ्या काही घटना आपल्याला अस्वस्थ करतात. स्वार्थ, कौर्य, रक्तपात, हिंसा अशा नकारात्मक भावना मनाला जखमी करतात. अशावेळी मानवी संस्कृतीचा सर्वोच्च आविष्कार घडविणाऱ्या एखाद्या घटनेने मनाला उभारी मिळते. दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य याचं दर्शन घडतं आणि आपोआप मन अजूनही येतो वास फुलांना गुणगुणू लागतं, सकारात्मक होतं. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आपल्या

0: आत्ता पृथ्वीवरचा एक तुकडा हवा असतो. जीवन हे पृथ्वीसारखंच विस्तीर्ण, समृद्ध, अथांग आणि अगम्य आहे. त्यातला आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा आणि तो सार्थ करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो आपापल्या परीने. जीवनाच्या औंदार्याला सीमा नसते, त्याला साथ घातली की प्रतिसाद मिळतोच. तो कसा आणि किती मिळवावा हे अर्थातच ज्याच्या त्याच्या आव्हानाच्या अर्थतेवर अवलंबून असत.
1: अतिशय सुंदर, म्हणजे किती छान प्रकारे तुम्ही, म्हणजे त्याला एक ओघवती आपण शैली म्हणतो ती अशी, आणि रसाळ तुमच्या वाणीद्वारे तुम्ही हे सगळं सादर पण करता. निवृत्तीनंतर एवढं परिपूर्ण आयुष्य तुम्ही जगताय आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीत आलात त्याबद्दल मनापासून आभार.
0: धन्यवाद.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आपण ऐकत होता कार्यक्रम अमृत कलश. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण.

संध्याकाळचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं डेबू या चित्रपटातलं अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं संत गोरा कुंभार चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शिकलेली बायको या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर आणि

आणि गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं कैवारी या चित्रपटातलं प्रभाकर जोगी यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबूळकर यांचं गीत.

0: गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीताबाहेर चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर तसंच वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर.

लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. राम कदमांनी संगीताची जी सेवा केलेली आहे त्या सेवेला मराठी रसिकांनी वेळोवेळी पावती देऊन कौतुकाची थाप त्यांना दिलेली आहे. त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झालेले आहेत. छंद प्रीतीचा चित्रपटातील मूर्तिमंत भगवंत भेटला या स्वररचनेसाठी त्यांना सूरसिंगार यांच्यातर्फे बृहस्पती अवॉर्ड मिळाले. त्याबद्दल 1970 मध्ये त्यांचा मिरजमध्ये सी रामचंद्र या संगीतकारातर्फे सत्कारही झाला होता.

1991 साली मुंबईला राम कदम यांच्या काही मित्रांनी राम कदम गौरव समिती स्थापन केली आणि राम कदमांचा आणि नाना लोंढे या दोघांचा सत्कार केला. त्याचं कारण होतं, दोघांच्याही व्यवसायाला 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यामुळेच एक प्रचंड मोठा सत्कार त्यांनी तिथं आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे संगीतकार नौशाद हे प्रमुख वक्ते म्हणून होते. 26 सप्टेंबर 1991 रोजी त्यांचा सत्कार झाला. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होण्याआधी अनेक जणांनी राम कदमांना हार घातला, पुष्पगुच्छ दिलं आणि अभिवादनही केलं. प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांना अभिवादन करणारे रांगेत उभं राहून एक एक जण त्यांच्या पुढे येत होते. एवढ्यातच रांगेतून सुधीर फडके हे देखील राम कदमांच्या पुढे येऊन उभे राहिले. खरं तर सुधीर फडके म्हणजे राम कदम यांचे गुरुच. प्रत्यक्ष गुरूंकडून अभिवादन कसं स्वीकारायचं? राम कदमांनी लिहिलंय की अक्षरशः त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणीच आलं आणि राम कदमांनी सुधीर फडकेंना म्हटलं, फडके साहेब तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही रांगेतून यायचं नव्हतं, मला नुसता निरोप दिला असता तर मी तुम्हाला नमस्कार करण्यासाठी आलो असतो. त्यावेळेला सुधीर फडके फक्त हसले. राम कदमांनी वाकून त्यांना नमस्कार केला. सुधीर फडकेंनी त्यांना मिठी मारली आणि सांगितलं की गुरु म्हटलेलं मला आवडत नाही. खरं तर हा सुधीर फडकेंच्या मनाचा मोठेपणाच होता. बाईसाहेब चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकणार आहोत, मला रंभा उर्वशी लाजे.

मुंबईमध्ये राम कदमांचा जो सत्कार झाला 1991 साली, ज्याला ख्यातनाम संगीतकार नौशाद उपस्थित होते, त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले, जो अपनी खुद की महफिल में बैठकर दूसरों की तारीफ करता है उसका कद सबसे बड़ा ऊंचा होता है। राम कदम मेरे बड़े भाई है, हे ऐकून राम कदमांना देखील खूप आनंद वाटला। राम कदमांनीही सत्काराला मग उत्तर दिलं। त्यावेळेला ते म्हणाले की या व्यवसायामध्ये पहिल्यांदा मी रांगतच आलो, संगीतप्रेमी रसिकांनी मला करंगळी धरून कडेवर घेतलं आणि हृदयाजवळ धरलं, आता तर डोक्यावर घेतलेलं आहे याची मला जाणीव आहे। मी जी आजवर वाटचाल केली त्याचं सगळं श्रेय माझ्या गुरूंना आणि मायबाप रसिक संगीतप्रेमींना आहे, अजून देखील मी अपूर्ण आहे, या समाजासाठी मला खूप काही करायचं आहे, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि माया मला लाभू द्या एवढंच अपेक्षित आहे। राम कदमांच्या आयुष्यातला हा सत्कार अत्यंत हृदय सत्कार होता। अनेक रोटरी क्लब, लायन्स क्लब, खाजगी मित्रमंडळ, ऑर्केस्ट्रा अशा अनेकांनी राम कदमांचा सत्कार केला आणि त्याबद्दल राम कदमांनी कृतज्ञताही व्यक्त केलेली आहे। आता आपण बाईसाहेब चित्रपटातलेच सवाल जवाब ऐकूया।

रामकदमांच्या सत्काराच्या वेळेला अनेक मित्र अनेक हितचिंतक त्यांना भेटायला आले. नव्या जुन्या गप्पा होत असताना त्यांच्या एका तरुण मित्रानं त्यांना एका वेगळ्याच कोड्यात टाकलं. ते रामकदमांना म्हणाले, मला तुमचं चरित्र शब्दांकित करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून मला सगळी माहिती हवी आहे. सुरुवातीला रामकदमांनी थोडी टाळाटाळ केली, पण त्यांचे ते मित्र फारच चिकाटीचे निघाले. तुम्ही म्हणाल तेव्हा, तुम्ही म्हणाल त्या दिवशी मी तुमच्याकडे येत जाईन, थोडी थोडी माहिती घेत जाईन, माझी काहीच तक्रार नाही. तुमचं सगळं कथन मी व्यवस्थित लिहून घेईन आणि तुमचं चरित्र मी लिहून ठेवेन. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया, बाईसाहेब या चित्रपटातलं.

याच कार्यक्रमामध्ये शरद वर्तक देखील त्यांना भेटायला आले आणि खरं तर प्रेमानं त्यांना सांगितलं, रामभाऊ, तुमचं चरित्र इतकं विविधतेनं भरलेलं आहे, इतका समृद्ध आणि अस्सल अनुभव त्यामध्ये आहे,

आठवणींचा हा खजिना आहे, पण या खजिन्याचं दार तुम्ही नुसतं किलकिलं केलं तरी अनेकांना बरंच काही त्यातून ज्ञान मिळू शकेल. गेल्या 50 वर्षातल्या चित्रपटांचा सगळा कालखंड उभ्या महाराष्ट्राला कळू द्या, तुमचे खरं तर महाराष्ट्रावरती उपकारच होतील. वर्तकांच्या या उद्गारावरती राम कदम विचार करू लागले आणि पुढच्या आठवड्यातल्या गुरुवारपासून ते लेखक राम कदमांना भेटायला येऊ लागले आणि येताना त्या मित्रांनी एक छोटा टेप रेकॉर्डरही समोर सोबत घेऊन आले आणि तो टेप रेकॉर्डर ऑन करायचे आणि राम कदम जे बोलत होते ते सगळं ते ध्वनिमुद्रित करून ठेवायचे. अर्थात त्यावेळेला कधी दिवाळीचे दिवस असायचे त्यामुळे फटाक्यांचा आवाज त्या मुलाखतीत रेकॉर्ड व्हायचा, कधी बाहेर कुत्र्याचं ओरडणं किंवा बाहेरचे आवाज देखील त्याच्यामध्ये येत राहिले, त्यामुळे मग पुढे त्यांनी टेपवरती रेकॉर्डिंग करणं बंद केलं आणि दिलखुलास गप्पा मारायला सुरुवात केली. श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता पण करूया एक गाव बारा भानगडी चित्रपटातल्या सुमन कल्याणपुरी यांनी गायलेल्या या गीतानं.

श्रोतेहो, मालिका विशेष हा कार्यक्रम इथेच संपतोय. थोड्याच वेळात आपण अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारणाला सुरुवात करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. जीडीपी वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज असून चलन फुगवट्याचा दर 5% रोखण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. लोकसभेत आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 गदारोळातच मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. लोकसभेत गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. बीएचएमएस डॉक्टर्सना अॅलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा मार्डनं दिला आहे. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेले समाजमाध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
1: श्रोत्याहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात राधिका ताम्हणकर यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री. यांना तबला साथ दिली आहे उमेश बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुत बंदिश आहे 3 तालात. तर ऐकूया राधिका ताम्हणकर यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री.

श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राधिका ताम्हणकर यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उमेश बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: श्रोते हो, सायंकाळचे 5:03

0: डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेनंतर पुढे काय हा प्रश्न दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा शेती या पारंपरिक क्षेत्रासोबतच आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्र हे करिअरचा एक अत्यंत आदरणीय आणि उत्तम संधी देणारा मार्ग म्हणून पुढे येत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, यात प्रवेश कसा मिळवायचा आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या वाटा उपलब्ध होतात, या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर विकास वासकर सर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जिल्हा सातारा. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत सर.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः युवा मित्रांना माझा सप्रेम नमस्कार.
1: सर, अगदी सुरुवातीलाच विचारायचं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की पशुवैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त जनावरांवर उपचार करणे, पण या क्षेत्राची व्याप्ती नक्की किती मोठी आहे याबद्दल काय सांगताल?
2: अगदी योग्य प्रश्न विचारलात. पशुवैद्यकीय शिक्षण हे केवळ गाई म्हशी किंवा पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यापुरतं मर्यादित नाही, तर हे क्षेत्र अत्यंत आधुनिक आणि बहुआयामी झालं आहे. या पशु क्षेत्रामध्ये पशुपैदास, त्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे खाद्य, त्यांचा आहार विहार, पशुपासून मानवांना होणारे आजार, या सर्व बाबींचा आपण त्याच्यामध्ये उहापोह केला जातो. या अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी असं म्हणतात. हा 5.5 वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये शेवटचं 1 वर्ष हे अनिवार्य आंतरवासिता म्हणजेच इंटर्नशिप असते. या अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे आजार, त्यानंतर त्यांची पैदास कशी करायची, त्यांना अव्यवस्थापन, नंतर त्यामध्ये कुक्कुटपालन, नंतर वेगवेगळे प्राणी म्हणजे गाई म्हशी यांचं संगोपन, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, पैदास, व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, त्याच्या अनुषंगिक काही बाबी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, सामूहिक स्वास्थ्य, प्राण्यांपासून माणसांना पसरणारे आजार, त्यावर आणणारे नियंत्रण, आणि महत्वाचं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळणारे अन्न पदार्थ आहेत, जसे की दूध, मांस, अंडी, त्यांची सुरक्षा, त्यांची गुणवत्ता, त्यांचे साठवण क्षमता, या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास केला जातो.
1: अच्छा.
2: हा पदवी अभ्यासक्रम जो आहे तो याच्यामध्ये जवळजवळ 18 विषयांमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी आहे, आणि त्याबरोबर विदेशात मध्ये सुद्धा आपण शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि आणखी उच्च शिक्षणाची जर आवड असेल तर आचार्य पदवी म्हणजे पीएचडी पर्यंत सुद्धा शिक्षण आपल्याला घेता येतं. आणि ह्या मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच विशेष अभ्यासक्रम सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये वन्यजीवांची काही अभ्यास आहे, सध्या नवीन कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये स्कोप आहे, नंतर त्याचबरोबर काही डर्मेटॉलॉजी किंवा कॅन्सर, एकात्मिक आरोग्य, हे सुद्धा विषय आपल्याला शिकता येतात.
1: अच्छा. सर, जसं तुम्ही सांगताय की या संपूर्ण अभ्यासक्रमाचं क्षेत्र हे खूप विस्तृत आहे, तर मग महाराष्ट्रात हे शिक्षण घेण्याची सोय कुठे आहे आणि यासाठी कोणत्या केंद्रीय संस्था किंवा विद्यापीठ कार्य करत आहेत त्याबद्दल काय सांगताल?
2: भारतामध्ये हे पशुवैद्यक शिक्षण देणाऱ्या जी संस्था आहे, शिखर संस्था, भारतीय पशु चिकित्सा परिषद नवी दिल्ली म्हणजे व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, या शिखर संस्थेमार्फत जो प्राधिकृत केला अभ्यासक्रम आहे पूर्ण भारतभर हा शिकवला जातो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच होता. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक शिक्षणाचं नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर इथं कार्यरत आहे, आणि एकच विद्यापीठ असून त्या अंतर्गत काही विद्यापीठ महाराष्ट्रात महाविद्यालय कार्यरत. आता यापैकी शासकीय महाविद्यालय 6 प्रमुख ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर शिरवळ येथे जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाविद्यालय, आणि त्याचबरोबर नागपूर, परभणी, उदगीर, जिल्हा लातूर आणि अकोला अशी एकूण 6 शासकीय महाविद्यालय सध्या हे शिक्षण देतात. त्याचबरोबर आणि ह्या सर्व महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जात्मक शिक्षण दिलं जातं. सर्व महाविद्यालयांमध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा सर्व काही असून त्यामध्ये जे काही पशुचिकित्सा परिषदेने अनिवार्य केले जे 18 विभाग आहेत ते विभाग संपूर्णपणे कार्यरत असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, नंतर जिम्नॅशियम, क्रीडांगणे, हे सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
2: आणि त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने काही 5 कायमस्वरूपी विना

0: तत्वावरती खाजगी महाविद्यालयांना त्यांनी परवानगी दिली आहे आणि ती अशी पाच खाजगी जी महाविद्यालयं आहेत ही या मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यालय नागपूर यांच्याशी संलग्नित आहेत आणि महाविद्यालय आता या पाच यांचा सुद्धा यावर्षीपासून अभ्यासक्रम त्यांचा एक वर्षाचा साठी भारतीय पशुचिकित्सा परिषद त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यांच्याबद्दल अभ्यासक्रम त्यांचा सुरू होईल. आणि ही महाविद्यालय आहेत काष्टी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर सरळगाव जिल्हा ठाणे, गांधेली, छत्रपती संभाजीनगर, वारणा नगर आणि कणेरी मठ कोल्हापूर या ठिकाणीही आता यावर्षीपासून ती कार्यरत होतील. आणि शासकीय महाविद्यालय जी आहेत ती जुनी महाविद्यालय शहा महाविद्यालय आता सध्या सुद्धा हे प्रशिक्षण देतात.
1: अच्छा, साधारण या महाविद्यालयांमध्ये एकूण किती जागा आहेत आणि त्यामध्ये काही विभागांवरती कोटा आहे का, त्याबद्दल काय माहिती?
0: हो हो, शासकीय महाविद्यालय जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये साधारण 464 आणि काही अधिक जागा त्याच्यामध्ये आहेत. परंतु प्रत्येक महाविद्यालयाची क्षमता वेगवेगळी आहे, म्हणजे ही कोण ज्या जागा आहेत ह्या सहा महाविद्यालयामध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी काही एकूण प्रयोग क्षमतेच्या 85% जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्टेट क्वार्टर ज्याला म्हणतो आपण त्यांच्यासाठी राखीव आहे, तर 15% जागा ज्या आहेत ह्या व्हेटनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यापासून केंद्रीभूत पद्धतीने ऑल इंडिया स्तरावर अखिल भारतीय स्तरावरती भरल्या जातात. त्याची त्यांची वेगळी परीक्षा घेतली, नीटच्या आधारे ते घेतले जातात. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण एक प्रश्न विचारला की विभागवार काही कोटा आहे का, तर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या विद्यापीठ जे नागपूर येथे स्थित आहे त्याचे साधारण 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर त्यापैकी महाविद्यालयाच्या एकूण प्रयोग क्षमतेच्या म्हणजे ते महाविद्यालयाची जी प्रयोग क्षमता आहे त्याच्या 70% जागा त्या त्या विभागातून 12वी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. आता उदाहरण द्यायचं झालं, आता मी शिरवळमधून आलो आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरवळ हे जे महाविद्यालय आहे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे 6 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार असे 4 असा यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये या विभागातील जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या 10 जिल्ह्यातून जे 12वी उत्तीर्ण होतील त्यांना शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकालयामध्ये साधारण 70% जागा एकूण क्षमतेच्या त्यांच्यासाठी राखीव आहेत आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सोडून उरत महाराष्ट्रातून म्हणजे विदर्भ, कोकण आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. आता हे नव्याने मी आता सुरुवातीला सांगितलं की नव्याने यावर्षीपासून खाजगी विनादन तत्वावरती कायमस्वरूपी विनादन तत्वावरती 5 महाविद्यालयांना शासनाने विद्यापीठाला संलग्नित केले आहे. या महाविद्यालयांची प्रेक्षक क्षमता सुद्धा 400 असून प्रत्येक महाविद्यालय साधारण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 50% जागा ज्या आहेत ते विद्यापीठ कोट्यातून भरल्या जातील, उरलेल्या 50% जागा ज्या आहेत ते व्यवस्थापन कोट्यातून परंतु त्या विद्यापीठाद्वारे केंद्रीभूत पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीमने त्या भरल्या जातील. आणि हे सर्व जागा ज्या आहेत म्हणजे खाजगी महाविद्यालय असतील किंवा शासकीय महाविद्यालय जागा ह्या मात्र पूर्णपणे विद्यापीठामार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात.
1: अच्छा, आपल्या श्रोत्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील या महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगता?
0: हो, विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोग प्रक्रियेचे प्रमुख टप्पे काही असे आहेत. सर्वात महत्वाचे शैक्षणिक अर्हता, 12वी सायन्स किंवा विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 विषय घेणं अनिवार्य आहे.
1: अच्छा,
0: खुला गट म्हणजे ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्यांना किमान 50% गुण असले आवश्यक आहे आणि आरक्षित गटांसाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 47.5% गुण. म्हणजे ही सगळी झाली शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण, ही पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश हा दिला जातो हे नीट यूजी ची परीक्षा जी आपण आताच जो ज्याचा निकाल लागला त्या नीट यूजी परीक्षेच्या जे काही क्वालिफाईंग मार्क असतात ही राष्ट्रीय पातळीची परीक्षा आहे, त्या राष्ट्रीय पातळीचे जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या क्वालिफाईंग मार्क्सच्या आधारावरती प्रवेश दिला जातो. म्हणजे 12वी 50% किंवा 47.5% हा आवश्यकता आहेत, पण परंतु प्रवेश देताना नीटचे जे गुण जे आहेत, क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते विचार घेतले जातात. त्यानुसार मग जे काही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असतील आणि जे अर्ज करतील त्यांच्याकडून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार तो आधार झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामार्फत राबवली जाते आणि ऑनलाईन प्रवेशासाठी www.mafsu.ac.in म्हणजे mapsu.ac.in हे विद्यापीठाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत एकदा मी सांगतो की ह्या संकेतस्थळाची त्यांनी नोंद करावी, www.mafsu.ac.in आणि तुम्ही म्हटलं की ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवली जाते. कोणत्याही महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने कोणत्याही श्रेयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडे हे प्रवेशाचे काम दिलेले नाही. हे आवर्जून याचा उल्लेख याच्यासाठी करतोय मी की काही मध्यंतरी आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक लिंक तयार करून त्या लिंकवरून अर्ज भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना उद्युक्त केलेलं आहे किंवा त्यांना काही अशा काही प्रकरणं आमच्याकडे आलेल्या आहेत संस्थाकडे. त्यामुळे एक या आपल्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक आव्हान इच्छितो की जर आपल्याला या प्रसिद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्याच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यावरती पूर्ण आमचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार आणि जरी काही शंका आलीच तर नजीकचे जे मी आता जे उल्लेख केले त्या महाविद्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा, जेणेकरून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.
1: सर तुम्ही एकंदरीत सगळी ऍडमिशनची प्रोसेस सांगताय तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठीच, आपला श्रोता वर्ग हा जास्त करून विद्यार्थी आहे त्यामुळेच मला हा प्रश्न विचारसा वाटतो की याबद्दल संपूर्ण सविस्तर टप्पे सांगताल का या प्रक्रियेबद्दलचे.
0: आता नीट यूजीचा निकाल लागलेला आहे. आता काही दिवसांमध्येच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा परत परत एकदा वारंवार मी उल्लेख करतोय www.mafsu.ac.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची जाहिरात येते. त्यानुसार पूर्णपणे जे प्रॉस्पेक्ट आहे प्रवेश पत्रिकेचे माहिती पुस्तक आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं. मी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की ते प्रवेश पत्रक त्यांनी पूर्ण डाऊनलोड करावं, ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पूर्णपणे त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ते प्रॉस्पेक्टनुसारच केली जाते. मग एकदा ते ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे सूचित केलं जातं की मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते पसंतीचे महाविद्यालय आपल्याला द्यावे लागतात की कोणत्या गटामध्ये कोणत्या आपण कोणत्या कोकणात आहोत, विदर्भात आहोत, मराठवाड्यात आहेत किंवा पश्चिम आहोत, त्यानुसार आपल्याला पसंती क्रम तो द्यावा लागतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार मग ते आपली जे मेरिट आहे त्यानुसार ते विहित आणि जे काही आरक्षण जे आपले महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेलं आहे ते आरक्षणानुसार त्याप्रमाणे प्रवेश फेऱ्या होतात. एक साधारण 3 पात्रता फेऱ्या होतात म्हणजे पात्रता प्रत्येक पात्रता फेरीनंतर आपल्याला सूचित केलं जातं आणि त्यानुसार पूर्णपणे प्रयोग निश्चित केला जातो. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रयोग क्षमतेच्या साधारण 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% जागा या ऑल इंडिया कोट्यातून व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत भरल्या जातात. आणि शासनाचं जे काही आपलं आरक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दोन्ही पद्धतीने समांतर पद आरक्षण आणि त्याच वेळे वैधानिक आरक्षण, म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे मुलींसाठी काही जागा राखाव्या, अपंग विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे किंवा स्वातंत्र्य सैनिक, फ्रीडम फायटर यांच्यासाठी सुद्धा काही जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याची पूर्ण माहिती ही जागा भरती प्रक्रिया कशी असेल, आरक्षण कुठे आहे, जागांची उपलब्धता कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टस मध्ये दिली आहे. मी परत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी डाउनलोड करावं आणि त्यानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
1: खूप मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळे टप्पे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे. सर मला पुढे विचारायला आवडेल की हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किंवा करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याबद्दल काय सांगताल?
0: निश्चितच, जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की इंजिनिअरिंग आणि किंवा वैद्यकीय शिक्षणाबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्र हे बहुआयामिक क्षेत्र आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचमध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मी साधारण याची विभागणी 3 स्तरावरती करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की नोकरी, ओके, बऱ्याच जणांचा आपला हे येतं, हा एक महत्वाचा आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. पशुक क्षेत्र हे रोजगार, स्वयंरोजगार, संशोधन, अध्यापन, सार्वजनिक आरोग्य, अन्नसुरक्षा, उद्योजकता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक संधी उपलब्ध करून व्यावसायिक शिक्षण आहे. वाढतं पशुधन आहे, दुग्ध व्यवसाय, जे काही आपलं अन्न जे आहे ते दुग्ध असेल, पाळीव प्राण्यांची वाढती संख्या आहे, सुरक्षित अन्नाची वाढती गरज, ह्यामुळे पशुद्योग भविष्यामध्ये पशुक तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पशुशिक्षण हे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरू शकतो. जसं मी आताच म्हणालो की मी साधारण याचे 3 टप्पे करू शकतो. काय तर रोजगाराच्या संधी, सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्वांची इच्छा असते की शासकीय सेवेमध्ये नोकरी. तर शासकीय सेवेमध्ये राज्यातील जे पशुधन खातं आहे त्या पशुधन खात्याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे किंवा प्रत्येक मोठ्या गावी पशुवैद्यकीय दवाखाने असतील, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवरती उपचार केले जातात. अशा दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे व्हेटनरी ऑफिसर या क्षेत्रावरती आपल्याला नेमणूक होते. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बढती मिळू शकते. आता हे झालं फक्त राज्याच्या बाबतीत, त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं सांगायचं आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा एक रिमाउंट वेटनरी कॉर्प्स नावाचा एक विभाग आहे की ज्याच्यामध्ये जी काही आपण 26 जानेवारीच्या संचलनामध्ये जे दिमागदार जे प्राणी पाहतो म्हणजे अश्वदळ असतं काही उंटा असतात त्यांची निगा राखण्यासाठी हा जो रिमाउंट वेटनरी कॉर्प्स जो आहे जो एक स्वतंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअरची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल की जे ज्यांना आपल्या सीमा आपले संरक्षण करतात त्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे काही कुत्रे पाळले जातात किंवा उंटांचा वापर होतो किंवा खेचरांचा वापर होतो अशा प्राण्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी तिथे नेमले जातात. अशा पद्धतीने सीमा सुरक्षा दल आहे, पोलीस श्वान जे आपण जे पाहतो बॉम्बशोधक पथक ते जे कुत्रे असतात त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची गरज पडते. हे झालं शासकीय सेवेच्या बाबतीत. संशोधन क्षेत्र हे दुसरं तेवढंच व्यापक क्षेत्र आहे. आपल्याकडे एक भारतीय कृषी संशोधन परिषद आहे आणि त्याचबरोबर काही इतर खाजगी संस्था आहेत की जे लसीकरणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत अशामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला लस तयार करणे किंवा काही बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान अशा उपचारावरती आपल्या पद्धतीवरती आपल्याला वैज्ञानिक म्हणून सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात मी आलो एक अध्यापन क्षेत्र म्हणजे विद्यापीठांमध्ये आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा एक प्राध्यापक म्हणून म्हणजे सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. आणि देशांतर्गत हे झालं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा परदेशांमध्ये सुद्धा इतर देशांमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर देशांत किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत जसे अन्न आरोग्य संघटना आहे, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे, जागतिक प्राणी आरोग्य संघटना, अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनांमध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे की जो माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी जो समान धागा आहे औषधं म्हणजे जी औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे कोणतंही औषध माणसामध्ये वापरण्यापूर्वी त्याच्या चाचण्या ह्या प्राण्यावरती घेणं अनिवार्य असतं आणि त्यासाठी अशा संस्थांमध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते.
1: खूप महत्वाची माहिती आहे सर. मला हे विचारायला आवडेल की हा व्यवसायाभिमुख शिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे इथे स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: मी तर असं म्हणेल की नोकरीपेक्षा खरं तर या पशुवैद्यक क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत.
1: अच्छा.
0: एकच एक उदाहरण मी देतो की सर्वात महत्वाचं म्हणजे आपण खाजगी व्यवसाय करू शकतो स्वतःचा करू शकता. म्हणजे खाजगी व्यवसाय दोन भागात मी त्याची विभागणी करेल. एक ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे आपलं पशुधन आहे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या वराह अशा ज्या प्राण्यांवरती अशा प्राण्यांचे उपचार आहेत त्यांची पैदास आहे, त्यानंतर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारे आपण त्याची जातीवंत जनावरांची निवड करू शकतो. आता आपलं विशेषतः आता बैलगाड्यांची शर्यती हा सगळ्यांचाच अगदी आवडता विषय आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा त्या देऊ शकतो. आणि जर शहरी भागात म्हटलं तर शहरी भागामध्ये पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे मांजरे किंवा काही पक्षी पाळण्याचं सुद्धा किंवा आता जसं आपली कुटुंब पद्धती थोडीशी विभक्त होत चालली आहे तसं प्रत्येक घरात प्रत्येकाला असतं की एक कंपॅनियन ॲनिमल हवा, कोणीचं सोबती हवा, म्हणून कुत्रे पाळण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढत चालली आहे. त्यामुळे अशा पशूंची देखभाल करण्यासाठी आपलं सुद्धा आपण स्वतःचं क्लिनिक करू शकतो. दुसरं आहे त्याच्यामध्ये काही दुग्धव्यवसाय क्षेत्राकडे मिळेल म्हणजे डेअरी इंडस्ट्री की ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून दुधाची आवड सगळ्यांना आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक हे दूध दुधाची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी दुधोत्पादन करण्यासाठी त्यांचं ही जी अन्नसाखळी जी आहे की त्या अन्नसाखळीमध्ये दूध पुरवठा आपण करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा पशुवैद्यक त्याच्यामध्ये करू शकतात. तिसरा एक महत्वाचा उद्योग आहे तो कुक्कुटपालन. याच्यामध्ये अगदी अंडी निर्मिती तर आहेच, त्याचबरोबर छोट्या अन्य कोंबड्यांची निर्मितीपासून त्याचं खाद्य आहे, लसीकरण आहे, किंवा मोठे फार्म पाळून किंवा महसूल कोंबड्यांचं उत्पादन असेल किंवा अंड्यांचं उत्पादन असेल आणि अशा पद्धतीचे सुद्धा स्वतःचाच फार्म सुद्धा पशुवैद्यक निर्माण करू शकतात आणि त्याने जेणेकरून ते स्वतः उद्योजक बनून आणखी काही इतर लोकांना आणखी ते रोजगार सुद्धा देऊ शकतात. हा तिसरा उद्योग झाला. त्याचबरोबर शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, वराह पालन आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ते स्वतः उडी घेऊ शकतात. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की ही एक मोठी इंडस्ट्री आता होत चालली, म्हणजे फक्त पाळीव प्राणी उपचार हा फक्त एक उपचार पद्धती तर आहेत, पण त्याच्यावर त्यांचं आजार होणाऱ्या आजारांचं काही निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत, काही डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, माझे काही सहकारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारं खाद्य, म्हणजे आता पेट फूड जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारपेठ मिळतं, अशा पद्धतीचं पेट फूड सुद्धा निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बऱ्यापैकी वाव आहे असं

0: करण्याला निश्चितच काही हरकत नाहीये.
1: खर तर तुम्ही करिअरच्या इतक्या वेगवेगळ्या संधी सांगितल्या आहेत, तरी मला या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यक योगदान देऊ शकतात हे विचारायला आवडेल, त्याबद्दल काय सांगताल?
0: आता हे जे दोन मी सांगितले ते एक रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा मग
1: स्वयंरोजगार.
0: त्या व्यतिरिक्त आणखी क्षेत्र वेगळं म्हटलं तर वन्यजीव की ज्याच्यामध्ये आपण थोडंसं एक करमणुकीच्या कायद्याच्या दृष्टीने आपण पाहू शकतो. आता त्याच्यामध्ये सध्या थोडेसे दोन भाग आपण म्हणू शकतो. एक जे आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहतो की जे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतात, आता त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, म्हणजे तो एक वेगळा भाग झाला. आणि काही जे आपले ताडोबासारखे जे आपले अभयारण्य आहेत त्या अभयारण्यामध्ये प्राण्यांचा वावर हा जो मुक्तपणे असतो, पण तरी सुद्धा त्यांना काही आजार झाले किंवा त्यांचं संगोपन करायचं, काही ब्रीडिंग त्यांच्यामध्ये पॉलिसीज करणे साठी सुद्धा पशुद्योग, म्हणजे हा एक वेगळाच करिअरसाठी विषय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आता सध्या ज्या विषयाची आपण खूपच चर्चा चालू आहे, अन्न सुरक्षा, म्हणजे ते दुधापासून बनवलेले पदार्थ असो, मांसापासून असो, अंडीपासून, ही अन्नाची सुरक्षा ठेवणं किंवा अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षित अन्न ग्राहकापर्यंत पोहोचेल त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा क्वालिटी कंट्रोल किंवा अन्न सुरक्षा सेफ्टी ह्यामध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकारी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की आजार, म्हणजे आता वन हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे, आता नवीन येतो, म्हणजे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना जी आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये आपण बरं शिकलो, कोरोना काळात आपल्याला लक्षात आलं की बरेचसे आजार हे माणसांना प्राण्यांपासून होतात. कोरोना हा सर्वांना समजलं की आता आजाराची तीव्रता अशी वाढत चालली आहे की प्राण्यांपासून काही आजार तर थेट होतातच, परंतु नंतर प्राण्यांपासून आजार माणसांना संक्रमित होतात आणि नंतर माणसांपासून तर ते माणसांना संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने हे जे आजार होतात, जवळजवळ 70% आजार हे प्राण्यांपासून माणसांना संक्रमित होतात. हे आजार टाळण्यासाठी वन हेल्थ ही नवीन संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मानवी क्षेत्रामध्ये काम करणारे, म्हणजे मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात काम करणारी व्यक्ती, हे सर्वांचं संमिलन एकत्रित करून वन्यातली संकल्पना आली, ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात. तिसरा आणखी एक महत्वाचं म्हणजे काही पशुविमा किंवा बँकिंग क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये पशूंचा विमा उतरवला जातो, मग त्यांचा विमा उतरवल्यानंतर त्यांचा सर्वे केला जातो की पशु पक्षी विमा उतरवल्यानंतर त्यांना काही जर आजार झाला तर त्याच्यामध्ये जे भरपाई आपल्याला केली त्यासाठी सर्वेसाठी आपल्याला काम करू शकतो. राष्ट्रीयकृत बँकामध्ये नाबार्ड सारख्या याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी आता नवीनच आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं कर्ज दिलं जातं, पशुधन खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. मग अशा पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा ते पशुधन केलेलं आहे त्यांचा विमा उतरवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी त्यांना मदत करू शकतात. उद्योजकतेच्या बाबतीत मी आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो की पशु आहाराचं उत्पादन असू शकेल किंवा पशुसंगोपन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर लागणारं मिनरल मिक्सरचं आहे, त्यानंतर परत काही फीड सप्लिमेंट म्हणजे पूरक द्रव्यांचं उत्पादन आहे, औषधांचं उत्पादन आहे. काल इम्ब्रो ट्रान्सफर सारख्या काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, अशामध्ये सुद्धा आपलं त्यांचं करिअर ते करू शकतात. आणि आणखी एक महत्वाचा बाब की जी अधोरेखित करता येईल की तज्ज्ञ जे आहेत ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम हा एक महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला त्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि ही ती माहिती आपण पोहोचवण्याचं जे कार्य पशुवैद्यक अधिकारी त्यांचं तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण बँका असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था एनजीओ मध्ये सुद्धा ते काम करू शकतात आणि ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पशुवैद्यक कार्यरत राहू शकतात.
1: खरं तर हा विषय खूपच रंजक आणि अथांग संधी देणारा आहे. हे क्षेत्र खरं तर फार मोठं आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. शेवटी प्रवेश घेणाऱ्या किंवा या क्षेत्राचा विचार करणाऱ्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देताल?
0: मी एवढं निश्चितच म्हणजे माझ्या जवळजवळ 33 वर्षांच्या पशुवैद्यक क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना असं म्हणेल, हे फक्त एक करिअर नाही तर हा एक सेवाभाव आहे की ज्या प्राण्यांना त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, जे मुख्य प्राणी आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी या क्षेत्रातून मिळते. हे सर्वात महत्वाचं योगदान आपण म्हणू शकतो किंवा इथे प्राण्यांचं आपल्याला कळत नाही, आपण ते निश्चित सांगू शकतो माझं पोट दुखतंय बरं झालं आता, परंतु प्राणी त्यांच्या संवेदनातून ते व्यक्त करतात आणि संवेदना जाणून घेणं खरंच तो एक भाग्याचं आहे असं मी म्हणेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, विज्ञान विषयाची आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम करण्याची तयारी, त्यांनी ह्या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. अभ्यासाचं योग्य नियोजन करा, नीटपणे केंद्रित करा आणि त्यानंतर

0: तर आपण त्याचं यशस्वी करिअर निश्चितच आपण ते घडवू शकतो. फक्त महाराष्ट्रातली ज्या सेवा संधी आहेत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेताना मी परत एकदा सांगेल की म्हापसू हे एक विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशुपंच विज्ञान विद्यापीठ, याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपल्याला दर्जेदार शिक्षण हे पशुवैद्यकीय शिक्षण मिळू शकतं.
1: खूप खूप मनापासून धन्यवाद डॉक्टर. अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शब्दात आपण महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधींविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी पुणेच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि सर्व मित्रांना पशुवैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथे संपतोय. ठीक 6:20 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपल्या भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या समुद्राविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसते. समुद्रावर संशोधन होतं,

0: कोण करतं हे संशोधन आणि त्याचा उपयोग काय याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर वैभव अजित मंत्री, डिव्हिजनल चेअर हेड ऑफ अप्लाइड फायकोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन ॲट CSIR अर्थात सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगर गुजरात. डॉक्टर मंत्री यांना 25 वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे. शेवाळावर त्यांचं खूप मोठं संशोधन आहे. याशिवाय शेवाळांची शेती आणि ही शेती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर याविषयीचे वेगवेगळे संशोधन ते करत असतात, माहिती देत असतात. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांचं देखील आयोजन करत असतात. अनेक राज्यांबरोबर आणि अनेक देशांबरोबर ते सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच म्हटलं तसं समुद्राविषयी संपूर्ण माहिती करणं खरं तर अशक्यच आहे, पण आपण एका वेगळ्या क्षेत्रात कार्य करता आणि त्याविषयी आज आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण ज्या संस्थेत कार्यरत आहात याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्याल का?
1: हो जरूर. आमची संस्था ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद किंवा CSIR न्यू दिल्ली यांच्याच्या एकूण 37 लॅबोरेटरीज किंवा संशोधन केंद्र भारतात आहे. त्यापैकी एक महत्वाची संस्था मानली जाते. आताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे याचं नाव केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान किंवा CSMCR आहे. ही भावनगर गुजरात इथे आहे आणि तिथे मी गेली 25 वर्ष काम करतो. आमच्या संस्थेची स्थापना ही 10 एप्रिल 1954 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली. तुम्ही आताच ऐकलं असेल सेंट्रल सॉल्ट किंवा मरीन केमिकल्स यांच्यावरती आम्ही काम करतो आणि ज्यावेळी आपल्या भारताची फाळणी झाली त्यावेळी बरेचसे सॉल्ट प्रोड्युसिंग एरिया जे आहेत ते पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे आपल्याकडे खाण्याचं जे सॉल्ट आहे किंवा मीठ आहे त्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यावरती संशोधन करण्याची खूप गरज आहे हे जाणवल्यामुळे ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर 1963 मध्ये आम्ही समुद्रातल्या शेवाळांवरती काम करायला सुरुवात केली. तुम्हाला पुढे कळेलच हे का महत्वाचं आहे आणि यातून कुठली केमिकल्स मिळतात. त्याचप्रमाणे आम्ही 1 जानेवारी 1967 साली मराईन अल्गल रिसर्च स्टेशन मंडपम तामिळनाडू इथे एक आमचं फील्ड युनिट स्थापन केलं आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये समुद्रातल्या शेवाळांवरती खूप सारं काम चालतं. मोस्टली त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी आम्ही काम करतो. आमची जवळजवळ 15 ते 20 डिफरंट पेटंट्स आहेत ज्याच्यापासून प्रोसेस आणि प्रोडक्ट कसे डेव्हलप करायचे याबद्दल ती आहेत. तसंच आम्ही पॉलिसी क्षेत्रात म्हणजे संशोधन तर करतोच ते जे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन आणि पॉलिसी क्षेत्रात किंवा शासकीय धोरणं कारण ती खूप महत्वाची असतात त्यात सुद्धा आम्ही भरघोस काम करतो. आत्ताच नीती आयोगाने एक समुद्री शेवाळांवरती रिपोर्ट आणलाय, आम्ही तो खूप त्यामध्ये भरघोस मदत केली काम केलं. तसंच मिनिस्ट्री ऑफ फिशरीज यांनी सुद्धा समुद्रातल्या शेवाळांची शेती कशी करायची किंवा आपण परदेशातून रिसर्चसाठी किंवा शेतीसाठी कसं आपण इम्पोर्ट करू शकतो मटेरियल लाईव्ह मटेरियल यामध्ये सुद्धा 2 गॅझेट प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो आणि जसं नावाप्रमाणे आम्ही शेवाळांबरोबर समुद्राचं पाणी म्हणजे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी आपण कसं बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे की पाणी हे आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक अशी घटक बनणार आहे की ज्यासाठी खूप कमतरता भासते, त्यामुळे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी कसं करू. किंवा तुम्हाला माहिती आहे की खूप ठिकाणी सॉल्ट अफेक्टेड लँड आहे म्हणजे याची सॅलिन खाराश वाढते जमिनीमध्ये आणि ती नापीक होतात. पण आम्ही असे काही संशोधन केली आहेत की सॉल्ट लव्हिंग प्लांट्स किंवा ज्याला हॅलोफाइट्स म्हणतात त्याची आपण शेती करू शकतो आणि सॉल्टवरची तर तुम्हाला सांगितलंच की सॉल्टची गुणवत्ता कशी आपण वाढवू यावरती आम्ही काम करतो.
0: खूप छान आणि खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी सर्वसामान्यांना माहीत नसलेलं असं काम आहे असं मला वाटतं.
1: बरोबर आहे, बरोबर.
0: पण मग समुद्रातल्या शेवाळांवर संशोधन करावं हे कसं लक्षात येतं आणि त्यावर कसं संशोधन केलं जातं?
1: बरोबर आहे, कारण समुद्रातली

0: शेवाळ याबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. आणि तुम्हाला जसं आता मी सांगितलं की त्यापासून काही असे घटक मिळतात जे मी थोड्या वेळात सांगेनच, आणि ते घटक जर आपल्याला काढायचे असतील किंवा त्यापासून काहीतरी प्रोडक्ट बनवायचे असतील तर संशोधन हा एक खूप महत्वाचा आणि पहिला प्राथमिकता असली पाहिजे. आणि समुद्रातली शेवाळ आहेत ही लिमिटेड आहेत, म्हणजे आपण त्यापासून एकदम इंडस्ट्री डेव्हलप करू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, त्याचं संवर्धन कसं करता येईल, त्याची मूल्यवृद्धी कशी करता येईल किंवा त्याचा वाणिज्यिक उपयोग कसा करता येईल यावरती आमचं संशोधन चालतं. खूप लिमिटेड रिसोर्स आहे आणि मग त्यापासून जर आपल्याला एखादी इंडस्ट्री निर्माण करायची असेल तर त्याची शेती केली पाहिजे. जशी आपण गहू तांदूळ किंवा डाळी याची शेती करतो, आपण जे रोज खातो पदार्थ ज्याचा आपण उपयोग करतो त्या शेती पद्धतीनेच आपल्याला ते मिळतात, तशाच प्रमाणे आम्ही समुद्रातल्या शेवाळ्यांच्या शेतीच्या विविध पद्धती, कारण त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. आणि आताच तुम्ही सांगितलं की भारताला एवढा मोठा किनारा लागलाय, प्रत्येक ठिकाणी त्याचं एक वेगळ्या परिस्थिती असतात, त्यामध्ये वेगळ्या पद्धती आपल्याला डेव्हलप कराव्या लागतं. तसंच तुम्हाला माहिती आहे की शेती करायला बीज पाहिजे किंवा सीड पाहिजे, मग याला सुद्धा आम्हाला बीज लागतं, मग त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच आताच मी जर सांगितलं की काही केमिकल्स मिळतात तर जर ते केमिकल एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील तर त्यासाठी आपल्याला बाकीचे जशा इंडस्ट्रीज आहेत तसंच याची पण इंडस्ट्री आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण हा खूप महत्वाचा घटक आहे, पोल्युशन झालं नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही याच्या ग्रीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो की ज्यापासून मिनिमम पोल्युशन किंवा पोल्युशन होणारच नाही. ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे पोल्युशन होणारच नाही, असं पर्यावरण पूरक पद्धतीने त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच नवीन प्रक्रिया आपण, कारण काही प्रक्रिया ह्या माहिती आहेत, जुन्या आहेत, अनेक वर्षापासून चालत आल्यात, पण आपण यापासून नवीन कमीत कमी रिसोर्सेस वापरून कसे करू शकतो यावरती पण संशोधन चालतं. तुम्ही हल्ली ऐकलं असेल की तामिळनाडू येथे केंद्र सरकारने सीव्हीड पार्क म्हणून एक मोठा प्रकल्प योजला आहे आणि यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे. त्या प्रकल्पामध्ये आपण कसं शेतकऱ्यांना, म्हणजे समुद्रात जे शेती करतात ते आपले फिशरमन बांधव आहेत, त्यांना कसा उपयोग होईल यामध्ये आमचं संशोधन चालू आहे. तसंच जिनुक जेनेटिक्सचा आम्ही अभ्यास करतो. हा जेनेटिक्सचा जो अभ्यास आहे तो आपल्या भारतात आढळणाऱ्या विविध प्रजातींची ओळख पहिली तर, त्यानंतर आपण त्याला कसं अजून इम्प्रूव्ह करू शकतो. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सध्या ज्या एका सीव्हीडवरती काम करतोय त्याचं नाव आहे ग्रासिलारिया ड्युरा, हे लाल रंगाचं शेवाळ आहे आणि भारतात ते सोमनाथ वेरावळ सोमनाथ गुजरात इथेच मिळतं आणि त्यापासून आपल्याला जागतिक दर्जाचं एक अगारोज नावाचं केमिकल मिळतं आणि म्हणून आम्ही त्याला जीआय टॅग कसा देऊ शकतो यावरती संशोधन करतो. आणि जसं मी सांगितलं की संकरित जाती तयार करतो किंवा उती संवर्धन, टिश्यू कल्चर, रोगप्रतिकारक जाती कशा करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या समोर सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो जलवायू परिवर्तनाचा, कारण क्लायमेट चेंज सगळीकडे होत आहे, अवेळी पाऊस येतो, खूप टेम्परेचरमध्ये वाढ होते, मग या सगळ्याचा सुद्धा याच्या शेतीवरती परिणाम होतो. मग आम्ही अशा जाती आता सध्या निर्माण करतोय की ह्या जाती या सगळ्याला पण मात देतील, म्हणजे टेम्परेचर थोडं वाढलं तर त्यांची उत्पादन क्षमता कमी होणार नाही किंवा ते मरणार नाहीत. जोरात जर पाऊस आला अचानक आणि सॅलिनिटी ड्रॉप झाली तरी सुद्धा त्यात तग धरून ठेवू शकतील. हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण यामुळे फिशरमन बांधवांना उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जसं सीएसआयआरचा मेन घटक काय आहे की इंडस्ट्री बरोबर काम करायचं. मग इंडस्ट्रीजचा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात शेतीमध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा, त्यामुळे आम्ही भारतातल्या ज्या लिडिंग समुद्री शेवाळाच्या उत्पादनामध्ये किंवा प्रोसेसिंगमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या बरोबर काम करतो. जसं की अॅक्वा ॲग्री प्रोसेसिंग लिमिटेड आहे, स्नॅप नॅचरल्स अँड अल्जिनेट इंडस्ट्री आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या आम्ही पिडीलाईट इंडस्ट्रीज बरोबर त्यांच्या सीएसआयआर प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करतोय. सो थोडक्यात म्हणजे आम्ही जे आपल्याला गरजेचं आहे आपल्या देशासाठी यावरती संशोधन करतो.
1: वा, खूप चांगलं आणि खूप मोठं असं क्षेत्र आहे, पण जसं मी म्हटलं तसं सगळ्यांना माहीत नसलेलं असं क्षेत्र आहे. मग हे जे शेवाळ आहे ज्याच्यावर तुम्ही इतका मोठा अभ्यास करता, याचा नेमका उपयोग कुठे आणि कसा होत असतो?
0: बरोबर, आताच मी जसं सांगितलं की ही समुद्रातली शेवाळ आहेत, काही केमिकल्स यामधून जे मिळतात घटक मिळतात त्यांचा ती ओनली सोर्स आहेत, म्हणजे तो घटक आणि दुसऱ्या कुठल्याही वनस्पती प्राणी किंवा जीव मायक्रोब्स यापासून आपल्याला मिळत नाही. आता मेनली चार

0: चार असे घटक आहेत आणि आत्ताच अजून एक त्याच्यात ऍड झाला तर आपण चार म्हणू, जे आहेत पॉलिसॅकेराइड्स किंवा बहुशर्करा कार्बोदक. हे पॉलिसॅकेराइड्स जे आहेत अगार, अल्जिनेट, कॅरॅजिनॅन आणि चौथा म्हणजे अल्वन. हे पॉलिसॅकेराइड्स फक्त शेवाळ्यापासूनच मिळतात जगामध्ये. तुम्ही त्याला इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकत नाही केमिकली. केमिकली तुम्ही सिंथेसिस करू शकता पण ते खूप महाग आणि खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे या घटकांसाठी समुद्री शेवाळ उपयोगात आणली जातात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की समुद्री शेवाळांचे हे घटक वापरलेल्या ऍटलिस्ट 30 ते 40 गोष्टी आपण रोज वापरतो रोज. हो, आणि हे द्रव पदार्थाला दाटसरपणा किंवा चिकटपणा आणण्यासाठी स्टॅबिलायझर म्हणून याचा वापर होतो. आता छोटी छोटी जर उदाहरण द्यायची झाली, आपण जो जॅम वापरतो ब्रेडला लावून खाण्यासाठी त्यामध्ये असतं, बूट पॉलिश मध्ये असतं, टूथपेस्ट मध्ये आहे, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आहे. जसं मी सांगितलं की जिथे स्टॅबिलायझिंग किंवा चिकट असं तुम्हाला जे दिसतं यामध्ये बहुतांशी समुद्री शेवाळातल्या एकातन दुसऱ्या या पॉलिसॅकेराइडचा वापर झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो लार्जेस्ट उपयोग होतो जगामध्ये तो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता एक छोटं उदाहरण मी नेहमी देतो की आपण जर घरी दही लावलं तर त्यामध्ये खूप सारं पाणी असतं दुसऱ्या दिवशी. पण तुम्ही जर बाहेरून दही आणलं कुठल्याही कंपनीचं आमचं तर ते खूप घट्ट असतं बघा, त्याच्यामध्ये थोडंही पाणी नसतं. कारण यामध्ये हे पॉलिसॅकेराइड वापरलेले असतात आणि ते आपल्या वजनाच्या 100-200 पट पाणी शोषून घेतात अशी त्यांची कॅपॅसिटी असते. सो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये याचा खूप वापर होतो. आणि जगभरात जे शेवाळ तयार होतं त्याच्या 77% वापर हा खाण्यासाठी होतो. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की 35 दशलक्ष टन एवढं प्रोडक्शन दरवर्षी होतं ज्याचं चलनी मूल्य 16 ते 18 अब्ज डॉलर US डॉलर आहे. 10,000 प्रकारच्या जाती शेवाळ्याच्या सापडतात. त्यापैकी 5 ते 6 जातींची शेती होते आणि जवळजवळ 6 ते 7 साऊथ ईस्ट एशियन देश हे प्रोड्यूस करतात. भारतामध्ये पण याची सध्या मी जशी सांगितली आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत सुरुवात झाली आहे. भारतात जवळजवळ 1,000 प्रकारची शेवाळ सापडतात आणि 300 टन उत्पादन सध्या तामिळनाडू हा अग्रण्य राज्य आहे इथे होतं. सध्या महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पण या शेतीची सुरुवात झाली आहे. जवळजवळ 300 ते 500 टन आपण दरवर्षी याचं उत्पादन घेतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे बायोस्टिम्युलंट. तुम्ही ऐकलं असेल जैव उत्प्रेरक किंवा उत्तेजक शेतीमध्ये आणि पशुपालनामध्ये सुद्धा शेवाळापासून मिळतात. कारण यामध्ये जवळजवळ 95 ते 98% पाणीच असतं आणि ह्या पाण्यामध्ये भरपूर सारी व्हिटॅमिन्स, ग्रोथ हार्मोन्स, मिनरल्स असल्यामुळे शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. आमच्या संस्थेने जवळजवळ 43 वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ आणि कृषी केंद्रांबरोबर संपर्क करून 20 राज्यांमध्ये याचा अभ्यास केला तर आम्हाला असं कळलं की 11 ते 40% उत्पादनामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाढ झाली जेव्हा आम्ही हे बायोस्टिम्युलंट वापरलं. तुम्हाला माहित असेल की ग्रीन हाऊस गॅस हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ग्लोबल वॉर्मिंग करतो आणि यामधला एक मिथेन हा वायू आहे जो आपली जी गाई किंवा म्हशी ह्याच्या दूध उत्पादन देणारे प्राणी आहेत त्यापासून येतो. आणि जर तुम्ही सीव्हीड बायोस्टिम्युलंट 1 ते 1.5% त्यांच्या खाद्यामध्ये वापरलं तर 20 ते 50% मिथेन कमी येतो या प्राण्यांपासून. तसंच आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवलेलं आहे शेवाळापासून, त्याचाही वापर होतो. आणि महत्वाचं म्हणजे मी आत्ताच सांगितलं की खूप बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये हा खाण्यासाठी वापरलं जातं तर आम्ही सुद्धा आता आमची एक संस्था आहे म्हैसूरमध्ये, सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट CFTRI, त्यांच्या बरोबर काम करतोय. आणि आम्ही ह्याचं उत्पादन कसं खाण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकू. तुम्ही ऐकलंच असेल मुंबई, पुणे किंवा दिल्ली मोठ्या मेट्रोज मध्ये सुशी रेस्टॉरंट आता येत आहेत, ती सगळी शेवाळांमध्येच आहे, खाण्यासाठी वापरले जातात.
1: म्हणजे अगदी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो हो खरे.
1: मग अनेकांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यासाठी कोणत्या संधी आहेत?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे. अनेक संधी आहेत. सगळ्यात पहिलं क्षेत्र म्हणजे मी स्वतःच संशोधक आहे त्यामुळे मी सांगू शकतो की संशोधन खूप मोठं क्षेत्र आहे. अगदी BSc पासून तुम्ही यामध्ये येऊ शकता.

0: पण जनरली एमएससी करून आलेलं जास्त चांगलं. याच्या काही परीक्षा आहेत भारतामध्ये, त्या पास झाल्यानंतर तुम्ही एमएससी करून पीएचडी साठी येऊ शकता. भारतात खूप सारी संशोधनासाठी संधी आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आहे. तुम्ही पीएचडी करू शकता, तसंच तुम्ही परदेशातही जाऊन पीएचडी करू शकता. अनेक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत परदेशात की ज्या यावरती काम करतात. त्यानंतर पोस्ट पीएचडी म्हणजे पीएचडी झाल्यानंतरही तुम्ही रिसर्च क्षेत्रामध्ये राहू शकता, पोस्ट डॉक्टरल रिसर्च करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सीएसआयआरचा किंवा भारत सरकारचा किंबहुना स्किल इंडिया प्रोग्राम किंवा जे आपण कौशल विकास आता करतो, यामध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. आम्ही जवळजवळ 5,000 लोकांना ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यातून बरेच उद्योजक तयार झालेत. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये आम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग दिलं, म्हणजे आमच्या ट्रेनिंगचे बरेच लोक असू शकतात, म्हणजे उद्योजक म्हणून, शेतकरी किंवा इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी, आणि जवळजवळ 10 ते 12 नवीन स्टार्टअप आमच्या ट्रेनिंग घेऊन काही उद्योजकांनी सुरू केलंय. हे खूप बरं वाटतं सांगायला. त्यामुळे कोणीही आपण हे ट्रेनिंग घेऊन यापासून आपली स्वतःची कंपनी सुरू करू शकतो. तसंच संधी आहे शेतकऱ्यांना की आपण हे नवीन प्रकारचं उत्पादन वाढचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. तसंच
1: खूप मोठा विषय, न स्पर्शलेला किंवा न माहिती असलेला असा विषय, त्यामुळे माहिती आणि ऐकण्यासारखंही खूप आहे. तुमच्याकडे माहिती सुद्धा देण्यासारखी खूप आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधनही आहे. त्यामुळे जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: की हा खूप मोठा विषय आहे, पण अगदी शेवटचं सांगायचं झालं तर शेवाळ हा शब्द आपण ऐकला की आपल्या मनात नेहमी पावसाळ्यामध्ये जे हिरव्या रंगाचं बुळबुळीत आपल्या पायऱ्यांवरती वाढ होणार, म्हणजे थोडक्यात नको असणार, किंवा आपण जर समुद्रात पोहायला गेलो तर आपल्या अंगाला जे चिकटत ते नको असणार, असा एक विचार येतो. खूप महत्वाचं किंवा बहुउपयोगी आहे. मी तर याला समुद्रातील कल्पवृक्षच म्हणेन, कारण याच्या प्रत्येक भागापासून काही ना काही उपयोगी गोष्ट मिळते. आणि समुद्रात जी शेती होते, मी जे सांगितलं, आता जवळजवळ 4-5 राज्यांमध्ये अनेक एंटरप्रिनर आले आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा खूप प्रोत्साहन देत आहे. आपल्या महाराष्ट्रालाही खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. मला वाटतं तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच यापासून समुद्रातल्या शेवाळांची शेती करण्यासाठी विचार करायला हरकत नाही. आणि आजकालचे जे जेन झी आहेत, त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं फूड किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं एक्सप्लोअर करायला आवडतं. मला वाटतं नक्कीच हे प्रथिन व्हिटॅमिन रिच असलेलं शेवाळ, जसं स्पेशालिटी कोरियन अँड जापनीज फूड आता येत आहे, यामध्ये सुद्धा मला वाटतं काही वर्षांनी आपल्या भारतात खूप पॉप्युलर होईल. धन्यवाद.
1: धन्यवाद सर, खूप छान आणि वेगळी माहिती तुमच्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडई. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते अतुल पहाडी.

0: श्रोते, बलसागर भारत हो हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्यघर
3: प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
4: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: PM फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
6: मी काका सुमूर्ती शिंदे त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
7: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
8: बँक शाखा विमा कंपनी कृषी ऋण समिती जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
9: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
5: पीक विमा काढा हो सुरक्षा कवच मिळवा हो.
10: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
11: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
12: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
13: श्रोत्याहो ठीक 7 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला, त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉ डी वाय पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाजमाध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्म.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
5: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
6: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
5: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रीस्तरीय बैठकांचं सत्र सुरु आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक

0: रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर, नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल?
1: आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपण असे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश, यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका इराण संघर्ष किंवा इस्रायल इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत पाकिस्तान संघर्ष असेल, यामुळे काय झालंय की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल, यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते.
0: सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल?
1: आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहिला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर मध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरो मध्ये किंवा पौंड मध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलर मध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. बऱ्याच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे ते डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने आपण जर पाहिलं की UPI, ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो, हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सनी सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो, क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशांमध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळं तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही, तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल.
0: सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल. आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि त्यादृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला किती महत्वाची वाटते?
1: आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड, तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास $4.4 trillion एवढे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहिले तर जवळपास $400 billion एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशांमध्ये आश्रय घेतात. त्याच्यामुळे या

0: पक्षांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशांमध्ये आश्रय घेतल्याचं आपल्यास आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तिथे स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समितीमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते.
1: सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केला तर आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशांमध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्ही देश बाधित झाल्याचे आपल्यास दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी पूर्वपद होईल. त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जाचा अक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसंच बरेच देशांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयास आलेलं आहे आणि जे ब्रिक्स कंट्रीजकडे आहे. आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा AI तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीजच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते.
1: सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे. परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरण पूरक सवयी लावणे तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा रियूज जो आपण डेब्रीज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीजकडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे.
1: सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्व तुम्ही कसं मांडाल?
0: सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसतं.

0: येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल, ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशीही चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशनमध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं, ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे. तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत, मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक सोडता इतर देश असतील, तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो, ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीनुसार जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचं आपणास दिसून येते.
1: सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आतापर्यंत पार पडलेल्या मंत्रीस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय?
0: जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे, जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, तसेच निरंतर पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे, तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का, यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटते चर्चा होईल, ज्याच्यामुळे डॉलरचं जे महत्व वाढलेलं आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे, जर ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल, तसंच जो काही डॉलरमुळे या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं.
1: सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात

0: जातोय. त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि शेतीत रसायनांचा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीची गरज निर्माण झाली आहे. या नैसर्गिक शेतीत ज्या जैविक निविष्ठांचा वापर केला जातो त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी कृषी महाविद्यालय दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायन विभागाच्या डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे या विद्यापीठातील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय?
2: नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत शेती निविष्ठा नैसर्गिक पदार्थांपासून बनवल्या जातात. शेतीच्या आसपास असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती केली जाते. नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक, अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. ही शेती सहजीवन पद्धतीची असते. त्यामध्ये विशेषतः आंतरपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा प्राप्त होतो. आंतरपिकांमुळे मुख्य पिकांची उत्पादन क्षमता वाढते आणि एकंदरीतच या शेतीमध्ये जैवविविधता संवर्धन केली जाते. जमिनी सुदृढ केल्या जातात, त्यामुळे पोषक अन्न निर्माण होते व आरोग्यही सुधारण्यास मदत होते. एकंदरीत रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके न वापरता ही शेती केली जाते.
1: म्हणजे ही शेती पर्यावरण पूरक शेती आहे असं आपण म्हणू शकतो.
2: निश्चितच.
1: सर, आता या शेतीचं नेमकं महत्व आम्हाला सांगा.
2: आपल्याला माहितीच आहे की भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. देशातील 70% जनता शेतीवर व शेतीपूरक जोडधंद्यावर अवलंबून आहे. सध्या आपल्या देशामध्ये रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि एकात्मिक शेती या शेती पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे प्रमाण खूपच वाढत आहे. या शेती पद्धती जास्त खर्चिक आहेत, तसेच त्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आहेत. या उलट नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक शेती पद्धती आहे. आपल्याला माहितीच आहे की हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाने शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली. मात्र त्याचे विपरीत परिणाम मानवाचे आरोग्य व पर्यावरणावर जाणवत आहेत. सध्या रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके व बुरशीनाशके यांचा असंतुलित वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना आढळून येतात. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि सुपीकता दिवसेंदिवस धोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. रासायनिक पद्धतीने पर्यावरण, पाणी आणि निर्माण होणारे अन्न दूषित होत आहे आणि सध्या जगभर रासायनिक अवशेष मुक्त अन्नाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि म्हणूनच नैसर्गिक शेतीकडे वळणे फार महत्वाचे आहे.
1: नक्कीच. आता या शेतीची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत?
2: बरोबर. एक म्हणजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचे जतन करणे. जमीन, पाणी, प्रकाश, हवा या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्रम वापर करणे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणे. मातीतील पाणी व सूक्ष्म जंतूंना प्रोत्साहन देणे. मातीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवणे. मातीचे जैविक जीवन पुनर्संचयित करणे. पिकाच्या उत्पादनावरील खर्च कमी करणे. पशुधनाच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे. स्थानिक व नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे. देशी गाई, स्थानिक पद्धती व बी बियाण्यांचे संवर्धन करणे. सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करणे आणि बदलत्या हवामानाला तग धरून राहणारी शेती करणे.
1: खरोखरच याचे खूप सारे फायदे आहेत
2: नक्कीच,
1: आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे
2: फार महत्त्वाचे.

कवी नादो महानोर यांचं हे गीत गायलं होतं वैशाली सामंत यांनी आणि संगीतकार होते हर्षित अभिराज. मंडळी, नैसर्गिक शेती ही केवळ एक शेती पद्धती नसून शाश्वत शेतीकडे नेणारा हा मार्ग आहे. सध्या आपण हवामान बदलाच्या संकटाला सामोरे

0: अगदी फार महत्वाचे आहे.
1: सर, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे?
0: अगदी बरोबर. कारण आता जनरली काय झालंय, सर्वसाधारणपणे बऱ्याचशा पद्धती आपल्या इथे निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बंधूंना हे माहिती नाही की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती काय, कारण रासायनिक शेतीकडे आज बरेचसे शेतकरी वळलेले आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना तो महत्व आणि ती उद्दिष्ट कळली गेली पाहिजेत. आणि सेंद्रिय शेती काय आणि नैसर्गिक शेती काय, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्ही पद्धती खूप प्रचलित होत आहेत. या दोन्ही पद्धती रसायन मुक्त प्रणाली आहेत, म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते.
1: बरोबर.
0: सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा बाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. बाजारामध्ये सेंद्रिय खते, संजीवके, सेंद्रिय कीटकनाशके उपलब्ध असतात, ती शेतकरी खरेदी करून शेती करतात. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकने देखील निश्चित केलेली आहेत. शेतीचे प्रमाणीकरण करणे शक्य व्हावे यासाठी PGS म्हणजे सहभाग हमी प्रणाली आणि NPOP म्हणजे सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, या दोन्ही पद्धती मान्य करण्यात आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: नैसर्गिक शेतीमध्ये विचार केला तर शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचे शेण, गोमूत्र यांच्यापासून बनवलेले जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, जैविक आच्छादन, बहुपीक प्रणाली आणि शेतावरच बनवलेले वनस्पतीजन्य अर्क हे शेतीसाठी मुख्य घटक मानले जातात.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरच्या निविष्ठांचा वापर केला जात नाही.
1: हा फरक दोन
0: सेंद्रिय शेतीमध्ये आणि नैसर्गिक
1: शेतीमध्ये. नैसर्गिक शेतीमध्ये खरोखरच जे निसर्गातनं उपलब्ध होतं त्याचा वापर केलेला आहे.
0: वापर करा जे शेतामध्ये आपल्या उपलब्ध आहे
1: त्याचा
0: वापर आपण करून शेती करायची.
1: या नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या निविष्ठा वापरल्या जातात? आता आपण गोमूत्र, शेण सांगितलं, या व्यतिरिक्त अजून काय काय वापरलं जातं?
0: बरोबर. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचे शेण, गोमूत्र, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, सप्तधान्यांकुर अर्क, ताक अशा विविध प्रकारच्या निविष्ठा वापरल्या जातात. या सर्व निविष्ठा शेतकरी आपल्या घरच्या घरी किंवा शेतावर सहजरित्या बनवून वापरू शकतात.
1: बरोबर.
0: या निविष्ठा बनवण्याच्या पद्धती फार सोप्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवल्यामुळे उत्पादन खर्चात फार मोठी बचत होते. देशी गायीचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत फारच उपयुक्त आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच असेलच.
1: हो सर, तुम्ही बोलताना सारखा तुमचा उल्लेख येतोय की देशी गायीचं नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात वापर केला जातो, तर तिचं नेमकं महत्व काय आहे?
0: अगदी फार महत्वाचं आहे. आता बघा, पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे शेती व्हायच्या आणि त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये गाई गुरं असायची आणि ती गाई गुरांचे उपलब्ध शेण,
1: गोमूत्र
0: इत्यादीचा वापर करून शेती केली जायची. आजकाल जर बघितलं तर सगळी युवा पिढी ही सगळी शिक्षण, उच्च शिक्षण प्राप्त झाल्यामुळे नोकरी निमित्त
1: बाहेरगावी
0: परगावी जातात. आता मला सांगा की पूर्वीचे जे शेतकरी किंवा त्यांचे जे आई वडील आहेत हे आता वयाचे कितपत वर्षापर्यंत शेती करत बसणार आहे, त्यामुळे इकडच्या शेती आता ओसाड पडलेल्या आहेत. तर त्यामुळे या शेतीमध्ये जर केलं गेलं आणि आधुनिक पद्धतीने केलं गेलं आणि विशेषतः मी असं म्हणेन की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धती जर आपण वापरल्या गेल्या तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये चांगला फायदा घेऊ शकतो. आता नैसर्गिक शेतीमध्ये गायीचं महत्व फार मोठे आहे. तसं पाहाल तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक तरी देशी गाय असणे आवश्यक आहे. त्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य होणार नाही. किमान 5 एकर क्षेत्रामागे एक देशी गाय असावी. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरले जाते. देशी गायीच्या शेणामध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात. कोकण कपिला, गीर, सहिवाल, रेड सिंधी, कॉन्क्रेच, डांगी हे आपल्या देशातील प्रसिद्ध गोवंश आहेत. यांचे संवर्धन करणे ही फार मोठी गरज आहे. या गायीच्या संवर्धनामुळे जमिनीचे व मानवाचे आरोग्य तंदुरुस्त राहील व पिके सुद्धा जोमाने वाढतील.
1: बरोबर. नैसर्गिक शेतीमध्ये गाईला खूप महत्व आहे, देशी गाईला.
0: देशी गाईला.
1: तसंच नैसर्गिक शेतीमध्ये देशी गांडुळांचं पण काही महत्व आहे का?
0: बरोबर. सध्या आजकाल सेंद्रिय शेती म्हटलं की गांडूळ खत, ज्याला आपण व्हर्मी कंपोस्ट म्हणतो, याचा वापर सुद्धा आजकाल जास्त प्रमाणात केला जातो. पण निसर्गाने किंवा निसर्गाच्या उपलब्धतेनुसार प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये देशी गांडूळ हे तयारच आहेत, असतातच. आता काय, खरं तर गांडूळ हा शेतकऱ्याचा आपण म्हणतो की मित्र आहे. देशी गांडूळ जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो हे पण आपल्याला माहिती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी देशी गांडुळाचे काम फार मोठे असते. देशी गांडूळ जमिनीत खोलवर छिद्रे निर्माण करतात, त्यामुळे जमिनीत प्राणवायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो व तो पिकांच्या मुळांना मिळतो. जमीन सुदृढ बनल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि साहजिकच उत्पादनात वाढ देखील होते. देशी गांडूळ जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती फार चांगल्या प्रमाणे किंवा जोमाने वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. ह्युमस निर्मितीचे महान कार्य देशी गांडूळ शेतात करतात. नैसर्गिक शेती तंत्रामुळे देशी गांडुळांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. देशी गायीप्रमाणेच देशी गांडुळांचे संवर्धन करण्याची खूप मोठी आता
1: गरज आहे. बरोबर आहे,
0: असं आहे.
1: म्हणजे शेतीमध्ये गांडुळांचं महत्व आहे, पण त्याही पेक्षा देशी गांडुळांमुळे आपली जी शेती आहे ती खूपच
0: जमिनीला पोषक असं वातावरण मिळतं.
1: बरोबर सर, नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन आणि आंतरपिकांचं महत्व नेमकं काय आहे?
0: नक्कीच, आच्छादनाचे आपल्याला माहिती आहेत मुख्य तीन प्रकार आहेत. त्यामध्ये एक मृदाच्छादन म्हणजेच मातीचे आच्छादन, दुसरे काष्ट आच्छादन म्हणजेच स्ट्रॉ आच्छादन किंवा पिकांचे अवशेष, आणि तिसरे सजीव आच्छादन म्हणजेच लाईव्ह आच्छादन. त्यामध्ये आंतरपिके किंवा मिश्र पिके असतात. आच्छादनामुळे जमिनीचे सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते, वाफसा स्थिती निर्माण होते, तसेच कुजलेल्या आच्छादनापासून मोकळी झालेली अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध होतात. आच्छादनामुळे जमिनीत ह्युमस तयार होतो जो हवेतील ओलावा खेचून मुळांना उपलब्ध करून देत असतो. आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच, देशी गांडुळांना संरक्षण मिळते व त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या पाण्याची बचत होते, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन दोन पाण्यातील अंतर वाढवता येत, हे महत्वाचे.
1: बरोबर, म्हणजे आच्छादन हे महत्वाचं आहे, त्यामुळे गांडुळांची निर्मिती वाढेल, सिंचनात बचत होईल
0: आणि पाणीची बचत सुद्धा जास्त प्रमाणात होऊन वेळोवेळी ज्या ज्या गरजा आहेत त्या टायमाला आपल्याला पाणी देण्याचा उपयोग होतो.
1: बरोबर, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा बचत होऊन ती योग्य पद्धतीने वापरता येऊ शकेल. जमिनीतील जी वाफसा स्थिती आपण म्हणतो ती नेमकी काय आहे?
0: आता वाफसा स्थिती म्हणजे काय? तर आच्छादनामुळे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा वाफसा निर्माण होतो. जमिनीच्या आतमध्ये दोन माती कणांच्या दरम्यान जी पोकळी तयार असते त्या पोकळीत 50% पाण्याची वाफ व 50% हवा यांचे समिश्रण असणे म्हणजेच वाफसा. कारण कोणत्याही पिकांच्या मुळांना प्राणवायू व पाण्याच्या वाफेची गरज असते आणि ती गरज फक्त वाफसा स्थितीत पूर्ण होते. योग्य वाफसा स्थितीमुळे जमिनीत सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते व ते पिकांना पोषक असते आणि साहजिकच पिकांची उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढते.
1: बरोबर सर, आता जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे ते सध्या आपण बघतोय की घटत आहे, तर ते घटण्याची जी मुख्य कारणं आहेत ती कोणती आहेत?
0: हा एक फार महत्वाचा प्रश्न आपण तुम्ही विचारला, कारण सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो, आज सगळीकडे ओव्हरऑल जरी आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात आपल्याकडे, आणि त्याला हा सेंद्रिय कर्ब का कमी झाला जो पूर्वी होता.
1: बरोबर,
0: आणि आज इतका कमी झालेला आहे की त्याच्यामुळे जमिनीचा जो समतोलता आहे तो फार सगळा कमी झालेला आहे.
1: बरोबर,
0: आणि त्याची कारणं बरीचशी आहेत. म्हणजे आता इथे मी ठराविक सांगतो आपल्याला. आता महत्वाचं आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांचा अतिव असंतुलित वापर आहे, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतींच्या अयोग्य पद्धती, गाई म्हशींचे घटते प्रमाण, शेण खताचा कमी वापर, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा मी आज जाऊन सांगेन की आजकाल जर बघितलं की आज शहर एवढी झपाट्याने वाढत आहेत, जिथे तिथे काँक्रीटची घरं ही तयार होत आहेत, आणि ही सगळी घरं बांधणी किंवा हे नवीन घरं जी तयार होत आहेत याच्यासाठी ही जमीन खोदली जाते, खोदकाम केलं जातं जिथे तिथे, आणि ते खोदकाम केल्यामुळे त्याच्यामध्ये जो साठलेला गर्भ आहे हा सगळा निघून जातो. साधं वीट भट्टीचं उदाहरण घ्या. आता जर तुम्ही खेड बीड साईडला गेलात तर वीट भट्ट्या नदीच्या किनारे आहेत, एवढ्या वीट भट्ट्या झाल्यात की त्याच्यामुळे जमिनी ह्या सगळ्या नांगरल्या जातात, खणल्या जातात, आणि दिवसेंदिवस हे खणकाम जे वाढत आहे त्याच्यामुळे हा कर्बाचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे. मात्र सद्यस्थितीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण साधारणपणे जर आपण ठरवलं तर 0.4% कमी आहे आपल्या इकडच्या जमिनीमध्ये. साधारणपणे 1% जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण फार आवश्यक आहे आपल्या जमिनीत असलंच पाहिजे, जो आता सध्या 4% आहे.
1: सर मगाशी तुम्ही

0: मी बोलताना जीवामृत आणि घनामृत याचा वापर नैसर्गिक शेतीमध्ये केला जातो असं म्हणाला, तर हे जे जीवामृत आणि घनजीवामृत आहे ते कसं तयार केलं जातं? कारण तुम्ही म्हणालात ते घरच्या घरी तयार,
1: घरच्या घरी आपण शेतावरतीच शेतकरी आपल्या सहजतेने उपलब्ध करू शकतो किंवा तयार करू शकतो. काय त्याच्यासाठी, आता बघा, जीवामृत बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. घरच्या घरी कसं बनवू शकतात, तर बाबा देशी गायचे ताजे शेण 10 किलो, देशी गायचे गोमूत्र 5 लिटर, गुळ 1 किलो, कडधान्य पीठ 1 किलो, बांधावरील किंवा जंगलातील 1/2 किलो जी जागा असते म्हणजे कचरा असतो तो 1/2 किलो आणि 200 लिटर पाणी, हे आपल्याला महत्वाचे घटक आहेत. जीवामृत हे असंख्य सूक्ष्म जीवांचे विरजण आहे. कोणत्याही पिकाला प्रति एकरी 200 लिटर या प्रमाणात महिन्यातून एकदा किंवा दोनदा सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा जमिनीवर सरळ पद्धतीने देऊ शकतो आपण. जीवामृताची फवारणी करायची असल्यास 20 लिटर पाण्यात 2 लिटर वस्त्रगाळ केलेले जीवामृत मिसळावे आणि मग त्याची फवारणी करावी. आता हे झालं जीवामृतच्या बाबतीत. घन जीवामृत काय, तर चांगले कुजलेले शेण खत उन्हात वाळून घ्यायचे पहिल्यांदा, नंतर त्यातील ढेकळे फोडून घ्यावीत आणि चाळणीने चांगले चाळून घ्यावे. नंतर शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर किंवा ताडपत्रीवर 200 किलो चाळलेले शेणखत पसरावे, त्यावर 20 लिटर जीवामृत आपण शिंपडावे.
0: बरोबर.
1: नंतर फावड्याच्या सहाय्याने चांगले ते मिसळून घ्यायचे, सावलीत त्याचा उभा ढीग लावावा आणि गोंडपाटाने 48 तास झाकून घ्यावे. 48 तासामध्ये त्याची किण्वन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते. नंतर ते चांगले वाळून पोत्यात भरून ठेवावे आणि गरजेनुसार एकरी 200 किलोच्या प्रमाणात ते शेतामध्ये वापरू शकतो.
0: बरोबर. म्हणजे जीवामृत आणि घनजीवामृत हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता नैसर्गिक शेतीच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत का?
1: हो, बऱ्याचशा योजना आहेत. म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा बऱ्याचशा योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. आणि त्यातली आता एक बघा, आता केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना, ज्याला आपण PKVY म्हणतो, दुसरी आहे केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत मोठ्या क्षेत्रातील प्रमाणीकरण म्हणजे PKVY किंवा LAC, तिसरी आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन म्हणजे NMNF आणि चौथी आहे 100% राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. या योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर शेतकरी गट, शेतकरी समूह आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नैसर्गिक शेतींची अंमलबजावणी चालू केलेली आहे. आता त्यांची उद्दिष्ट काय मिशनची, तर बाबा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जे मी मगाशी सांगत होतो की सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचं असेल तर काय पाहिजे, तर तेच त्यांनी मिशन ठेवलेले आहेत. एक, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सकस व पोषणयुक्त शेतमाल उत्पादित करणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्रात वाढ करणे, शेतकरी गटांची स्थापना करणे, त्यांचे समूह तयार करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणे, स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे, ह्या सगळे त्यांचे मिशन्स आहेत. आता याच्यामध्ये थोडं अजून एक असं आहे की आता काय आहे की साधारणतः 50 हेक्टर क्षेत्र, तर या 50 हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ 1/2 शेतकरी यांचा एक गट केला जातो 50 हेक्टर क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय की साधारण 1 एकर जमिनीमागे किंवा 1 एकर क्षेत्रामागे 1 शेतकरी त्यांनी ते सांभाळायचं आहे आणि त्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं जी काही मदत लागते ती सगळी त्यांना मदत पुरवली जाते. अर्थसहाय्य म्हणा किंवा बी बियाणं ज्यांना काय त्या काय पाहिजे असेल ना ती त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला एकरी असे त्या योजना आहेत.
0: सरकारकडनं नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न सुरू आहे,
1: निश्चितच
0: शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याची,
1: लाभ घेणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आता.
0: बरोबर सर, आता जाता जाता एकंदरीतच या नैसर्गिक शेतीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
1: शेतकरी बंधूंना मी एक सांगेन की नैसर्गिक शेतीला केंद्राने जर राज्य सरकारची मान्यता आहे त्यामुळे त्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चितच नैसर्गिक शेतीची कास धरावी. त्यांनी दर्जेदार अन्न निर्मिती होईल, व स्वतःचे आरोग्य व इतरांचे

0: आरोग्य, जमिनीचे आरोग्य आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण सुधारण्यास देखील मदत होईल.
1: नक्कीच.
0: त्यामुळे शेतकरी बंधू आणि भगिनीने निश्चितच सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं व आपलं शेतीतील उत्पादन वाढवावं.
1: खरंय. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी नैसर्गिक शेतीविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती कशी आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे, त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत हे देखील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं ही आता मला वाटतं काळाची गरज झालेली आहे आणि त्याचा विचार तुम्ही नक्की करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या नैसर्गिक शेतीविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर ही डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग, फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च, दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
2: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल इंद्रधनू या मालिकेअंतर्गत घर ते करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
6: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
7: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
8: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
7: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
8: नौसेना स्वरवंदना.
7: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
8: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
7: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
8: नौसेना स्वरवंदना.
9: श्रोत्याओ, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
10: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल। आणि आता बातम्या विस्तारानं। मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% वरून 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता रहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा

0: खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भू राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपैच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाजमाध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाजमाध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद

0: शंकास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ डी वाय पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विठ्ठल थोरात आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल थोरात आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 8:30 मिनिटांनी आपण ऐकणार आहात संसद समीक्षा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संतोष संत यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा आणि राग भटियाली धून ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमतीत, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे विनोद पडगे यांनी. तर ऐकूया धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग अभोगी हा ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

ए आर मराठी DTH उपग्रहवाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या सभेत स्वागत. श्रोते, आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:12 झाली आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 30 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 25 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 87% आणि सांताक्रूज इथं 82%. पावसाची नोंद कुलाबा इथं 2.5 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 6.9 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी मोठ्या सरींचीही शक्यता आहे. कमाल आणि किमानाची तापमान 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. हा अंदाज महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील 75 किलोमीटर प्रतितास इतका असेल. नैऋत्येकडनं ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात हा वेग 65 किलोमीटर वाढण्याची शक्यता आहे. तरी या दरम्यान म्हणजे सोमलिया ओमानचं बंदर तसंच काही पूर्व मध्य तसंच काही दक्षिण पश्चिम आणि लगतच्या काही भागात आणि उत्तर अरबी समुद्रात मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:13:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

अनुराधा मराठे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रशांत कदम यांनी गायलेलं हे गीत.

या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आपण ऐकत आहात ए आर मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. रात्रीचे ठीक 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात. राग हमीर यांना तबला साथ आहे संदेश पोपटकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हमीर.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग हमीर आपण ऐकलात. यांना तबल्याची साथ होती संदेश पोपटकर यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 12:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून नव्या युगाचे नवे आदर्श, भाग 4. लेखिका अनुराधा गोरे, सादरकर्त्या नेहा खरे.

0: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग चौथा.
1: कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.
2: The safety, honor and welfare of the country and countrymen comes first, always and every time.
0: अशी शपथ घेणारी माणसं आपल्या शपथेला कशी जागतात हे आपण मागच्या भागात ऐकलं. देश आणि देशवासीय यांना जपणाऱ्या या माणसांना युद्धाच्या धामधुमीत स्वतःचं दुःख बाजूला सारत आपल्या शपथेशी प्रामाणिक राहत काम करायचं असतं. हे सारं असतं खरं तर खूप कठीण, पण ते करायचं तर असतंच. असो, अशीच एक कथा ब्रिगेडियर आपटे यांची आज आपण ऐकणार आहोत. 1971 बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळची ही कथा. शो मस्ट गो ऑन.
3: ऑगस्ट 2010 ब्रिगेडियर अजित आपटे यांच्या हातात होतं आमंत्रण आजच्या बांगलादेशातून आलेलं. भारतीय सेनेमुळे त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं होतं. अशा या सेनेचे प्रतिनिधी म्हणून अजित आपटे यांना आमंत्रित केलं होतं. त्यावेळच्या प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्यांपैकी काही जणांना बांगलादेशने स्वातंत्र्याचा 40वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी बोलावलं होतं. त्यांच्यापैकीच एक होते ब्रिगेडियर अजित आपटे, त्यावेळचे लेफ्टनंट आपटे. आमंत्रणाचा आनंद जरूर झाला, पण जाग्या झाल्या अनेक आठवणी, त्यावेळच्या ऑपरेशन्सच्या, सहकाऱ्यांच्या. पण सर्वात प्रथम स्मरण झालं त्यांच्या चुलत भावाचं, फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप आपटे यांचं, ज्याच्याबरोबर लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या. दोघांनी एकाच वेळेला एनडीएमध्ये घालवलेले दिवस आठवले आणि अर्थातच कधीही विसरायला न झालेली तारीख 4 डिसेंबर 1971.
2: त्यावेळी कानावर पडलेला आवाज पाक रेडिओचा आणि बीबीसीच्या न्यूज ब्रॉडकास्टचा. पहिल्याच दिवशी भारतीय वायुदलाचं विमान HF-24 पाडण्यात पाक यशस्वी, फ्लाईट लेफ्टनंट. जेमतेम एका वर्षापूर्वीच अजित आपटे यांना कमिशन मिळाले. आर्टिलरी म्हणजेच तोफखाना दलात ते सेकंड लेफ्टनंट म्हणून दाखल झाले. थोड्याच दिवसात त्यांची रवानगी पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर झाली. आपली माणसं आणि 6 गन्स घेऊन ते त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर रवाना झाले. त्यावेळी वातावरण गरम होतं, कोणत्याही क्षणी युद्ध घोषित होण्याची शक्यता होती. उसंत घ्यायला सवड नव्हती, ते युद्ध तयारीला लागले.
3: त्यांचा वाढदिवस जवळ येत होता म्हणून त्यांच्या बाबांनी त्यांना एक खास भेट पाठवली होती. त्यांचे बाबा मोरेश्वर रामचंद्र आपटे हे पण निवृत्त ब्रिगेडियर होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी भाग घेतला होता. संध्याकाळी जरा निवांतपणा मिळताच लेफ्टनंट आपट्यांनी भेट उघडून बघितली. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आत होता ट्रान्झिस्टर, छोटा देखणा बुश बटन ट्रान्झिस्टर. त्यावेळी त्यांना तो लाख मोलाचा वाटला, कारण याच्यामुळे त्यांचा युद्ध क्षेत्राबाहेरच्या जगाशी संपर्क राहू शकणार होता.
2: लेफ्टनंटनी रेडिओ ऑन केला आणि घोषणा कानी पडली. सर्व प्रक्षेपण बंद करून खास निवेदन भारतीयांसाठी केलं जात होतं. पंतप्रधान इंदिरा गांधी सांगत होत्या, तारीख होती 3 डिसेंबर.
3: पूर्व बंगालच्या मुक्ती लढ्यात आम्हाला नाईलाजानं सामील व्हावं लागत आहे. निर्वासितांच्या लोंढ्यामुळे आमच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण असह्य होत आहे. बोलणी वाटाघाटी सारे

0: मार्ग खुंटले आहेत.
1: युद्धाची घोषणा झाली. पूर्व आणि पश्चिम सीमेवर एकाच वेळी लढाईला तोंड फुटलं. लेफ्टनंट अजित आपटे होते पूर्व सीमेवर, तर त्यांचे चुलत भाऊ फ्लाइंग लेफ्टनंट प्रदीप आपटे पश्चिम सीमेवर कच्छच्या रणात. आता उसंत नव्हती. 4 डिसेंबर 1971 लढाईचा दुसरा दिवस. लेफ्टनंटनी रेडिओ ऑन केला, तोच पाक रेडिओवर बातमी सांगितली जात होती. आपल्या कारवायांवर खुश होऊन पाक सांगत होता, हमारी जीत सुनिश्चित है. भारतीय विमान जो हमारे मुल्क में बमबारी कर रहा था उसको हमने गिराया. उसका फ्लाइट लेफ्टनंट सी आपटे मारा गया. लेफ्टनंटना वाईट तर वाटलंच, पण नावात घोटाळा होता. त्यांचा भाऊ असेल तर तो पी आपटे असायला हवा होता. त्याने स्टेशन बदललं. बीबीसी वरून त्या वृत्ताला दुजोरा दिला गेला. लेफ्टनंटला जास्त विचार करायला सवडच नव्हती. ते त्यांच्या ध्येयावर नजर ठेवत कामाला लागले. यश मिळालंच पाहिजे या जिद्दीनं लेफ्टनंट आणि त्यांची सेना पुढे पुढे जात होती, यशस्वी होत. आकाशावर तर प्रभुत्व मिळवलं होतच. पूर्व पाकिस्तानच्या सैनिकांचा धीर खचत होता. त्यांनी पांढरी निशाणं दाखवत शरणागती पत्करायला सुरुवात केली होती. 16 डिसेंबरला युद्धबंदी भारतानं जाहीर करेपर्यंत ते खुलण्यापर्यंत जाऊन पोहोचले होते. तिथे त्यांना 18,000 पाक सैनिक शरण आले होते. बांगलादेश नावाच्या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली होती.
0: आता त्यांचं बांगलादेशमधलं काम संपलं. 17 डिसेंबरला त्यांना एअरलिफ्ट करून भारताच्या पश्चिम सीमेवर जाण्याचा आदेश आला होता. कारण तिथे अजून युद्ध सुरूच होतं, माणसांची कमतरता होती. मधल्या काळात म्हणजेच 4 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत लेफ्टनंट एक दडपण घेऊन वावरत होते. 4 डिसेंबरच्या विमान पाडल्याच्या बातमीनंतर त्यांच्या बाबांनी खातरजमा करून घेतली होती. निवृत्त ब्रिगेडियर त्यावेळी कलकत्त्याला होते. भारतीय विमान दलाचं पाकने पाडलेलं पहिलं विमान त्यांचा पुतण्यात चालवत होता. अनाउन्समेंटमध्ये गडबड होती. फ्लाइट लेफ्टनंट पी आपटे मारले गेले होते. काळजावर दगड ठेवत लेफ्टनंट काम करीत होते.
1: पश्चिम सीमेवर घडलं होतं ते असं. पाकनं सेबरजेट विमान आणि पॅटर्न टँकची प्रचंड खरेदी केली. या खरेदीनं पाक अधिकच शिरजोर झाला. त्यानं पश्चिम सीमेवर जोरदार धडका मारायला सुरुवात केली. रण ऑफ कच्छ, पंजाब, जम्मू काश्मीर साऱ्या सीमेवर त्यानं आघाड्या उघडल्या. दिल्लीपर्यंत धडक मारायचं स्वप्न पाहिलं. सारी सीमा पाकची विमानं बॉम्बने भाजून काढू लागली. इतका वेळ दाखवलेला आपला संयम आता सुटला. आपण ठोशास ठोसा द्यायचं ठरवलं. आपले फायटर विमानं शत्रूचा समाचार घ्यायला हवेत झेपावले. जिथे पाकची विमानं हँगरमध्ये होती आणि पॅटर्न भारतीय सीमेवर धडका मारण्यास सज्ज होते, तिथेच आपण मारा करायचं ठरवलं. यासाठी निवडलेल्या वैमानिकांच्या पहिल्या तुकडीत होते फ्लाइंग लेफ्टनंट प्रदीप आपटे. त्याच युद्धक्षेत्रात होतं कच्छ. बघता बघता विमान हवेत झेपावलं आपल्या लक्षाकडे. त्याने अचूक जागी बॉम्ब फेकले. अपेक्षित परिणाम साधला गेला. आपली पहिली फ्लाइट करून लेफ्टनंट परत भारताच्या भूमीकडे निघाले. परतीच्या प्रवासात पाकनं त्यांचं विमान पाडलं. विमानानं पेट घेतला. अंगावर पॅराशूट चढवत फ्लाइट लेफ्टनंट प्रदीप आपटे यांनी स्वतःला विमानाच्या बाहेर झोकून दिले. त्यावेळी ते साधारण भारतीय सीमेपासून 15 मैलांवर होते. दैवानं आणि हवेनं साथ दिली तर ते निश्चितपणे भारतीय सीमेत उतरू शकणार होते. त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्याप्रमाणे ते जमिनीवर उतरले देखील, पण दुर्दैवानं पाकच्या हद्दीत. थोड्याच वेळात पाक सैनिक त्यांच्या भोवती गोळा झाले. त्यांना युद्ध कैदी बनवलं गेलं. आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करत त्यांना हाल हाल करून मारण्यात आलं. आपण भारतीय विमान पाडलं या विजयाचा उन्माद त्यांना चढला होता. या उन्मादातच फ्लाइट लेफ्टनंट प्रदीप आपटे यांना प्रचंड वेदनांना सामोरं जावं लागलं.
0: युद्ध संपल्यावर त्यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. मात्र मध्यंतरीच्या काळात शो मस्ट गो ऑन या म्हणण्याप्रमाणे लेफ्टनंट अजित आपटे आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होते. काळ पुढे सरकतच होता. 1999 साल उजाडलं. कारगिलचा संघर्ष झाला. त्यानंतर भारतीय वायुदलानं 1947 पासून एअरफोर्समधली वेगळी कामगिरी करणाऱ्या सर्वांना सन्मानित करण्याचं ठरवलं. सर्वोच्च बलिदानाबद्दल फ्लाइंग लेफ्टनंट प्रदीप आपटे

0: नाही सन्मान चिन्ह देण्यात आलं. त्यांच्या वतीनं ते स्वीकारलं ब्रिगेडियर अजित आपटे यांनी. स्वतःच्या बलिदानाने इतरांना आदर्श घालून देणाऱ्या आपल्या भावाच्या आठवणी मनात गोळा करत साश्रुनयनांनी पण ताठ मानेनं त्यांनी सन्मान स्वीकारला. म्हणूनच आज बांगलादेशकडून आमंत्रण आल्यावर त्यांना हा सारा घटनाक्रम पुन्हा आठवला.
1: ज्या दिवशी म्हणजे 4 डिसेंबर 1971 फ्लाईट लेफ्टनंट प्रदीप आपटे शहीद झाले त्या दिवशीही लेफ्टनंट अजित आपटे थांबले नव्हतेच. वैयक्तिक दुःख बाजूला सारत त्यांनी लढाईत झोकून दिलं. त्यानंतरही देशाच्या विविध भागात सेवा बजावली. ब्रिगेडियर म्हणून निवृत्ती घेतली. त्यांचे कुटुंबीय हे सर्व स्वतःला मानतात एका मोठ्या कुटुंबाचा घटक, इंडियन आर्मीचा घटक. आला क्षण आपला मानत शो मस्ट गो ऑन असं कृतीनं सिद्ध करतात. भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव दक्ष राहतात.
0: आपण बोलूया ब्रिगेडियर अजित आपटे सरांशी. सर नमस्कार. सर आपलं सारं कुटुंब सैन्य दलाशी जोडलं गेलेलं आणि सैन्य दल म्हणजे सुद्धा मोठं कुटुंबच. विविध जाती धर्माची प्रांताची मंडळी एकमेकांशी घट्ट बांधली जातात, याचं रहस्य काय?
2: सैन्यामध्ये आम्ही सगळं एका कुटुंबासारखंच राहतो आणि त्याच्यामध्ये असं मुख्य गोष्ट म्हणजे आहे की जेव्हा आम्ही कमिशन होतो किंवा शिपाई सर्व्हिस जॉईन करतो तर आम्ही भेदभाव बघत नाही, कुठलाही रिलिजन असं बघत नाही. आम्ही सगळे रिलिजन पाळतो. आम्ही मंदिरमध्ये जातो, गुरुद्वारामध्ये जातो, चर्चमध्ये जातो, मॉस्कमध्ये जातो आणि जेव्हा आम्ही युनिफॉर्म घातलेला आहे वी कन्सिडर आर सेल्व्स टू बी सोल्जर्स, ऑफिसर्स, सेलर्स, एअरमॅन सर्व्हिंग द नेशन. 71 लढाईमध्ये माझ्याच रेजिमेंटमध्ये 2 मुसलमान ऑफिसर होते. जेव्हा आम्ही सरेंडर घेतला पाकिस्तानी ऑफिसर थक्क झाले. त्यांना वाटलं की इंडियन आर्मीमध्ये मुसलमान नाही आहेत कारण त्यांच्या आर्मीमध्ये हिंदूज बहुतेक नाहीच आहेत. आणि दुसरं म्हणजे माझा जो एक्सपिरियन्स आहे, आय कम फ्रॉम अ फोर्सेस बॅकग्राऊंड. माझे वडील आर्मीमध्ये होते 25 वर्ष, सेकंड वर्ल्ड वॉर त्यांनी लढली. माझ्या वडिलांचे मामा ब्रिटिश आर्मीमध्ये होते, सँडर्स ट्रेन्ड होते. माझा सख्खा चुलत भाऊ एअरफोर्समध्ये होता, 71 लढाईमध्ये गेला तो. माझा सख्खा आत्ते भाऊ नेव्हीमध्ये होता, मी आर्मीमध्ये. आम्ही तिघही लढलोय 71 एकाच वेळी. तर आमच्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स हा आहे, वेदर इट इज दी आर्मी नेव्ही ओर दी एअरफोर्स, दॅट आम्ही काही भेदभाव बघत नाही. आम्ही सगळं एका कुटुंबासारखं राहतो आणि कठीणाईमध्ये आमच्या फॅमिलीजना आमची कमांडिंग ऑफिसरची बायको किंवा बाकी फॅमिलीज मदत करतात. तर आय थिंक दी एक्सलंट क्वालिटी ऑफ फॅमिली फ्रेटर्निटी ऑर सेक्युलरिझम इज अवेलेबल प्रॉबेबली ओनली इन दी इंडियन आर्म्ड फोर्सेस.
0: सर आपण जेव्हा एखाद्या मिशन वर जाता तेव्हा घरातल्यांची स्थिती कशी असते?
2: मॅडम असं आहे की आम्ही तर तयार झालेलो असतो, वी आर बॅटल ट्रेन. मी होतो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासल्यामध्ये पुण्याच्या जवळ, 3 वर्ष ट्रेनिंग केलं, नंतर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये. तर आम्हाला म्हणजे वी आर बॅटल इनॉक्युलेटेड की असा जर प्रसंग झाला, वेदर इट इज काउंटर इन्सर्जन्सी वॉरफेअर किंवा ऍक्च्युअल लढाई, तर आम्हाला ते म्हणजे ट्रेनिंग असतं. पण फॅमिलीसाठी जरा डिफिकल्ट आहे. 47-48 ची जेव्हा लढाई झाली काश्मीरमध्ये इमिजिएटली आफ्टर इंडिया पाकिस्तान पार्टिशन, तेव्हा माझ्या वडिलांचं लग्न झालेलं होतं. तर माझी आई बेचैन होती आणि माझ्या आईला मुंबईला परत जायला लागलं तिच्या आई वडिलांकडे. माझे वडील होते पुढे काश्मीरमध्ये झंगड सेक्टरमध्ये, बारामुल्ला सेक्टरमध्ये. नंतर पुढे 62 माझे वडील होते. एकदम फ्रंटवर नव्हते पण हेडक्वार्टर्समध्ये होते. तेव्हाही आईला टेन्शन होतं, त्यावेळेस आम्ही होतो, तर आम्हालाही आमच्या वडिलांबद्दल टेन्शन वाटायचं. पण वी ऍक्सेप्टेड इट. 65 माझे वडील फ्रंटवर होते, ब्रिगेड कमांडर. तेव्हाही माझ्या आईला आणि आम्ही 3 आम्हालाही वडिलांबद्दल हे वाटायचं. बट देन यू सी, आमचं म्हणजे मनस्थिती तशी तयार होती की वडील चांगलं काम करतायत, देशासाठी काम करतायत. त्याच्यानंतर 71 मी स्वतःच होतो लढाईमध्ये, राईट ऑन द फ्रंट, दुश्मनाच्या शेलिंगच्या खाली, एनिमी एअर अटॅक्सच्या खाली, अगदी फ्रंटवर. तर आमच्या घरी काय परिस्थिती होती त्याची मला कल्पना नव्हती त्यावेळेस, कारण माझं लग्नही झालं नव्हतं, मी बॅचलर होतो. पण एवढं जरूर मला नंतर कळलं माझ्या भावांकडनं, वडिलांकडनं, की आई एकदम बेचैन झाली होती. माझे वडील तर बिंग एन आर्मी ऑफिसर ही वॉज ब्रेव्ह, पण आई बेचैन होती. माझ्याकडनं काही पत्र नव्हती महिने महिने, आणि तेवढ्यातच

0: न्यूज वर कळलं की माझा चुलत भाऊ मारला गेला, फायटर पायलट होता, आणि माझ्याबद्दलही म्हणजे काही डायरेक्ट खबर नव्हती फ्रंटवरनं. त्याच्यानंतर मी स्वतः पाहिलेलं आहे, कारगिल युद्धाच्या वेळेस मी ब्रिगेड कमांडर होतो आणि नंतर सुद्धा जेव्हा इंडियन आर्मी IPKF ऍक्शन मध्ये होती, मी काउंटर इन्सर्जन्सी मध्ये होतो. तर फॅमिलीज आर कन्सर्न्ड, आणि फक्त एवढं आहे की ऑल दी डिफेन्स फोर्सेस फॅमिलीज आर व्हेरी ब्रेव्ह, दे ऍक्सेप्ट द चॅलेंजेस, आणि आय थिंक वी ऑल कम टुगेदर एज वन फॅमिली टू हेल्प आउट इच अदर. माझं लग्न झाल्याबरोबर मी फ्रंटवर होतो JNK मध्ये, आणि माझी बायको नवीन लग्न होऊन मुंबईमध्ये बसली होती आई वडिलांकडे, आणि त्यावेळेस STD नव्हता, फोन कॉल्स नव्हते, काही नव्हतं 1977 साली. बट आय थिंक दे मॅनेज वेल, आणि शी सेज शी वॉज विलिंग टू ऍक्सेप्ट इट, आफ्टर ऑल शी हॅड मॅरिड एन आर्मी ऑफिसर, सो आय थिंक एव्हरी वन गेट्स यूज टू इट.
1: सर, आज मागे वळून बघताना आपल्याला काय वाटतं?
0: जे आम्हाला शिकवतात आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये, डिग्निटी डेकोरम अँड डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा आम्ही पासआउट झालो इंडियन मिलिटरी अकॅडमी मधनं 1970 मध्ये, एक सुंदर कॅप्शन होता तिकडे, एज वी टुक आ फायनल स्टेप्स आउट फ्रॉम दी परेड ग्राउंड, दी ऑनर सेफ्टी वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट अँड ऑलवेज फर्स्ट, दी ऑनर सेफ्टी अँड वेलफेअर ऑफ द ट्रूप्स दॅट यू कमांड कम्स नेक्स्ट, your own personal safety, honor and welfare comes last and always last. So majha pramane the code of conduct for success in the nation should be country, duty, honor. majha pramane kay aajkal chi jo apli pidi ahe, especially the youngsters, I think we need to harness their potential correctly. ki aple youngsters na discipline paije, कमिटमेंट पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, इंटेग्रिटी पाहिजे, आणि देअर मस्ट बी अ एन्थुझियाझम टू वर्क. आपल्या देशामध्ये काय आहे, बरेच प्रॉबेबली अनएम्प्लॉयमेंट इज इन्क्रीझिंग आणि लोकांना व्यवसाय नाही मिळत आहे, सो दे आर रिझॉर्टिंग टू ऑल काइंड ऑफ अनफेअर मीन्स. सो दॅट आय थिंक एज अ नेशन वी नीड टू प्रोटेक्ट आवर युथ, ह्यांच्याच मध्ये आहेत आपले पोटेन्शियल लीडर्स, फ्युचर लीडर्स. So we need to guide them correctly right from the school days, college days. Things like NCC can be made compulsory in schools and colleges for all physically fit boys and girls. I think that itself will contribute tremendously to the national interest. This is my final message.
1: Dhanyavad sir.
0: Thank you madam.

0: दुसरी कथा पण आहे याच युद्धादरम्यानची. आपल्या सहकाऱ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कर्नल वीरेंद्र कुमार यांची. पागल.
1: होय पागल. जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीच्या कर्नल वीरेंद्र कुमार यांना त्यांचे सहकारी जवान प्रेमानं पागल म्हणतात. त्यांचं पागल पण वेगळंच आहे. लली आली हे नाव ऐकताच ते एका वेगळ्याच विश्वात जातात. मग मात्र ते स्वतःचे राहत नाहीत. 1971 सालापासून ते निवृत्त होईपर्यंत म्हणजे 1995-96 पर्यंत आणि आजही वारकरी विठ्ठलाला भेटायला ज्या ओढीनं पंढरीला जातात त्याच ओढीनं कर्नल लली आलीला जातात. मग त्यांना खाणं पिणं जेवण झोप काही सुचत नाही. 1971 साली त्यांची पोस्ट जिथे होती त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचतात. ध्यानधारणा करण्यासाठी बसावं तसं मन

0: भरेपर्यंत निश्चलपणे तासनतास तिथे बसून राहतात. त्यावेळी त्यांना कोणी डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. हे असं घडतं कारण तिथे त्यांच्या अनेक आठवणी गुंतलेल्या आहेत. त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं रक्त तिथे सांडलंय. त्याच रक्ताचं मोल म्हणून आजही ती चौकी भारताच्या ताब्यात आहे. ती चौकी म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं एकदम मोक्याचं ठिकाण. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या जम्मूतील अखनूर भागातील आपली ही चौकी. तिच्यासमोर 30-40 किलोमीटर नजर पोहोचेपर्यंत गडद हिरवळीचा गालीचा पसरलेला असावा असा हा सपाट मैदानी प्रदेश. म्हणूनच पाकिस्तानचा यावर सतत डोळा असे. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण ही चौकी पाकिस्तानच्या हाती पडता कामा नये हा आपला निर्धार.
1: आपली आणि पाकिस्तानची चौकी समोरासमोर होती. दोघांमध्ये केवळ 10-12 किलोमीटरचं अंतर असल्यामुळे सतत खबरदारी घ्यावी लागे. आपल्या इथे भाजीला फोडणी दिली तरी तिकडे वास पोहोचावा अशी स्थिती. 1947 सालापासूनच पाकिस्तानचे इरादे कावे आपल्या परिचयाचे होते. म्हणूनच इथे पोस्टिंगला येणारी माणसं, साहित्य, सारं काही खास. रात्रीची तर विशेष खबरदारी घेतली त्याची. रात्रीच्या अंधारात चौकी सुद्धा अंधारात बुडून जावी म्हणून धडपड असायची. त्यामुळे इथे वावरणाऱ्या सैनिकांच्या मनावरही सतत दडपण असे. अगदी शांतता काळही याला अपवाद नसे. प्रत्येक सेकंद दक्षता, दक्षता आणि दक्षता.
0: 1971 सालचे काही महिने जातात तोच काहीतरी घडणार असे वारे वाहू लागले. वादळापूर्वीची शांतता असावी असं वातावरण होतं. पूर्व पश्चिम सीमेवरचं वातावरण जसं तापू लागलं तशी आपली पश्चिम सीमा पण तापू लागली. इथेही रणनीती आखली जाऊ लागली. प्रत्येक सेक्टर चौकी वाचवण्यासाठी आणि वेळ आलीच तर आक्रमणासाठी सज्ज झाली. लली आली पण याला अपवाद नव्हतंच. बंकर, ट्रेंचेस साऱ्यांची पाहणी झाली. इथं संघर्ष झालाच तर तो किती दिवस चालेल त्या अंदाजाने शस्त्रास्त्र, दारुगोळा यांची जमवाजमव सुरू झाली. वीरेंद्र कुमार आणि त्यांचे साथीदार दक्ष होते. कोणत्याही संकटाचा सामना करायला सज्ज होते.
1: अखेर युद्ध सुरू झालंच. भारताची पूर्व पश्चिम सीमा धडाडू लागली. ललियालीमध्ये सुद्धा प्रचंड तणाव होता. थोड्याच दिवसात तिथेही ठिणगी पडलीच. ललियाली ताब्यात घ्यायच्या इराद्यानं पाकिस्ताननं पूर्ण तयारीनिशी इथे धडक दिली. आपणही काही कच्च्या गुरुचे चेले नव्हतो. प्रत्युत्तराला तयार होतो. दोन्ही बाजूनी गोळ्या सुटत होत्या. जसजसा वेळ जात होता तसतशी दोन्ही बाजूच्या सैनिकांची संख्या कमी होत होती. मात्र कुणीच मागे हटायला तयार नव्हतो. प्रत्येकानं हा स्वतःच्या, फौजेच्या आणि राष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न केला होता. आपली भूमी एक इंचही कोणी गमावायला तयार नव्हतं. आतापर्यंत दोघांनी आपल्या चौकीवरचे आपले साथीदार गमावले होते. आता फक्त दोघच एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
0: जो जिता वही सिकंदर, याप्रमाणे जो जिवंत राहील त्याच्याकडे ललियालीचा ताबा येणार होता. आपल्या चौकीवर तिरंग्याऐवजी पाकिस्तानचा ध्वज फडकणार. कल्पनेतही हे सहन होण्यासारखं नव्हतं. यामुळे भारताचं प्रवेशद्वारच शत्रूला खुलं झालं असतं आणि पुढच्या साऱ्या परिणामांना वीरेंद्र कुमार जिम्मेदार ठरले असते. त्यामुळे ते पेटून उठले. जणू त्यांच्यात आता रणचंडी संचारली होती. शिवाय मागाहून नवीन कुमक येण्यासारखी नव्हती. जवळचा दारुगोळाही संपत आला होता. त्यामुळे आता याला संपवायचंच या इराद्यानं वीरेंद्र कुमार पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या पुढ्यात उभे ठाकले. दोघात हातघाईची लढाई सुरू झाली. प्रत्येक सेकंद महत्वाचा होता. वीरेंद्र कुमारांनी आपल्या बंदुकीच्या बॉनेटनं त्याच्यावरती वार केला. त्याला जराही हलायची संधी न देता ते वारंवार त्याच्यावर हल्ला करत राहिले. सततच्या माऱ्यानं तो पण थकला होता. अखेर एक सणसणीत टोला बसला आणि पाकिस्तानी अधिकारी जमिनीवर कोसळला. एव्हाना कर्नल वीरेंद्र कुमारही खूप थकले होते. तो खरोखरीच मेला याची खात्री पटल्यावरच ते माघारी फिरले. आता त्यांचा युद्ध ज्वर थोडा कमी झाला होता. मात्र पुन्हा कोणीतरी समोरून चालून येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. युद्धबंदीची घोषणा होईपर्यंत आणि मागील अनुभवांप्रमाणे अखंड असावे सावधान हा रामदासी उपदेश विसरून चालणार नव्हतं.
1: मात्र आता त्यांना पुढची व्यवस्था पाहायला हवी होती. एक दोन नव्हे तर त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले होते. कालपर्यंत ज्यांच्याबरोबर जेवलो, झोपलो, सुखदुःखाचे वाटेकरी झालो.

0: ते सारे आता बरोबर असणार नव्हते. त्यांच्या बलिदानावर गर्व करावा असे शब्दांचे खेळ छान वाटतात, पण आपले सहकारी गमावणं म्हणजे काय असतं हे ज्यांनी ते गमावले त्यांनाच माहीत. त्यांच्या घरी काय सांगावं, आईबाबांची समजूत कशी घालावी, बायका मुलांना तोंड कसं दाखवावं, ह्या साऱ्या विचारांनी मोठ्यानं रडावं ओरडावं असं वाटत होतं. पण तेही शक्य नव्हतं, त्यामुळे कितीतरी वेळ ते शांतपणे बसून होते.
1: लवकरच युद्धबंदी झाली, त्यांची बदली झाली, पुढेही त्यांनी त्याच प्राणपणानं लष्कराची सेवा केली. मात्र डिसेंबरचा महिना आला की ते अस्वस्थ होतात. मग त्यांची तयारी सुरू होते. सामानाची बांधाबांध करून ते ललियालीला पोचतात. तेथे उंच टेकडावर जाऊन मन भरेपर्यंत शांत बसून राहतात. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्यांनाच ठाऊ. त्यांच्या या वारीची आता इतरांना सुद्धा सवय झाली आहे. खरं तर लष्करातलं जीवन म्हणजे सतत जन्म मृत्यूचा लपंडावाचा खेळ. पण लष्करातला असला तरी तो शेवटी माणूसच असतो, त्यालाही संवेदना असतात. वीरेंद्र कुमारांनाही माहिती आहे की आपल्याला सारे पागल म्हणतात, पण हे पागलपण त्यांना प्यारं आहे. अजूनही तिथल्या हवेत, मातीच्या गंधात त्यांच्या सहकाऱ्यांचे श्वास मिसळलेत, म्हणूनच त्यांना तिथे पुन्हा पुन्हा जायचं असतं, सारं अनुभवायचं असतं, आपल्या सहकाऱ्यांना भेटायचं असतं पागलपणे.

0: फेस।
1: नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग चौथा आताच आपण ऐकला। लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे। आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत नव्या युगाचे नवे आदर्श भाग चार, लेखिका अनुराधा गोरे आणि सादरकर्त्या नेहा खरे। हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून।

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा.

0: आपण स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.
3: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 12:30:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बबन या चित्रपटातील ओंकार स्वरूप यांनी गायलेलं सुहास मुंडे यांचं गीत. संगीत आहे ओंकार स्वरूप यांचंच.

0: हुप्पा होया या चित्रपटातील नेहा राजपाल यांनी गायलेलं बबन चौहान यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजित परब यांचं. शत्यो हो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण

0: घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

अरे संसार संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर, माफ करा सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हार्डीकर यांनी गायलेलं सुधीर नंदोडे यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट आहे घोळात घोळ.

घोळ्यात घोळ या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गालेलं, सुधीर ननोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 1:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात श्रीराम तत्ववादी यांचं गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी कानडा यांना साथसंगत अशी आहे. तबला साथ आहे सुनील दहिटणकर यांची आणि हार्मोनियमची साथ आहे सुभाष दासर यांची, माफ करा दासकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीराम तत्ववादी यांचं गायन राग नायकी कानडा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रीराम तत्ववादी यांचं गायन आपण ऐकलं. राग नायकी कानडा यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती सुनील दैठणकर यांची आणि हार्मोनियमची साथ होती सुभाष दासार यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे ठीक 1:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या घरी वारंवार जाऊन लेखक मधु पोद्दार यांनी त्यांची जीवनगाथा समजावून घेतली। सुरुवातीच्या काळात टेपवरती ध्वनिमुद्रण केलं, पण ध्वनिमुद्रण करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ते स्वतः जाऊन रोज वेगवेगळ्या आठवणी त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि त्यावरती त्यांनी एक पुस्तक देखील काढलं। संगीतकार राम कदम असंच पुस्तकाचं नाव ठेवलं। साधारण 1996 तो काळ होता। त्याच्या पूर्वीपासूनच मधु पोद्दार त्यांच्याकडे जात असत। कधीकधी रामभाऊंना बोलायचा कंटाळा यायचा, मग ते पोद्दारांना म्हणायचे आज आपण 10 मिनिटं बसू। मग रामभाऊंना आज कंटाळा आलाय किंवा त्यांचा मूड नाहीये असं ते समजून घ्यायचे, पण एरवी मात्र रामभाऊ दिलखुलास गप्पा मारायचे। त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख अशी होती। रामभाऊ एकदा बोलायला सुरुवात केली की बऱ्याच आठवणी सांगत असत, पण मधु पोद्दारांनी त्या सगळ्या सांगितलेल्या भागांचं वर्गीकरण केलं। उदाहरण सांगायचं झालं तर सुरुवातीचे मिर्जेचे लहानपणीचे दिवस, रामकदमांचं लहानपण कसं होतं, त्या काळातली त्यांची खानावळ कशी चालायची, त्याच्यानंतर त्यांचा क्लॅरोनेट शिकतानाचा काळ कसा होता, मग प्रभातमधले दिवस कसे होते, त्यानंतर त्यांचं लग्न कशा पद्धतीनं झालं, आणि मग स्वतः चित्रपटांचा सुरुवातीचा काळ जो होता अशा पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं जायचं। राम कदमांबद्दल आपण अधिक बोलूया एका गाण्यानंतर। देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये। गदी माडगुळकरांची ही अतिशय सुंदर रचना राम कदमांनी संगीतबद्ध केलेली आहे। झोप मोडली हो झोप माझी मोडली।

0: जी।
1: झोप मोड़ ली हो माझी, झोप मोड़ ली हो माझी,

मधु पोद्दारांबरोबर गप्पा मारत असताना रामभाऊ ज्या वेळेला खुशीत असत त्यावेळेला इतक्या गप्पा मारत की त्या गप्पा ऐकत असताना लेखकालाच भान ठेवावं लागे. कारण बऱ्याच वेळेला ते प्रभात काळ त्यांचा कसा होता त्याच्या आठवणी सांगायचे, पुन्हा आकाशवाणीमध्ये नोकरी कशी होती त्याबद्दल सांगायचे, परत जुन्या काळामध्ये जायचे. गप्पांच्या ओघामध्ये त्यांना कालक्रमाचं भान राहत नव्हतं. पण हे सगळं लिहून घेताना मधु पोद्दारांनी लिहिलंय की त्यांची स्वतःची मात्र तारांबळ उडायची. कारण हे सांगताना रामभाऊ अतिशय हळू आवाजामध्ये बोलत आणि अनेक वेळेला ते भावूक देखील होत असत. प्रभात कालापर्यंत त्यांच्या निवेदनामध्ये अनेक माणसांचे उल्लेख येत असत. त्यांच्याविषयी देखील रामकदम अत्यंत आदराने बोलत. ज्यावेळेला खासाहेबांचा किंवा पठ्ठे बापूरावांचा संदर्भ येत असे त्यावेळेला न चुकता ते त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला हात लावत, कारण ते त्यांना गुरुस्थानी मानत होते. खासाहेबांच्या संदर्भात बोलताना रामकदम नेहमी म्हणायचे, अहो मी जे केलंय ते माझं कुठं आहे, हे सगळं त्याचं आहे, ही सारी त्यांची कृपा आहे. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती दीडशहाणे चित्रपटातली आहे.

0: कायचाले
1: माझ्या टेपल मुंगळा डसला ग गाई डसला माझ्या टेपल मुंगळा डसला ग गाई डसला।

रामकदमांच्या घरी त्यांच्या पलंगाच्या भिंतीबरोबरच्या बाजूला खासाहेबांचा फोटो होता. कोपऱ्यामध्ये दरवाजावर मिरजेच्या ख्वाजा शमना मीरा दर्ग्याचा फोटो होता. रामकदम ज्या खुर्चीवर बसत त्यांच्या पाठीमागच्या भिंतीवर प्रभात फिल्म कंपनीचे फत्तेलाल उर्फ साहेब मामांचा फोटो होता आणि त्याच्या पलीकडे पठ्ठे बापूरावांचा एक म्हातारपणातला रंगीत फोटो होता. या सगळ्या फोटोंशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि साईबाबांचाही फोटो त्या खोलीमध्ये रामकदमांनी आवर्जून लावला होता, कारण ही सगळी रामभाऊंची आदराची स्थानं होती. एक दिवस मधु पोद्दार हे लेखक रामभाऊंना भेटले आणि म्हणाले की रामभाऊ, तुम्ही इतकी रोज माहिती देताय आणि माझ्याकडे खूप माहिती जमा होतीये, यावरून मी आता एक पक्क पुस्तक लिहायला सुरुवात करतो आणि रोज काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामुळे रामकदमांना खूप आनंद झाला. ते म्हणाले की अरे वा, चालेल की, खूप छान होईल. मग मधु पोद्दार लिहायला लागले. क्रम ठरवण्यात आला. रोज त्यांच्याकडे जाताना त्यांनी दिलेल्या माहितीवरून व्यवस्थित लिहिलेला 8-10 पानी मजकूर त्यांना वाचून दाखवू लागले. सुरुवातीचे 1-2 महिने हे सगळं ठीक चाललं. पुढे काय झालं हे जाणून घेण्यापूर्वी मुक्काम पोस्टर ढेबेवाडी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

मधु पोद्दार यांनी राम कदमांकडून बरीचशी माहिती जाणून घेऊन लिखाणाला सुरुवात तर केली होती आणि ती माहिती त्यांना ते वाचूनही दाखवत होते. त्यांच्या लिखाणाबद्दल किंवा मजकुराबद्दल राम कदमांनी कधी काही आक्षेप घेतला नाही किंवा दुरुस्तीही सुचवली नाही. सगळं त्यांचं लिखाण जसंच्या तसं अप्रूव्ह केलं असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं होतं की राम कदमांनी जो मजकूर सांगितला होता हा सगळा मजकूर मधु पोद्दारांनी अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये लिहिला, कारण रामभाऊंचं बोलणं देखील अगदी साधं आणि सोपं होतं. पुढं रामभाऊ स्वतःच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलत असताना काही व्यक्तींचा उल्लेख होताना त्यांच्या भाषेमध्ये मात्र कटुता असायची. त्यावेळेला लेखक विचारायचे रामभाऊंना, रामभाऊ तुम्ही सांगताय खरं रागाने पण मी हे सगळं असंच लिहू का, त्यामुळे उगीचच ती माणसं दुखावली जातील. तेव्हा रामभाऊ म्हणायचे, नाही नाही मी जे बोलतोय तसंच तुम्ही लिहा, आता या वयात कोणाला घाबरायचं. तेव्हा लेखक म्हणायचे, अहो रामभाऊ या वयात वैर तरी कशाला करता. तेव्हा रामभाऊ म्हणायचे, अहो त्या व्यक्तीविषयीच्या माझ्या खऱ्या भावना प्रकट होणं महत्वाचं आहे. नाटकीपणानं एखाद्याची उगीचच खोटी स्तुती करायला मी राजकारणी थोडाच आहे. खरी खुरी माहिती लोकांना कळू दे

लेखक एकदा नेहमीप्रमाणे रामभाऊंकडे गप्पा मारायला गेले, त्यांच्याकडून माहिती घ्यायला गेले. त्यावेळेला तीन चार माणसं आली, काही कामानिमित्त ती आली होती. पण त्यांना पाहता क्षणी रामभाऊ एकदम उसळून त्यांना म्हणाले, काय बऱ्याच दिवसांनी आठवण झाली म्हणायची माझी, पण मी जिवंत आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? रामभाऊंच्या या बोलण्यावर ते लोक गप्पच बसले. 2 मिनिटं कोणीच काही बोललं नाही. आणि मग त्या मंडळीने हळूच काढता पाय घेतला.

कदाचित रामकदमांना त्यांच्याकडून काहीतरी पैसे येणं असावं, पण त्यांनी तो विषय काही सांगितला नाही. असंच एकदा पैसे बुडवण्याच्या विषयावरून रामकदम एकदा भडकले, म्हणाले, मला अनेक व्यक्तींनी फसवलंय. त्यातला एक निर्माता आहे, एक दिग्दर्शक आहे, एकानं तर चक्क माझे 2 चित्रपटांचे पैसेच दिले नाहीत, फक्त संगीत करून घेतलं. अशाही काही त्यांच्या बऱ्याच आठवणी त्यांनी जाता जाता सांगितलेल्या आहेत. रामकदमांवरती अधिक बोलण्यापूर्वी वारणेचा भाग चित्रपटात एक गाणं आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: मनोरंजनच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपल्या भारताला खूप मोठा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या समुद्राविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसते. समुद्रावर संशोधन होतं, समुद्राखाली संशोधन होतं हे आपल्याला माहिती असतं, पण याच्यात अनेक घटक सामावलेले आहेत आणि इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणून म्हणतात की समुद्राची खोली आपण मोजू शकत नाही. म्हणजे समुद्रात किती काय काय गोष्टी आहेत याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसते. आणि आज अशाच एका वेगळ्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. समुद्रात असणाऱ्या शेवाळांवरही संशोधन होतं आणि हे संशोधन का होतं, कोण करतं हे संशोधन आणि त्याचा उपयोग काय याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर वैभव अजित मंत्री, डिव्हिजनल चेअर हेड ऑफ अप्लाइड फायकॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन ॲट CSIR अर्थात सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर, गुजरात. डॉक्टर मंत्री यांना 25 वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे. शेवाळावर त्यांचं खूप मोठं संशोधन आहे. याशिवाय शेवाळांची शेती आणि ही शेती कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकते यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर याविषयीचे वेगवेगळे संशोधन ते करत असतात, माहिती देत असतात. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांचं देखील आयोजन करत असतात. अनेक राज्यांबरोबर आणि अनेक देशांबरोबर ते सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच म्हटलं तसं समुद्राविषयी संपूर्ण माहिती करणं खरं तर अशक्यच आहे, पण आपण एका वेगळ्या क्षेत्रात कार्य करता आणि त्याविषयी आज आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण ज्या संस्थेत कार्यरत आहात याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्याल का?
1: हो जरूर. आमची संस्था ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद किंवा CSIR न्यू दिल्ली यांच्याच्या एकूण 37 लॅबोरेटरीज किंवा संशोधन केंद्र भारतात आहे, त्यापैकी एक महत्वाची संस्था मानली जाते. आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे याचं नाव केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान किंवा CSMCR आहे. ही भावनगर गुजरात इथे आहे आणि तिथे मी गेली 25 वर्ष काम करतो. आमच्या संस्थेची स्थापना ही 10 एप्रिल 1954 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली. तुम्ही आत्ताच ऐकलं असेल सेंट्रल सॉल्ट किंवा मरीन केमिकल्स यांच्यावरती आम्ही काम करतो आणि ज्यावेळी आपल्या भारताची फाळणी झाली त्यावेळी बरेचसे सॉल्ट प्रोड्युसिंग एरिया जे आहेत ते पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे आपल्याकडे खाण्याचं जे सॉल्ट आहे किंवा मीठ आहे त्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यावरती संशोधन करण्याची खूप गरज आहे हे जाणवल्यामुळे ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर 1963 मध्ये आम्ही समुद्रातल्या शेवाळांवरती काम करायला सुरुवात केली. तुम्हाला पुढे कळेलच हे का महत्वाचं आहे आणि यातून कुठली केमिकल्स मिळतात. त्याचप्रमाणे आम्ही 1 जानेवारी 1967 साली मराईन अल्गल रिसर्च स्टेशन मंडपम तामिळनाडू इथे एक आमचं फील्ड युनिट स्थापन केलं आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये समुद्रातल्या शेवाळांवरती खूप सारं काम चालतं. मोस्टली त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी आम्ही काम करतो. आमची जवळजवळ 15 ते 20 डिफरंट पेटंट्स आहेत ज्याच्यापासून प्रोसेस आणि प्रोडक्ट कसे डेव्हलप करायचे याबद्दल ती आहेत. तसंच आम्ही पॉलिसी क्षेत्रात म्हणजे संशोधन तर करतोच ते जे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन आणि पॉलिसी क्षेत्रात किंवा शासकीय धोरण कारण ती खूप महत्वाची असतात त्यात सुद्धा आम्ही भरघोस काम करतो. आत्ताच नीती आयोगाने एक समुद्री शेवाळांवरती रिपोर्ट आणलाय, आम्ही तो खूप त्यामध्ये भरघोस मदत केली, काम केलं. तसंच मिनिस्ट्री ऑफ फिशरीज यांनी सुद्धा समुद्रातल्या शेवाळांची शेती कशी करायची किंवा आपण परदेशातून रिसर्च साठी किंवा शेतीसाठी कसं आपण इम्पोर्ट करू शकतो मटेरियल, लाईव्ह मटेरियल, यामध्ये सुद्धा 2 गॅझेट प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो आणि जसं नावाप्रमाणे आम्ही शेवाळांबरोबर समुद्राचं पाणी म्हणजे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी आपण कसं बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे की पाणी हे आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक अशी घटक बनणार आहे की ज्यासाठी खूप कमतरता भासते, त्यामुळे

0: समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी कसं करू, किंवा तुम्हाला माहिती आहे की खूप ठिकाणी सॉल्ट अफेक्टेड लँड आहे, म्हणजे याची सॅलिन खाराश वाढते जमिनीमध्ये आणि ती नापीक होतात. पण आम्ही असे काही संशोधन केली आहेत की सॉल्ट लव्हिंग प्लांट्स किंवा ज्याला हॅलोफाइट्स म्हणतात त्याची आपण शेती करू शकतो. आणि सॉल्टवरती तर तुम्हाला सांगितलंच की सॉल्टची गुणवत्ता कशी आपण वाढवू यावरती आम्ही काम करतो.
1: खूप छान आणि खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी सर्वसामान्यांना माहीत नसलेलं असं काम आहे असं मला वाटतं.
0: बरोबर आहे, बरोबर.
1: पण मग समुद्रातल्या शेवाळांवर संशोधन करावं हे कसं लक्षात येतं आणि त्यावर कसं संशोधन केलं जातं?
0: बरोबर आहे, कारण समुद्रातली शेवाळ याबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. आणि तुम्हाला जसं आता मी सांगितलं की त्यापासून काही असे घटक मिळतात जे मी थोड्या वेळात सांगेनच, आणि ते घटक जर आपल्याला काढायचे असतील किंवा त्यापासून काहीतरी प्रोडक्ट बनवायचे असतील तर संशोधन हा एक खूप महत्वाचा आणि पहिला प्राथमिकता असली पाहिजे. आणि समुद्रातली शेवाळ आहेत ही लिमिटेड आहेत, म्हणजे आपण त्यापासून एकदम इंडस्ट्री डेव्हलप करू शकत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, त्याचं संवर्धन कसं करता येईल, त्याची मूल्यवृद्धी कशी करता येईल किंवा त्याचा वाणिज्यिक उपयोग कसा करता येईल यावरती आमचं संशोधन चालतं. खूप लिमिटेड रिसोर्स आहे आणि मग त्यापासून जर आपल्याला एखादी इंडस्ट्री निर्माण करायची असेल तर त्याची शेती केली पाहिजे. जशी आपण गहू तांदूळ किंवा डाळी याची शेती करतो, आपण जे रोज खातो पदार्थ किंवा ज्याचा आपण उपयोग करतो त्या शेती पद्धतीनेच आपल्याला ते मिळतात, तशाच प्रमाणे आम्ही समुद्रातल्या शेवाळ्यांच्या शेतीच्या विविध पद्धती, कारण त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. आणि आताच तुम्ही सांगितलं की भारताला एवढा मोठा किनारा लागलाय, प्रत्येक ठिकाणी त्याचं एक वेगळ्या परिस्थिती असतात, त्यामध्ये वेगळ्या पद्धती आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. तसंच तुम्हाला माहिती आहे की शेती करायला बीज पाहिजे किंवा सीड पाहिजे, मग याला सुद्धा आम्हाला बीज लागतं, मग त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच आताच मी जर सांगितलं की काही केमिकल्स मिळतात तर जर ते केमिकल एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील तर त्यासाठी आपल्याला बाकीचे जशा इंडस्ट्रीज आहेत तसंच ह्याची पण इंडस्ट्री आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण हा खूप महत्वाचा घटक आहे, पोल्युशन झालं नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही याच्या ग्रीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो की ज्यापासून मिनिमम पोल्युशन किंवा पोल्युशन होणारच नाही. ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे पोल्युशन होणारच नाही, असं पर्यावरण पूरक पद्धतीने त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच नवीन प्रक्रिया आपण, कारण काही प्रक्रिया ह्या माहिती आहेत, जुन्या आहेत, अनेक वर्षापासून चालत आल्यात, पण आपण यापासून नवीन कमीत कमी रिसोर्सेस वापरून कसे करू शकतो यावरती पण संशोधन चालतं. तुम्ही हल्ली ऐकलं असेल की तामिळनाडू येथे केंद्र सरकारने सीव्हीड पार्क म्हणून एक मोठा प्रकल्प योजला आहे आणि यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे. त्या प्रकल्पामध्ये आपण कसं शेतकऱ्यांना, म्हणजे समुद्रात जे शेती करतात ते आपले फिशरमन बांधव आहेत, त्यांना कसा उपयोग होईल यामध्ये आमचं संशोधन चालू आहे. तसंच जिनुक जेनेटिक्सचा आम्ही अभ्यास करतो. हा जेनेटिक्सचा जो अभ्यास आहे तो आपल्या भारतात आढळणाऱ्या विविध प्रजातींची ओळख पहिली, तर त्यानंतर आपण त्याला कसं अजून इम्प्रूव्ह करू शकू. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सध्या ज्या एका सीव्हीडवरती काम करतोय त्याचं नाव आहे ग्रासिलारिया ड्युरा, ते लाल रंगाचं शेवाळ आहे आणि भारतात ते सोमनाथ वेरावळ सोमनाथ गुजरात इथेच मिळतं आणि त्यापासून आपल्याला जागतिक दर्जाचं एक अगारोज नावाचं केमिकल मिळतं आणि म्हणून आम्ही त्याला GI टॅग कसा देऊ शकतो यावरती संशोधन करतो. आणि जसं मी सांगितलं की संकरित जाती तयार करतो किंवा उती संवर्धन, टिश्यू कल्चर, रोगप्रतिकारक जाती कशा करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या समोर सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो जलवायू परिवर्तनाचा, कारण क्लायमेट चेंज सगळीकडे होत आहे, अवेळी पाऊस येतो, खूप टेम्परेचरमध्ये वाढ होते, मग या सगळ्याचा सुद्धा याच्या शेतीवरती परिणाम होतो. मग आम्ही अशा जाती आता सध्या निर्माण करतोय की ह्या जाती या सगळ्याला पण मात देतील, म्हणजे टेम्परेचर थोडं वाढलं तर त्यांची उत्पादन क्षमता कमी होणार नाही किंवा ते मरणार नाहीत. जोरात जर पाऊस आला अचानक आणि सॅलिनिटी ड्रॉप झाली तरी सुद्धा त्या तग धरून ठेवू शकतील. हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण यामुळे फिशरमन बांधवांना उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जसं CSIR चा मेन घटक काय आहे की इंडस्ट्री बरोबर काम करायचं. मग इंडस्ट्रीजचा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात शेतीमध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा, त्यामुळे आम्ही भारतातल्या ज्या लिडिंग समुद्री शेवाळाच्या उत्पादनामध्ये किंवा प्रोसेसिंगमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या बरोबर काम करतो. जसं की अॅक्वा ऍग्री प्रोसेसिंग लिमिटेड आहे, स्नॅप नॅचरल्स अँड अल्जिनेट इंडस्ट्री आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या आम्ही PD Light इंडस्ट्रीज बरोबर त्यांच्या CSIR प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करतो.

0: सो थोडक्यात म्हणजे आम्ही जे आपल्याला गरजेचं आहे आपल्या देशासाठी यावरती संशोधन करतो.
1: वा, खूप चांगलं आणि खूप मोठं असं क्षेत्र आहे, पण जसं मी म्हटलं तसं सगळ्यांना माहीत नसलेलं असं क्षेत्र आहे. मग हे जे शेवाळ आहे ज्याच्यावर तुम्ही इतका मोठा अभ्यास करता, याचा नेमका उपयोग कुठे आणि कसा होत असतो?
0: बरोबर, आताच मी जसं सांगितलं की ही समुद्रातली शेवाळ आहेत, काही केमिकल्स यामधून जे मिळतात, घटक मिळतात, त्यांचा ती ओनली सोर्स आहेत, म्हणजे तो घटक आणि दुसऱ्या कुठल्याही वनस्पती, प्राणी किंवा जीव, मायक्रोब्स यापासून आपल्याला मिळत नाही. आता मेनली चार असे घटक आहेत आणि आत्ताच अजून एक त्याच्यात ऍड झाला, तर आपण चार म्हणू, जे आहेत पॉलिसॅकेराइड्स किंवा बहुशर्करा कार्बोदक. हे पॉलिसॅकेराइड्स जे आहेत अगार, अल्जिनेट, कॅरॅजिनन आणि चौथा म्हणजे अलवन, हे पॉलिसॅकेराइड्स फक्त शेवाळापासूनच मिळतात जगामध्ये. तुम्ही त्याला इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकत नाही केमिकली. केमिकली तुम्ही सिंथेसिस करू शकता, पण ते खूप महाग आणि खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे या घटकांसाठी समुद्री शेवाळ उपयोगात आणली जातात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की समुद्री शेवाळांचे हे घटक वापरलेले आहे. ऍटलिस्ट 30 ते 40 गोष्टी आपण रोज वापरतो, रोज हो. आणि हे द्रव पदार्थाला दाटसरपणा किंवा चिकटपणा आणण्यासाठी स्टॅबिलायझर म्हणून याचा वापर होतो. आता छोटी छोटी जर उदाहरण द्यायची झाली, आपण जो जॅम वापरतो ब्रेडला लावून खाण्यासाठी, त्यामध्ये असतं, बूट पॉलिश मध्ये असतं, टूथपेस्ट मध्ये आहे, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आहे. जसं मी सांगितलं की जिथे स्टॅबिलायझिंग किंवा चिकट असं तुम्हाला जे दिसतं, यामध्ये बहुतांशी समुद्री शेवाळातल्या एकातल्या दुसऱ्या या पॉलिसॅकेराइडचा वापर झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो लार्जेस्ट उपयोग होतो जगामध्ये, तो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता एक छोटं उदाहरण मी नेहमी देतो की आपण जर घरी दही लावलं तर त्यामध्ये खूप सारं पाणी असतं,

0: मध्ये असतं, टूथपेस्टमध्ये आहे, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आहे. जसं मी सांगितलं की जिथे स्टॅबिलायझिंग किंवा चिकट असं तुम्हाला जे दिसतं यामध्ये बहुतांशी समुद्री शेवाळातल्या एकातन दुसऱ्या या पॉलिसॅकराइडचा वापर झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो लार्जेस्ट उपयोग होतो जगामध्ये तो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता एक छोटं उदाहरण मी नेहमी देतो की आपण जर घरी दही लावलं तर त्यामध्ये खूप सारं पाणी असतात आणि ते आपल्या वजनाच्या 100-200 पट पाणी शोषून घेतात अशी त्यांची कॅपॅसिटी असते. सो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये याचा खूप वापर होतो. आणि जगभरात जे शेवाळ तयार होतं त्याच्या 77% वापर हा खाण्यासाठी होतो. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की एकूण 35 दशलक्ष टन एवढं प्रोडक्शन दरवर्षी होतं ज्याचं चलनी मूल्य 16 ते 18 अब्ज डॉलर US डॉलर आहे. 10,000 प्रकारच्या जाती शेवाळ्याच्या सापडतात. त्यापैकी 5 ते 6 जातींची शेती होते आणि जवळजवळ 6 ते 7 साऊथ ईस्ट एशियन देश हे प्रोड्यूस करतात. भारतामध्ये पण याची सध्या मी जशी सांगितली आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत सुरुवात झाली आहे. भारतात जवळजवळ 1,000 प्रकारची शेवाळ्या सापडतात आणि 300 टन उत्पादन सध्या तामिळनाडू हा अग्रण्य राज्य आहे इथे होतं. सध्या महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पण या शेतीची सुरुवात झाली आहे. जवळजवळ 300 ते 500 टन आपण दरवर्षी याचं उत्पादन घेतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा उपयोग म्हणजे बायोस्टिम्युलंट. तुम्ही ऐकलं असेल जैव उत्प्रेरक किंवा उत्तेजक शेतीमध्ये आणि पशुपालनामध्ये सुद्धा शेवाळ्यापासून मिळतात. कारण यामध्ये जवळजवळ 95 ते 98% पाणीच असतं आणि ह्या पाण्यामध्ये भरपूर सारी व्हिटॅमिन्स, ग्रोथ हार्मोन्स, मिनरल्स असल्यामुळे शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. आमच्या संस्थेने जवळजवळ 43 वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ आणि कृषी केंद्रांबरोबर संपर्क करून 20 राज्यांमध्ये याचा अभ्यास केला तर आम्हाला असं कळलं की 11 ते 40% उत्पादनामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाढ झाली जेव्हा आम्ही हे बायोस्टिम्युलंट वापरलं. तुम्हाला माहित असेल की ग्रीन हाऊस गॅस हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ग्लोबल वॉर्मिंग करतो आणि यामधला एक मिथेन हा वायू आहे जो आपली जी गाई किंवा म्हशी ह्याच्या दूध उत्पादन देणारे प्राणी आहेत त्यापासून येतो. आणि जर तुम्ही सीव्हीड बायोस्टिम्युलंट 1 ते 1.5% त्यांच्या खाद्यामध्ये वापरलं तर 20 ते 50% मिथेन कमी येतो या प्राण्यांपासून. तसंच आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवलेलं आहे शेवाळापासून, त्याचाही वापर होतो. आणि महत्वाचं म्हणजे मी आत्ताच सांगितलं की खूप बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये हा खाण्यासाठी वापरलं जातं तर आम्ही सुद्धा आता आमची एक संस्था आहे म्हैसूरमध्ये, सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट CFTR आहे, त्यांच्या बरोबर काम करतोय. आणि आम्ही ह्याचं उत्पादन कसं खाण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकू. तुम्ही ऐकलंच असेल मुंबई, पुणे किंवा दिल्ली मोठ्या मेट्रोज मध्ये सुशी रेस्टॉरंट आता येत आहे, ती सगळी शेवाळ्यांमध्येच आहे, खाण्यासाठी वापरलं जातं.
1: म्हणजे अगदी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो हो खरे.
1: मग अनेकांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यासाठी कोणत्या संधी आहेत?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे. अनेक संधी आहेत. सगळ्यात पहिलं क्षेत्र म्हणजे मी स्वतःच संशोधक आहे त्यामुळे मी सांगू शकतो की संशोधन खूप मोठं क्षेत्र आहे. अगदी BSc पासून तुम्ही यामध्ये येऊ शकता पण जनरली MSc करून आलेलं जास्त चांगलं. याच्या काही परीक्षा आहेत भारतामध्ये, त्या पास झाल्यानंतर तुम्ही MSc करून PhD साठी येऊ शकता. भारतात खूप सारी संशोधनासाठी संधी आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आहे. तुम्ही PhD करू शकता, तसंच तुम्ही परदेशातही जाऊन PhD करू शकता. अनेक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत परदेशात की ज्या यावरती काम करतात. त्यानंतर पोस्ट PhD म्हणजे PhD झाल्यानंतरही तुम्ही रिसर्च क्षेत्रामध्ये राहू शकता, पोस्ट डॉक्टरल रिसर्च करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे CSIR किंवा भारत सरकारचा किंबहुना स्किल इंडिया प्रोग्राम किंवा जे आपण कौशल विकास आता करतो यामध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. आम्ही जवळजवळ 5,000 हजार लोकांना ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यातून बरेच उद्योजक तयार झालेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये आम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग दिलं, म्हणजे आमचं ट्रेनिंगचे बरेच लोक असू शकतात, म्हणजे उद्योजक म्हणून, शेतकरी किंवा इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी, आणि जवळजवळ 10 ते 12 नवीन स्टार्टअप आमच्या ट्रेनिंग घेऊन काही

0: उद्योजकांनी सुरू केलंय, हे खूप बरं वाटतं सांगायला. त्यामुळे कोणीही आपण हे ट्रेनिंग घेऊन यापासून आपली स्वतःची कंपनी सुरू करू शकतो. तसंच संधी आहे शेतकऱ्यांना की आपण हे नवीन प्रकारचं उत्पादन वाढचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.
1: तसंच खूप मोठा विषय, न स्पर्शलेला किंवा न माहिती असलेला असा विषय, त्यामुळे माहिती आणि ऐकण्यासारखंही खूप आहे. तुमच्याकडे माहिती सुद्धा देण्यासारखी खूप आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधनही आहे. त्यामुळे जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: की हा खूप मोठा विषय आहे, पण अगदी शेवटचं सांगायचं झालं तर शेवाळ हा शब्द आपण ऐकला की आपल्या मनात नेहमी पावसाळ्यामध्ये जे हिरव्या रंगाचं बुळबुळीत आपल्या पायऱ्यांवरती वाढ होणारं, म्हणजे थोडक्यात नको असणारं, किंवा आपण जर समुद्रात पोहायला गेलो तर आपल्या अंगाला जे चिकटतं ते नको असणारं, असा एक विचार येतो. खूप महत्वाचं किंवा बहुउपयोगी आहे. मी तर याला समुद्रातील कल्पवृक्षच म्हणेन, कारण याच्या प्रत्येक भागापासून काही ना काही उपयोगी गोष्ट मिळते. आणि समुद्रात जी शेती होते, मी जे सांगितलं, आता जवळजवळ 4-5 राज्यामध्ये अनेक एंटरप्रिनर आले आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा खूप प्रोत्साहन देत आहे. आपल्या महाराष्ट्रालाही खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. मला वाटतं तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच यापासून समुद्रातल्या शेवाळांची शेती करण्यासाठी विचार करायला हरकत नाही. आणि आजकालचे जे जेनझी आहेत, त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं फूड किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं एक्सप्लोअर करायला आवडतं. मला वाटतं नक्कीच हे प्रथिन व्हिटॅमिन रिच असलेलं शेवाळ, जसं स्पेशालिटी कोरियन अँड जापनीज फूड आता येत आहे, यामध्ये सुद्धा मला वाटतं काही वर्षांनी आपल्या भारतात खूप पॉप्युलर होईल. धन्यवाद
1: सर. खूप छान आणि वेगळी माहिती तुमच्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडई. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते अतुल पहाडी.

0: देश की। श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण,
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

0: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

सर्जा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नादव महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 3:02:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

संजीव अभ्यंकर यांनी गालेलं, केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतो, भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

सगळ्यांचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातील बाजी तानाजी येताजी सूर्याजी भिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले.

0: देश की। श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: दामोदर विठावकर यांनी गायलेलं कोळी गीत आपण ऐकूया। गीत आणि संगीत आहे दामोदर कोळी यांचं।

मानापमान या नाटकातील आशा खाडीलकर यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4:02 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात भीमन्ना जाधव यांचं सुंदरीवादन आपण ऐकणार आहात, राग गुजरी तोडी. यांना तबला साथ आहे विकास पुरंदरे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भीमन्ना जाधव यांनी सुंदरीवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगला रानडे यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकलात. यांना साथसंगत अशी होती, तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं देऊळबंद या चित्रपटातील प्रणीत कुलकर्णी यांचं गीत. संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं.

देऊळबंद या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं प्रणित कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील उर्मिला धनगर यांनी गायलेलं सांजली हृदय यांचं गीत. संगीत आहे प्रवीण कुंवर यांनी.

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

अगं बाई अरेच्या या चित्रपटातील शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

साधी माणसे या चित्रपटातील लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद घन यांचं. आणि या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलत ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजून गेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग. संगीत आहे राम पाठक यांचं.